नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 10 आश्विन शके 1948 अर्थात 2 ऑक्टोबर 2026. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

अमृतधारा भक्ति संगीतावर आधारित या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत। कार्यक्रमाची सुरुवात करूया सुरेश वाडकर यांच्या आवाजातल्या संत निरंजन स्वामी यांनी लिहिलेल्या या भूपाळीनं। संगीतबद्ध केली आहे बाळ बर्वे यांनी।

सुरेश वाडकर यांच्या आवाजातली बाळ बर्वे यांनी संगीतबद्ध केलेली ही भूपाळी आपण ऐकलीत. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातली ही रचना. गीतकार आणि संगीतकार आहेत अरुणा जोशी.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातली ही रचना आपण ऐकलीत. अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातला हा श्लोक आपण ऐकलात. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर मोघे यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे बाळ कर्वे यांनी. श्रोतेहो, अष्टविनायका तुझा महिमा कसा हे प्रसिद्ध गीत गाणारे मराठी गायक आणि पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांच्या आवाजातली ही रचना आता प्रसारित करीत आहोत.

सुधीर मोघे यांची रचना आपण ऐकली, तर संगीतकार होते बाळ कर्वे. श्रोते हो, निसर्ग राजा ऐक सांगतो, कोण होती सतू काय झाली सतू, झुंज कुदरत अष्टविनायक वरदक्षिणा अशा एकापेक्षा एक सदाबहाराच्या चित्रपटात ज्यांनी पार्श्वगायन केलं ते चंद्रशेखर गाडगीळ हे पार्श्वगायक. त्यांनी जवळपास संगीत क्षेत्रात 50 वर्ष योगदान दिलं. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या आवाजातली ही रचना आपण ऐकलीत अमृतधारा या कार्यक्रमात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातली शांताराम नांदगावकर यांची ही रचना.

अनुराधा पडवाल यांच्या स्वरातली शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुन्हा एकदा शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीतकार आहेत मधुकर पाठक आणि गायक कलाकार जय

श्रोते हो अमृतधारा भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची रचना संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि स्वर आहे लता मंगेशकर आणि सहकार्यांच्या

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. थोड्या वेळात म्हणजे 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात फवारणी यंत्रांची देखभाल याविषयीच्या माहितीचा तिसरा भाग आम्ही प्रसारित करू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोइंडे यांनी दिलेली माहिती भाग दुसरा. पारंपरिक बियाणे आणि पर्यावरण संवर्धन याविषयी कुणाल आनेराव यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत 6:50 कार्यक्रम आहे परिसर. आज या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल. सादर करते आहेत रोशन जाधव. 7 एसी अक्षर रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात अविनाश धर्माधिकारी यांनी केलेले गांधी विचारांचे विश्लेषण भाग दुसरा पुनःप्रसारण. 7:25 दिलखुला. 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद. 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. 7:50 ॲडव्हान्स आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम. आज सकाळी 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे हा प्रायोजित कार्यक्रम. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9 गीतबहार. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. श्रोतेहो आज सकाळी 10 गांधी जयंतीनिमित्त समन्वित रूपक सामान्यांच्या जीवनातील गांधी लेखन आणि सादरकर्ते नयन पवार. त्यानंतर मिश्र संगीत. इंद्रधनू या कार्यक्रमात 6:30 गांधीजी आणि त्यांचे सांगाती मणिलाल डॉक्टर यांच्याविषयी डॉक्टर दशरथ पाटेकर यांनी लिहिलेली माहिती. वाचन आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. 11 हिंदी चित्रपट संगीत गाता रहे मेरा दिल. श्रोते हो दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी स्मिता नामदे यांनी युवकांशी साधलेला संवाद. त्याचबरोबर रेसिपी आणि मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन. सादर करते नयन पवार. श्रोते हो 1 विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युवावाणी या कार्यक्रमात जागतिक अहिंसा दिनानिमित्त अहिंसा गांधी आणि आजची तरुणाई. 6:30 स्वस्थ भारत या कार्यक्रमात जागतिक हृदय दिनानिमित्त डॉक्टर आशिष नाबर यांची मुलाखत. 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीतसंवाद अंतर्गत मूल्यवर्धित शेणखत याविषयीची माहिती. 10:00 जपान इथं आयोजित 20 आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडींचा आढावा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची.
1: कृषी वार्ता या आमच्या कृषी विषयक कार्यक्रमात ऐकूया फवारणी यंत्राची देखभाल या विषयीच्या माहितीचा तिसरा भाग.
2: मंडळी, फवारणीनंतर उरलेल्या कीडनाशकाच्या किंवा तणनाशकाच्या

0: द्रावणाची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. सिंचन कालवे किंवा तलावांमध्ये फवारणी यंत्राची स्वच्छता करू नये. अशा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये फवारणी यंत्राचं धुतलेलं पाणी मिसळणार नाही याची काळजी घ्यावी. रिकाम्या बाटल्या, खोकी जमिनीमध्ये योग्य खोलीवर गाडून टाकावीत. इतर कोणत्याही कारणांसाठी रिकाम्या बाटल्या, खोक्यांचा वापर करू नये. याशिवाय कीटकनाशकांच्या वापराची योग्य नोंद ठेवा. फवारणी केलेल्या शेतामध्ये लगेच कुणालाही फिरू देऊ नका. तिथून होणारी वर्दळ टाळा आणि जनावरही जाणार नाहीत हेही पहा. कोणत्याही फवारणीनंतर फवारणी यंत्र स्वच्छ धुवून ठेवावं. मंडळी, फवारणी यंत्राची क्षमता आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी त्याची वेळोवेळी योग्य देखभाल करणं अत्यंत गरजेचं आहे. केरोसिन तेल किंवा भरपूर प्रमाणात पाण्याचा वापर करून ब्रश किंवा सुती कापडानं फवारणी यंत्राचा बाह्य पृष्ठभाग स्वच्छ करावा. घर्षण आणि हालचाल होणाऱ्या भागावर वंगण तेल लावावं. रासायनिक द्रावण टाकीमध्ये टाकताना नेहमी गाळून घ्यावं. गॅस्केटसह झाकण गळती होणार नाही हेही पाहावं. तसं असेल तर त्वरित दुरुस्त करावं. फवारणी यंत्र व्यवस्थित ठेवावं. त्यावर कोणतीही जड वस्तू वगैरे ठेवू नये. डिस्चार्ज पाईप, नोझल्स शक्यतो स्वतंत्र आणि स्वच्छ ठेवावेत. फिरणारे भाग आणि वॉशर हे यंत्राच्या कंपनीनं दिलेल्या देखभाल पत्रिकेनुसार ठराविक तेलातून स्वच्छ करून घ्यावेत. ठराविक काळानं एकदा उपकरण योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात फवारणी करतं की नाही याची चाचणी घ्यावी.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आपण ऐकत होतात फवारणी यंत्राची देखभाल या विषयीच्या माहितीचा तिसरा आणि शेवटचा भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
4: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका राम राम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 7:00 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम 80 अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. 80 अक्षरे रसिके.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण एक अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. स्तनामध्ये कोणते बदल झाले तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. सर्वात आधी स्तनामध्ये नवीन गाठ किंवा जाडी जाणवणे, विशेषतः अशी गाठ जी आधी नव्हती आणि आता नवीन जाणवते तिची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्सरची गाठ दुखायलाच हवी असं नाही. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, कॅन्सरची गाठ सुरुवातीला सहसा दुखत नाही. अनेक महिला गाठ दुखत नाही आहे मग घाबरायचं कारण नाही असा विचार करून डॉक्टरांकडे जाणे टाळतात आणि इथेच आजार बळावतो. त्यामुळे दुखत नसलेली गाठ ही अधिक गांभीर्याने

घेणे गरजेचे आहे. दुसरं लक्षण म्हणजे स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात नवीन बदल. एका स्तनाचा आकार अचानक बदलल्यास किंवा पूर्वीपेक्षा वेगळा दिसू लागल्यास त्याच्याकडे लक्ष द्या. तिसरं, त्वचेतील बदल. स्तनाच्या त्वचेवर एखाद्या भागात खड्डा पडल्यास, त्वचा आत ओढल्यास, लालसरपणा किंवा जाडी वाढल्यास त्याची तपासणी आवश्यक आहे. कधीकधी त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसू शकते, याला आपण पॉ द ऑरेंज असं म्हणतो. चौथं, निप्पलमध्ये बदल. पूर्वी आत नसलेला निप्पल अचानक आत ओढला जाणे, निप्पलभोवतीच्या त्वचेत बदल होणे किंवा निप्पलमधून असामान्य स्त्राव होणे, विशेषतः रक्तमिश्रित स्त्राव, याकडे दुर्लक्ष करू नये. पाचवं, काही महिलांना बगलेमध्ये गाठ जाणवू शकते कारण ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी जवळच्या लिम्फनोडमध्ये जाऊ शकतात. सहावं लक्षण, ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला केवळ स्तन दुखणे हे सहसा प्रमुख लक्षण नसते. स्तन दुखण्याचे अनेक सामान्य आणि कॅन्सर नसलेली कारणं असू शकतात. उदाहरणार्थ हॉर्मोनल चेंजेस, मासिक पाळीशी संबंधित बदल इत्यादी. स्तनात होणारी वेदना सतत राहत असेल किंवा त्यासोबत नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पलमध्ये बदल जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, यापैकी एखादं लक्षण दिसलं म्हणजे कॅन्सर झालाच असं नाही. उदाहरणार्थ निप्पल डिस्चार्ज अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात. स्तनातील अनेक दुखणी कॅन्सर नसतात. म्हणून इंटरनेटवरती फोटो पाहून किंवा शेजारच्या व्यक्तीच्या अनुभवाशी तुलना करून स्वतःचं डायग्नोसिस करू नका. लाजेपोटी किंवा भीतीनी तपासणी टाळल्यामुळे आजार दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो. तुमच्या शरीरात होणारा कोणताही नवीन बदल हा डॉक्टरांकडून तपासून घेणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. लवकर निदान झाले तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून आजची छोटीशी यादी लक्षात ठेवा. नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पल आत ओढला जाणे, असामान्य किंवा रक्तमिश्रित निप्पल डिस्चार्ज किंवा बगलेत नवीन गाठ, यापैकी काही जाणवलं तर घाबरू नका. पण थांबवून बघू, आपोआप जाईल असंही करू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वेळेवर निदान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्या आपण ऐकणार आहोत आपण स्वतःची तपासणी कशी करावी आणि डॉक्टरांकडे गेल्यावर नेमक्या कोणत्या तपासण्या केल्या जातात, मॅमोग्राफी म्हणजे काय, अल्ट्रासाऊंड कधी करतात आणि बायोप्सी म्हटलं की लगेच कॅन्सर असतो का, ह्याची माहिती आपण घेऊया.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: श्रोतेहो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधीजींचे सांगाती मणिलाल डॉक्टर यांच्याविषयी डॉक्टर दशरथ पारेकर लिखित माहिती. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:50 झाली आहेत.
3: परिसर.
4: श्रोतेहो नमस्कार. परिसरच्या या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या कुणाल अनेराव यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा एकूणच ज्या शेतकरी बांधवांकडे कमी पाणी उपलब्ध असेल अशा बांधवांनी कुठल्या बियाण्यांचा वापर करावा जेणेकरून त्यांना उत्पन्नही साधता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला पर्यावरणाचा समतोलही साधता येईल. सर काय सांगाल?
5: जसं मी म्हटलं की आदिम पारंपरिक आणि स्थानिक बियाणं जे आपण म्हणतोय त्याची पूर्ण संकल्पना अशी आहे की जी आपली जी शेती आहे

शेतीला 10,000 वर्षाची परंपरा आहे आणि जेव्हापासून शेतकरी हे सगळं करतोय तर 1,000 वर्षापासून तरी असं म्हटलं की ती बियाणी त्या भागात वाढलेली आहेत. तिथले दुष्काळ, तिथला पाऊस, तिथला थंडी, वारा हे सगळं सहन करून त्याच्यावर कुठलंही कीटकनाशक न टाकता, रासायनिक खत न टाकता त्यांनी त्या वातावरणाशी जुळून घेऊन आपलं जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं बघाल की आपल्याकडे जे महाराष्ट्रातले जे विविध भाग आहेत म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण म्हणा किंवा मराठवाडा म्हणा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतली जातात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की भरड धान्ये जे आहेत ज्वारी, बाजरी ही जास्त प्रमाणात उगवली जातात कारण पाऊस कमी आहे, तिथे निश्चितच भात पिकणार नाही. कोकण जिथे भात जास्त पिकतोय, तर अशा पद्धतीने ही जी पिकांमधली विविधता आहे ती जपून ठेवली आपण गरजेचं आहेच. आणि मी असं म्हणेन की संकरित वाणं जी आहेत ती हल्लीच गेल्या 40-50 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झाल्यामुळे जी जुनी पारंपरिक बियाणी आहेत शतकानुशतकं त्यांच्यामध्ये हे अॅडॅप्टेशन आलेलं आहे, त्यामुळे

0: त्यामुळे तुम्ही असं बघाल की आपल्याकडे जे महाराष्ट्रातले जे विविध भाग आहेत म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण म्हणा किंवा मराठवाडा म्हणा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतली जातात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की भरड धान्ये जे आहेत ज्वारी बाजरी ही जास्त प्रमाणात उगवली जातात कारण पाऊस कमी आहे, तिथे निश्चितच भात पिकणार नाही. कोकण जिथे भात जास्त पिकतोय, तर अशा पद्धतीने ही जी पिकांमधली विविधता आहे ती जपून ठेवली आपण गरजेचं आहेच. आणि मी असं म्हणेन की संकरित वाणं जी आहेत ती हल्लीच गेल्या 40-50 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झाल्यामुळे जी जुनी पारंपरिक बियाणी आहेत शतकानुशतकं त्यांच्यामध्ये हे अॅडॅप्टेशन आलेलं आहे, त्यामुळे ही जी पारंपरिक बियाणे आहेत कितीही दुष्काळ आला कितीही काही संकट आली त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच तिथे तग धरायची क्षमता असल्यामुळे हायब्रिड बियाण्यांपेक्षा निश्चितच चांगल्या पद्धतीने तिथे वाढू शकतात. वाढीच्या संदर्भात जर असं म्हटलं की काही काही ठिकाणी जसं बघाल कमी कालावधीमध्ये असलेली सुद्धा पिकं आहेत, म्हणजे भरड धान्य आहेत ती, तर मी असं म्हणेन की ते अक्षरशः अमृतासारखंच आहे कारण जिथे जिथे कमी पाऊस आहे तिथे भरड धान्यच लोकांनी लावलेली आहेत आणि त्याच्यावरतीच त्यांनी आपलं जीवन आहे किंवा जे आपली जी काही आजूबाजूचं जे वातावरणात टिकून राहिल्यासाठी त्यांनी भरड धान्याचा खूप छान पद्धतीने उपयोग केलेला आहे. म्हणून तुम्ही जिथे जिथे पाऊस कमी आहे तिथे भरडधान्याचं उत्पादन निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक घेतली जातात आणि पारंपरिक बियाणे कारण तिथल्या वातावरणाशी जुळून त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे ती बियाणं तिथे तग धरून आहे.
1: श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पर्यावरण संवर्धनामध्ये कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीत तग धरणाऱ्या बियाण्यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो याबद्दल जाणून घेतलं. पुढच्या परिसर या कार्यक्रमाच्या भागात आपण स्थानिक जैवविविधता पारंपरिक बियाणांचा वापर करून कशा पद्धतीने संवर्धित करू शकतो याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार. परिसर.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4-10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोते हो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे. 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारे प्रायोजित कार्यक्रम 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, 7:50 ॲडव्हान्स आयुर्वेद, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हातचा चिंतामणी, 9:30 उमंग NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. हे आजच्या प्रसारणात प्रसारित होणारे ठळक प्रायोजित कार्यक्रम.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
4: फोन 9404408000.
2: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, जीवन साळोखे लिखित आजचा सुविचार आहे, आपली हिंमत एवढी भक्कम असावी की अखेर नशिबालाच आपल्यासमोर झुकावं लागेल, नव्हे ते झुकेलच.

मूल्याधारित राजकारणाचे ते प्रतीक मानले जातात. श्रोतेहो, अभिनेत्री आशा पारेख यांचा आज वाढदिवस, त्याचबरोबर संगीतकार कौशल इनामदार यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. संगीतकार पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचा आज स्मृतिदिन. मराठी गायिका नाट्य अभिनेत्री कान्होपात्रा किणीकर यांचा सुद्धा आज जन्मदिन आहे. मराठी पत्रकार कादंबरीकार कथालेखक ह मो तथा ह मो मराठे यांचा आज स्मृतिदिन. विनोदी लेखक कथाकथनकार द मा मिराजदार यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. सारंगी वादक पंडित रमेश मिश्र यांचा आज जन्मदिन आहे. मराठी स्त्रीचा नऊवारी साडीतला सुडौल वेश अमर करणारे प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांचा आज स्मृतिदिन आहे. केरळमध्ये त्यांचा जन्म झाला. श्रोतेहो, वास्तववादी तंत्र, पाश्चात्य कला, तैलरंगाचं माध्यम असं सगळं वापरून भारतीय महाकाव्यातील प्रसंग त्यांनी चितारले. महाभारतातील रामायणातील साऱ्या देवदेवतांना मराठी स्त्रीच्या नऊवारी साडीचं सौष्ठव त्यांनी दिलं आणि त्यांना अक्षरशः महाराष्ट्रीयन करून टाकलं. राजे रजवाड्यांच्या महालात अडकून पडलेली चित्रकला सर्वसामान्यांपर्यंत त्यांनी आणून पोचवली. विश्वामित्रानं अवहेरलेली मेनका, शकुंतलेचं पत्रलेखन, जटायू, मत्स्यगंधा, सैरंध्री, अशोकवनातील सीता, गंगावतरण, श्रीकृष्ण शिष्टाई अशी जगभर गाजलेली त्यांची चित्र. लोणावळ्यातील मळवली इथं त्यांनी तैलचित्र छापण्यासाठी छापखानासुद्धा उभारला होता. सातव्या एडवर्डनं कैसरे हिंद असं सुवर्णपदक देऊन त्यांना गौरवलं होतं. 2 ऑक्टोबर 1906 रोजी ते आपल्याला सोडून गेले. आज त्यांचा स्मृतिदिन आहे.

श्रोते हो, आजचे काही दिनविशेष. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज जन्मदिन. त्यांची जयंती आज अहिंसा दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. त्याचबरोबर माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची सुद्धा आज जयंती आहे. साधेपणा आणि

श्रोते हो, आज गांधी जयंती. सत्य, अहिंसा, साधेपणा आणि नैतिक मूल्यांवर त्यांचे विचार आधारित आहेत. सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा ही माझी आराधना आहे, असं त्यांचं मत होतं. जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडवा. अहिंसा हे दुर्बलांचं नाही तर बलवानांचं शस्त्र आहे, असं ते मानत. बलवान माणूसच क्षमा करू शकतो, कारण क्षमा हेच सामर्थ्याचं लक्षण आहे. साधं जीवन जगणं, उच्च विचार ठेवणं ही गांधीजींची प्रमुख शिकवण होती.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो 7 वाजलेत. वेळ झाली आहे ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाची. याअंतर्गत आज ऐकूया अविनाश धर्माधिकारी यांनी केलेलं गांधी विचारांचं विश्लेषण भाग 2 पुनःप्रसारण.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामान्य माणसापासून ते अधिकारी, विचारवंत, नेते, देशाची धोरणं ठरवणारे कार्यकर्ते या सर्वांच्या करता गांधीजींनी एक संदेश देऊन ठेवला. त्या संदेशाला इंग्लिशमध्ये तालिस्मान, मूळचा उतारा हिंदीत आहे, मैं आपको एक नुस्खा बताता हूँ, मी तुम्हाला एक रामबाण उपाय सांगतो, अशी सुरुवात करून गांधीजी आपल्या सगळ्यांकरता सांगतात की काय करू, कोणतं पाऊल उचलू, याचा जेव्हा

0: जेव्हा प्रश्न पडेल तेव्हा समाजाच्या शिडीवरचा शेवटचा माणूस तुमच्या नजरेसमोर आणा. तुम्ही जे करता आहात त्याच्यामुळे त्या माणसाच्या जीवनाचं भलं होणार आहे का, तर ते करता आहात ते बरोबर आहे. गांधीजींनी हे समाजाच्या शिडीवरच्या शेवटच्या माणसाची आठवण करून देताना एक शब्द फार मोलाचे वापरले आहेत, ते म्हणजे जब अहम सताने लगे, जेव्हा अहंकार तुम्हाला सतावू लागेल. हे किती महत्त्वाचं आहे. माणसं वेगवेगळ्या अधिकाराच्या पदांवर बसतात आणि ती खुर्ची एवढी डोक्यात जाते की ही लोकसेवा आहे, माझ्या कामाच्या द्वारा समाजाच्या शिडीवरच्या शेवटच्या माणसाचं भलं झालं पाहिजे हे विसरायला होतं. किती साध्या शब्दांमध्ये गांधीजींनी सांगून ठेवलंय, अहंकार जेव्हा छळू लागेल तेव्हा तो समाजाच्या शिडीवरचा शेवटचा माणूस डोळ्यासमोर आणा, आणि तुमच्या वागण्यानी, तुमच्या कृतीनी, तुमच्या निर्णयानी जो कार्यक्रम करतात त्यांनी त्या माणसाचं जर काही भलं होत असेल, ते भलं कशाला म्हणायचं याचीसुद्धा गांधीजींनी त्यांच्या साध्या पद्धतीने व्याख्या सांगितली. ती म्हणजे त्या माणसाचा भौतिक, बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिकसुद्धा विकास होत असेल तर तुम्ही करताय ते पाऊल महत्त्वाचं आहे, ते करा. जर ते होणार नसेल तर तुम्ही उचलताय ते पाऊल अयोग्य आहे, उचलू नका. आयुष्यभर आधी कार्यकर्ता म्हणून काम करताना गांधीजींच्या उतार्यातल्या या इथपर्यंतच्या भागांनी मलासुद्धा खूप शिकवलं आणि बळ दिलं. आणि नंतर एके दिवशी अचानक या उताऱ्याच्या उरलेल्या भागाकडे माझं लक्ष गेलं. त्या उरलेल्या भागात गांधीजी म्हणतात की तुम्ही जे करायला निघाला आहात त्यांनी त्या व्यक्तीचं स्वतःच्या जीवनावरचं नियंत्रण वाढतं का, म्हणजे त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या कक्षा वाढतात का. फार मोलाचा निकष आहे हा. नाहीतर सगळ्या गोष्टी जणू माईबाप सरकारच्या हातात किंवा दुसरा कोणीतरी करणार आहे आणि आता मी तुझा विकास घडवून आणणार आहे, तर गांधीजी विकासाची ही दृष्टी देत नाहीत. गांधीजी सांगतात अशी पावलं उचला की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीचं स्वतःच्या आयुष्यावरचं नियंत्रण वाढेल, म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम. एका साध्या सोप्या शब्दांच्या मधल्या उतार्यामध्ये केवढं गांधीजी शिकून गेले की मैं आपको नुस्खा बताता हूं, समाजाच्या शिडीवरचा तो शेवटचा माणूस डोळ्यासमोर आणा, ज्यांनी त्याचा विकास आहे तो आध्यात्मिक सहित, आणि ज्यांनी त्याच्या जीवनावरचं त्याचं नियंत्रण वाढणार आहे अशी पावलं उचला. मला खात्री आहे की आपल्या जगण्यापासून, स्वयंसेवी संस्थांपासून सरकारपर्यंत जर हा विचार मध्यवर्ती ठेवून धोरणं आखली आणि अंमलात आली तर देशाचं चित्र पालटणार आहे.
1: ऐसे अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं अविनाश धर्माधिकारी यांनी केलेलं गांधी विचारांचं विश्लेषण भाग दुसरा पुनःप्रसारण. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
1: श्रोतेहो, महात्मा गांधींनी आचरणात आणलेला सत्य, अहिंसा आणि स्वच्छता या मूल्यांचा आपल्या जीवनात कशा पद्धतीनं आपण समावेश करून घेऊ शकतो याविषयी आपण बोलू शकता. गप्पा गाणी या कार्यक्रमात

0: च्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेत म्हणजे उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 0231-2562-24 या क्रमांकावर तेव्हा जरूर फोन करा. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. यानंतर काही माहिती, जाहिराती, संदेश आणि 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
2: आज बऱ्याच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, पण अर्थसाक्षरतेकडे डोळसपणे बघतात का? महिलांनी आर्थिक सक्षम असणं, बँका आणि त्या अनुषंगानं अनेक आर्थिक बाबी समजावून घेणं हे फार महत्वाचं आहे. मैत्रिणींनो, 2 ऑक्टोबरपासून वनिता मंडळ कार्यक्रमात आम्ही घेऊन येतोय आर्थिक साक्षरतेवर एक नवी भाषण मालिका, अर्थसाक्षर होऊया. तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत वंदना धर्माधिकारी.
3: पैशाची योग्य समज असणे म्हणजे अर्थसाक्षर. आपले आर्थिक व्यवहार समजून घेणे, ते सुरक्षितपणे करणे, योग्य नियोजन करून आपली आर्थिक पत उंचावणे म्हणजे दर्जा सुधारणे, 4 पावलं पुढे जाणे.
2: जरूर ऐका 13 भागांची नवी भाषण मालिका अर्थसाक्षर होऊया. दर शुक्रवारी आकाशवाणी पुणे केंद्रावरून आणि शनिवारी पुणे विविध भारती केंद्रावरून 12:00 आपल्या लाडक्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: सतारी से बोल असोत
1: की मंजुळ बासरे
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
2: शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब सुमधुर संगीताचा सुरेल केवडा
3: केतकी गुलाब जुई चंपक बन फूले
2: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा
3: केतकी गुलाब जुई
2: अशी ही सदा फुली आकाशवाणी
3: केतकी केतकी।
4: आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील। यूपीएससी शताब्दीपूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न। कर्ज वसुलीला स्थगिती। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन। दिव्यागर समुद्रात आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघ अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी संस्थेचा शताब्दीपूर्ती सोहळा काल नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये झाला त्यावेळी पंतप्रधान बोलत होते। या सोहळ्यात 100 ऐतिहासिक निर्णय या पुस्तकाचं प्रकाशन तसंच एका नाण्याचं आणि एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं। विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं। ते म्हणाले,
6: हमें प्रो पीपल प्रो एक्टिव गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें

0: गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराए लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है।
1: दुष्काळी परिस्थितीचे ट्रिगनवर निकष लागू न झालेल्या मात्र प्रत्यक्ष दुष्काळाची परिस्थिती असलेल्या 15 ते 18 तालुक्यांमध्येही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे ते दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे या दृष्टीनं सरकार विचार करत असून मंत्रिमंडळ उपसमितीनेही त्याबाबत शिफारस केली असल्याचंही त्यांनी सांगितलं। येत्या 3 दिवसात ते 6 जिल्ह्यांना भेटी देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या राज्यातील 265 तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली। सध्या राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करावेत आणि या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील गुंतवणुकीचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हे व्यासपीठ कार्यरत राहणार असून गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते। यावेळी 67 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1000 क्विंटल निश्चित केली आहे। हा निर्णय 15 सप्टेंबरपासून लागू झाला असून नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत। आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया बँकांचं पुनर्मांडवलीकरण करणाऱ्या बँकिंग सेक्टर क्लीनअप या मोहिमेविषयी।
2: भारतातील बँका विकासाचं ध्येय ठेवून काम करण्याला पुरेसं महत्व देत नव्हत्या। नेहमीच्या तपासण्यांशिवाय एखाद्या मर्जीतील कर्जदाराला मोठं कर्ज दिलं जाऊ शकत होतं आणि जेव्हा ते कर्ज बुडत असे तेव्हा ते कर्ज भरून काढण्यासाठी पुन्हा कर्ज देत असे। यामुळे बँकांनी आपली विश्वासार्हता गमावली होती। मोदी सरकारनं सत्तेवर आल्यानंतर लगेचच मालमत्ता गुणवत्ता पुनरावलोकनाचा आदेश दिला ज्यामुळे प्रत्येक बँकेला आपल्यावर असलेल्या कर्जाच्या भाराची माहिती प्रामाणिकपणे देणं भाग पडलं। सार्वजनिक क्षेत्रातली बँकांमधील बुडीत कर्ज जवळपास 15% पोहोचल्याचं यामुळे पुढे आलं। दिवाळखोरी आणि नादारी संहिता राबवून माहिती करून घ्या, निराकरण करा, पुनर्भांडवलीकरण आणि सुधारणा यावर भर द्या अशी उपाययोजना राबवण्यात आली। बुडीत मालमत्तांचं निराकरण करण्यात आलं, बँकांचं पुनर्भांडवलीकरण करण्यात आलं आणि प्रशासन अधिक कडक करण्यात आलं। बँका आता केवळ जुनी कर्ज भरून न देता भारताच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सज्ज आहेत। आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे।
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। यानिमित्त देशभरात ठिकठिकाणी आज अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। पुण्यात महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युक्रांतच्या वतीनं 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान कोथरूडमधील गांधी भवन इथं गांधी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। ज्येष्ठ लेखक अंबरीश मिश्र यांच्या व्याख्यानानं सप्ताहाचं उद्घाटन झालं। आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे। 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य सार्थ करत श्रोत्यांच्या मनावर अमीट ठसा उमटवला आहे। फ्लाय दुबई विमानाचं पायलट कॅप्टन

स्मिथ माचर यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. या कामासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या शौर्याबद्दल देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशांचे प्रतिनिधी यांनी स्मिथचं कौतुक केलं. कठीण प्रसंगात प्राणाची बाजी लावत कॅप्टन स्मिथ यांनी दाखवलेलं धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद आहे. स्मिथ हे युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत, राज्य आणि देशाला त्यांचा अभिमान आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते. ते दिवेआगरला सहलीसाठी गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शैक्षणिक सहलींबाबत राज्यभर मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याचं त्यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला हॉकी संघानं याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. पुरुष हॉकी संघानं अतिटतीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला, तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली. कुस्तीपटू नितेश सिवाचनं काल ग्रेको रोमन प्रकारात पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं, तर नौकानयन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स नोबेल या भारतीय जोडीनं रौप्य पदक पटकावलं. महिलांच्या स्किप नौकानयन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा या जोडीला कांस्य पदक मिळालं. तिरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात गणी मनीष रत्नम तिरुमरु याला कांस्य पदक मिळालं. पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांनी कांस्य पदक जिंकलं. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील. युपीएससी शताब्दीपूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. दिवेआगर समुद्रात आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघ अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली

0: खपती त्यांची श्रम संजीवनी आकाशवाणी, अहोरात्र जे खपती त्यांची स्वर संजीवनी आकाशवाणी।
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र। श्रोते हो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारे प्रायोजित कार्यक्रम 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, 7:50 अडव्हान्स आयुर्वेद, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम। हे आहेत आजचे काही प्रायोजित कार्यक्रम। आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र।

0: साहित्य मुलाखती गप्पा छान, इतिहास विज्ञान माहिती चिखाण, बाल चमूंच्या कौशल्याचा जिथे निनादे सुरेल वेणू, या साऱ्या रंगांची उधळण होऊनी तिथे चखुलते इंद्रधनू। श्रोते हो, अशी विविध क्षेत्रातली माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे इंद्रधनू। जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: सत्याशिवाय धर्म नाही, धर्म म्हणजेच प्रेम। ज्या अर्थी धर्म एकच असू शकतो त्या अर्थी सत्य हेच प्रेम आणि प्रेम हेच सत्य आहे। अधिक विचार करता आपणाला असं दिसून येतं की सत्यावर आधारलेला कोणताही व्यवहार हा प्रेमाशिवाय शक्यच नाही। म्हणूनच सत्य शक्ती हीच प्रेमशक्ती आहे। महात्मा गांधी।

श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा आज जयंती आहे. कठोर मेहनत ही ईश्वरी प्रार्थना करण्यासारखीचं समान आहे असं त्यांचं मत होतं. आपला मार्ग सरळ आणि स्पष्ट आहे. आपल्या देशात शांतता, स्वातंत्र्य, समृद्धी प्रस्थापित करणं आणि जगातील सर्व देशांशी मैत्री राखणं हाच त्यांचा संदेश होता. मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य हवं आहे जेणेकरून इतर देश आपल्याकडून शिकू शकतील आणि आपल्या देशाची प्रगती होऊ शकेल. आपल्या सामर्थ्यासाठी, देशाच्या स्थिरतेसाठी लोकांमध्ये एकता आणि एकजूट निर्माण करण्यापेक्षा दुसरं मोठं कार्य नाही. 1965 भारत पाक युद्धादरम्यान त्यांनी दिलेला जय जवान जय किसान हा नारा आजसुद्धा देशभक्तीची प्रेरणा देतो. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची सुद्धा आज जयंती आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, 7:25 होत आहेत. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत,
0: अच्छा,
1: काही सोशल

0: मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नावाने ओळखलं जातं अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
1: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे. आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
0: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. आणि तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोनमधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत हे सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोनमध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही,
1: SMS
0: टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहे, डिटेक्ट झालेले आहे, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा. तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे. आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या

0: अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही युपीआय पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला ओटीपी येत असतो. तर ओटीपी आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही. आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोनमध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोनमधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा. आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं. तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. हा, खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करावं लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक सवयशील व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये. काही गरज नाही.
1: गरज नाही, आपण तसेच ठेवले
0: तरी पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा,
0: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रँडमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात.
1: अच्छा.
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंटच फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही. त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंट वरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193 ची जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे एकतर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे. तुम्ही लगेच पट्टी देऊन टाकता कारण का ते रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटर मधून किंवा मॉल मधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटर मधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो.

0: हा डेटा विकत घेणारे पण लोक आहेत.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात.
1: हो हो.
0: हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवन गाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं. तेव्हा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आज इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधीजींचे सांगाती मणिलाल डॉक्टर यांच्याविषयी डॉक्टर दशरथ पारेकर लिखित माहिती. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेध आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाच्या डॉक्टर तन्वी रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर तन्वी.
3: नमस्कार.
2: बऱ्याचदा आपण असं बघतो की काही लोक खूप कमी खातात, घरचंच खातात, नियमित व्यायाम करतात, तरी सुद्धा त्यांचं वजन कमी होत नाही, तर यामागची नेमकी कारण कोणती असू शकतात?
3: हा प्रश्न मला जवळपास रोजच विचारला जातो. अनेक जण म्हणतात की डॉक्टर मी खूप कमी खातो, मी बाहेर काहीच खात नाही, किंवा मी रोज चालायला जातो तरीही माझं वजन कमी होत नाही. तर याचं कारण फक्त आपण किती खातो हे नसून आपण काय खातोय, कधी खातोय आणि ते शरीराला व्यवस्थित पचतंय का, हेही तितकंच महत्वाचं असतं. अनेकदा वजन वाढणं हे इतर आजारांचं लक्षण सुद्धा असू शकतं. थायरॉइड ग्रंथीचं काम जर व्यवस्थित होत नसेल, शरीरामध्ये इतर काही हॉर्मोनल बिघाड असतील जसे की PCOD आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा डायबिटीज, मेनोपॉज, दीर्घ काळापर्यंत स्ट्रेस मध्ये असाल, स्लीप सायकल्स तुमच्या डिस्टर्बड असतील, तर ते सुद्धा नक्कीच वजन वाढीला कारणीभूत ठरू शकतात. आयुर्वेदामध्ये पचन शक्तीला म्हणजे अग्नीला खूप महत्व दिलं आहे. अग्नी मंद असेल तर अगदी चांगला आहार हा शरीरात योग्य पद्धतीने पचवता येऊ शकत

0: नाही. त्याचबरोबर अन्न खूप फास्ट खाणे, नीट जाऊन न खाणे, भूक नसताना खाणे, ऊट सूट काही ना काही खात राहणे, रात्री उशिरा जेवणे आणि जेवल्यानंतर लगेच झोपणे, या सवयीही वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. घरच्या जेवणात सुद्धा जर तेल, तूप, साखर आणि मैद्याचे पदार्थ जास्त असतील तर तेही वजन वाढवू शकतात. त्यामुळे फक्त मी कमी खातो यापेक्षा मी योग्य प्रकारे खातो का हा प्रश्न स्वतःला विचारणं हे जास्त महत्वाचं आहे. वजन कमी करण्याची सुरुवात ही पचन सुधारण्यापासून आणि योग्य सवयी लावण्यापासूनच होते.
1: अच्छा, अर्थातच या सवयी कोणत्या कोणत्या असल्या पाहिजेत आणि आयुर्वेद याबद्दल काय सांगतं हेही सांगूयात. त्याआधी श्रोते हो, अशा प्रकारच्या जुनाट व्याधींपासून, आजारांपासून तुम्हाला ही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता डॉक्टर तन्वीर अंडिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. याचबरोबर श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रंडिवे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे इथे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308 83 08 54. डॉक्टर तन्वी, जसं मी म्हणाले की आता वजन कमी करण्यासाठी आयुर्वेद काय सांगतं आणि श्रोत्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे.
0: आपलं वजन हे फक्त खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वाढतंय की कुठल्या आजाराचे लक्षण आहे इथून सुरुवात करावी. जर कुठल्या आजाराच्या मुळे जर वजन वाढत असेल तर त्यावर वेळेत आयुर्वेदिक उपचार केले आणि सोबत पथ्य पाळलं तर वजन हे नक्कीच कमी होऊ शकतं. जेव्हा खरी भूक लागेल तेव्हाच जेवावं, अन्न शांतपणे आणि नीट जाऊन खावं, दोन जेवणांच्या मध्ये सतत काहीतरी खाण्याची सवय टाळावी, रात्रीचं जेवण शक्य तितकं लवकर आणि हलकं असावं, आपल्या रोजच्या आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, भरपूर फळं आणि फळभाज्या यासारखे इझिली पचणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा आणि तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, अति गोड पदार्थ आणि खूप प्रोसेस्ड अन्न हे कमी करावं. यासोबत नियमित चालणं, व्यायाम, पुरेशी झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हेही तितकंच महत्वाचं आहे. शरीरातील मेद कमी करणारे आयुर्वेदिक औषधं, पंचकर्मातील बस्ती आणि उद्वर्तन नावाचे कर्म हे इंच लॉस करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगळी असते, त्यामुळे इंटरनेटवर बघून किंवा दुसऱ्याचा डाएट कॉपी करून वजन कमी करण्याचा प्रयत्न हा तुम्ही करू नका. आयुर्वेदामध्ये व्यक्तीनुसार आहार, औषधं आणि उपचार ठरवले जातात, त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेतलं तर वजन कमी होण्याबरोबरच संपूर्ण आरोग्यही तुमचं सुधारेल.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, वजन कमी करणं हा एक महत्वाचा टप्पा तुमच्या आयुष्यातला जर का असेल तर त्यासाठी, आणि त्याचबरोबर जुनाट व्याधींपासून मुक्तता हवी असेल तर त्यासाठी सुद्धा संपर्क करू शकता डॉक्टर तन्वी रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. याचबरोबर श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 83 08 83 08 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोतेहो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर आपल्याला विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारांविषयी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर गुजर यांनी आपल्या संशोधनामधून पोटाच्या आजारांसाठी अग्निचिकित्सा ही आयुर्वेदिक औषधोपचारांनी केली जाणारी चिकित्सा पद्धती विकसित केली असून त्याद्वारे त्यांनी आतापर्यंत पोटाच्या आणि पचनाशी संबंधित तक्रारीने ग्रस्त असलेले 10,000 जास्त रुग्ण पूर्ण बरे केले आहेत. नमस्कार डॉक्टर सत्येन गुजर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार.
5: डॉक्टर, मला सांगा, तुम्ही जवळजवळ 20 वर्ष प्रॅक्टिस करताय, तर या पोटाच्या विकारांविषयी आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
6: कसं आहे, पोटाचे विकार म्हणजे पचनाशी संबंधित असणारे सर्व आजार होत. म्हणजे अगदी साधं तोंड येणे या साध्या तक्रारींपासून अपचनाचा

0: असणारा त्रास, वर्षानुवर्ष असणाऱ्या ऍसिडिटी, घशात छातीत जळजळ, पोटामध्ये दुखणं, पोट साफ होत नाही, शौचाला खडा होतो किंवा जुलाब होतात, जेवणानंतर अन्न घशाशी येतं, कोणा सतत उलट्या होत असतात, कोणाचं पित्तामुळे डोकं दुखत असतं, अशा प्रकारचे जे वर्षानुवर्ष असणारे त्रास आहेत पचनाशी संबंधित, या सगळ्याचा समावेश या पोटाच्या विकारामध्ये होत असतो. पोट म्हणजेच कोष्ठ म्हणजेच ऍब्डोमिनल कॅव्हिटी, म्हणजे ह्याच्यामध्ये असणाऱ्या ऍब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये असणारे जे वेगवेगळे अवयव आहेत, ज्याला आयुर्वेदाने कोष्ठांग असे म्हणले आहे, असे 15 अवयव सांगितलेले आहेत. या अवयवांशी संबंधित असणारे जे विकार आहेत त्याचाही समावेश या पोटाच्या विकारामध्ये होत असतो. म्हणजे कोणाला अन्ननलिकेचा कॅन्सर असतो, कोणा जठराचा मोठा आथाड्याचा कॅन्सर असतो, काहींना पित्ताशयामध्ये खडे असतात, काहींना ऍसिडिटीचा त्रास असतो, तर काहींना गॅस्ट्रायटिसचा त्रास असतो, काहींना हायाटस हार्नियाचा त्रास असतो, तर काहींना आयबीएसचा त्रास असतो. असं पचनाशी संबंधित वर्षानुवर्ष त्रास असणारे कितीतरी रुग्ण आपल्याला हे दिसत असतात. या सगळ्याचा समावेश या पोटाच्या विकारांमध्ये होत असतो आणि त्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचार हे संजीवनी सारखे कसे उपयोगी होत असतात हे आपल्या श्रोत्यांना सांगण्यासाठी म्हणून आपण हा विषय सध्या निवडलेला आहे.
1: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
2: डॉक्टर मला सांगा अग्निचिकित्सा म्हणजे नेमकं काय?
0: कसं आहे, आपण गीतेमध्ये एक श्लोक म्हणतो किंवा काही जण जेवणाच्या अगोदर सुद्धा म्हणत असतात, अहम वैश्वानरो भूत्वा. तो वैश्वानर म्हणजेच हा पोटामध्ये असणारा अग्नि आहे, म्हणजे जो आपण जे काही अन्न घेतोय ते चतुर्विध अन्न आहे, त्याचं पचन करून शरीर घटकांमध्ये रूपांतर करणारा जो शरीरामधील भाव, जो शरीर घटक, त्यालाच अग्नि असं म्हणलं जात असतं. आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, रोगा हा सर्वेपी मंदेग्नो, म्हणजे सर्व रोग होण्याचं मूळ कारण हा मंदाग्नी असतो. त्याच्यामुळे ही अग्नीची चिकित्सा होणे हे खूप गरजेचं आहे, तर पोटाचे आजार हे पूर्णतः बरे व्हायला मदत होत असतात. बऱ्याच जणांना अग्निचिकित्सा म्हणजे काहीतरी पंचकर्माचा प्रकार वाटतो किंवा अग्निकर्म वाटतं, तशी ही गोष्ट नाहीये. ही पोटातून घेणाऱ्या औषधांनीच केली जाणारी ही चिकित्सा असते. पोटाच्या तक्रारींमध्ये एक गोष्ट ही खूप महत्वाची आहे, बरेच वर्ष झाले पोट साफ होत नाहीये, आवेचा त्रास बरेच दिवस आहे, खूपच दिवस घशात छातीत जळजळ जास्त प्रमाणात होते, लिव्हर सिरोसिसचा त्रास बरेच दिवस आहे, साध्या साध्या तक्रारी असतात, काही गंभीर तक्रारी असतात, पण वर्षानुवर्ष आपल्याला पोटाच्या तक्रारींपासून खितपत पडलेले पेशंट दिसत असतात. याचं मूळ कारण हे आहे की पचनाशी संबंधित असणारे हे जे पोटाचे विकार आहेत त्याच्यामध्ये रचनात्मक विकृती नसून कार्यात्मक विकृती असते. फंक्शनल डिफॉर्मिटी असल्यामुळे कितीतरी टेस्ट केल्या पोटाच्या विकारांच्या बाबतीत हेच होतं, भरमसाठ टेस्ट केल्या जातात, पण बऱ्याच टेस्टमध्ये कुठे काहीच दिसत नाही, पण रुग्णाला होणारा त्रास मात्र खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याच्यामुळे बरेच वर्ष त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात. त्यामुळे हे आजार मुळापासून कायमस्वरूपी बरे करायचे असतील तर आपल्याला ही अग्निचिकित्सा करणं हे खूप गरजेचं असतं.
2: बरोबर, म्हणजे पोटांच्या वेगवेगळ्या आजारावर अग्निचिकित्सा ही नवीन पद्धतीतून शोधून काढली, ती औषधच आहेत अशी काही वेगळी पद्धती नाहीये, तर ती नक्की लोकांना वापरून बघायला काही हरकत नाही असं आपल्याला सांगता येईल.
1: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
2: पुढच्या भागात आपण आणखीन काही पोटाच्याच विकारांवर आणि त्याच्याच उपचारांवर माहिती घेणार आहोत डॉक्टर गुजर यांच्याकडून. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, 7:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
6: आज जी केस बघणार आहोत ती 48 वर्षांच्या गृहस्थांची आहे, ज्यांना 4 वर्षांपासून डायबेटीस होता, पायाला जळजळ सुरू झाली होती, बरीच ट्रीटमेंट घेतली पण काही रिलीफ मिळाला नाही. या कंडिशन मध्ये ते ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले तर यांची केस काय होती, आपण यांना काय ट्रीटमेंट दिली आणि पायाची जळजळ थांबली का?
7: कसं माहितीये का की डायबेटीस झाला म्हणजे लगेच डायबिटीस मुळेच न्युरोपॅथी आहे म्हणण्यापेक्षा न्युरोपॅथी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. न्युरोपॅथी म्हणजे काय की आपल्या नसा असतात त्याच्यावर कव्हरिंग असतं आणि कव्हरिंग असल्यामुळे आपल्याला फक्त जिथे पाहिजे तिथे स्पर्श जाणवत असतो.

जर का आयुर्वेदानुसार जर का पायाच्या ठिकाणी पित्त आणि वाताचा जर का प्रभाव वाढला तर मग या नसांवरचं कव्हरिंग जे आहे ते निघून जातं आणि त्याच्यामुळे नसा उघड्या पडतात आणि पायाला जळजळ व्हायला लागते. आता जर का मॉडर्नच्या हिशोबाने विचार केला तर मग नसांच्या कव्हरिंगसाठी काय लागतं तर बी12 लागतं, बी1 लागतं, बी6 लागतं, कॅल्शियम लागतं, सगळ्या गोष्टी लागतात. आणि आजकाल तुम्ही बघितलं तर बी12 डेफिशियन्सी जवळजवळ 70-80% लोकांमध्ये आहे, कॅल्शियम डेफिशियन्सी आहे. कारण आपण एवढं केमिकल खात असतो की आपल्या पोटातले गट बॅक्टेरिया सगळे काय असतात डिस्टर्ब झालेले असतात, त्यामुळे जे पचन व्हायला पाहिजे वेगवेगळ्या गोष्टींचं ते होत नाही. आणि आजकाल आता लक्षात यायला लागले रिसर्च मधून की अनेक आजारांचं जे कारण आहे ते न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे झालेलं आहे. अनेक न्यूट्रिशन आपल्याला पचतच नाहीत हा सगळ्यात मेजर तिथे पार्ट होतो. त्यामुळे होतं कसं की टेम्पररी बी12ची इंजेक्शन घेतली जातात, डीच्या गोळ्या दिल्या जातात, कॅल्शियम गोळ्या दिल्या जातात, बी कॉम्प्लेक्स दिला जातो. पण होतं कसं की हे स्टोअर करण्याची मेकॅनिझम आपल्या शरीरामध्ये नाहीये, मग त्याच्यामुळे दिल्या तेवढ्यापुरतं फायदा होतो, परंतु नंतर मग ती त्याची जी कंटिन्युअस रिपेअरिंग मेकॅनिझम जी चालायला पाहिजे ती काही होत नाही. कारण नंतर मध्येच तुम्ही बंद केलं की ते कमी होऊन जातं.

0: दिल्या जातात, बी कॉम्प्लेक्स दिला जातो. पण होतं कसं की हे स्टोअर करण्याची मेकॅनिझम आपल्या शरीरामध्ये नाहीये, मग त्याच्यामुळे दिल्या तेवढ्यापुरतं फायदा होतो, परंतु नंतर मग ती त्याची जी कंटिन्युअस रिपेअरिंग मेकॅनिझम जी चालायला पाहिजे ती काही होत नाही, कारण नंतर मध्येच तुम्ही बंद केलं की ते कमी होऊन जातं. मग त्यामुळे कंटिन्युअस त्याला जी रिपेअरिंग मेकॅनिझम होत नाही आणि त्यामुळे त्याच्यातून फारसा काही रिझल्ट येत नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन जसं की न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर, मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. डॉक्टर गिरी, मग आयुर्वेद याबद्दल काय सांगतं, काय केलं पाहिजे?
0: कसे माहितीये का की म्हणजे प्राणिक हिलिंग बरोबर ना, की एनर्जी हिलिंग, जर का तुम्ही अॅक्युपंक्चरचा जर का विचार केला म्हणजे ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनचा जर का विचार केला तर एनर्जी हिलिंग हा कन्सेप्ट आहे त्यांच्याकडे. कारण अॅक्युपंक्चर नेडी लावून वेगळ्या प्रकारचे एनर्जी बॅलन्स करून सुद्धा तुम्ही बॉडीचं हिलिंग करू शकता, कारण प्रत्येक गोष्ट काही केमिकलवर डिपेंड नसते, शरीराच्या एनर्जी लेवलवर पण डिपेंड असते. त्यामुळे आपण यांना काय केलं की म्हणजे म्हणतो ना की त्या ठिकाणी जे काही पित्तवाताचंही होतं त्यामुळे प्रॉपर आपण त्यांना गट बॅक्टेरियांसाठी पित्तवात बॅलन्स करण्यासाठी ट्रीटमेंट दिली आयुर्वेदानुसार, आणि लोकल लेवलला एनर्जी बॅलन्स करण्यासाठी आपण त्यांना अॅक्युपंक्चर ट्रीटमेंट दिली. कारण लोकल एनर्जी जर का तुम्ही प्रॉपरली बॅलन्स केल्या बरोबर की नाही तर तिथलं हिलिंग फास्ट होतं. मग त्याच्यामुळे कसं झालं की अॅक्युपंक्चर ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांची जळजळ लगेच कमी झाली, म्हणजे आपण हार्डली एक सेशन दिल्यानंतरच त्यांना बऱ्यापैकी रिलीफ झाला होता. आणि मग त्याची साधारण आपण एक त्यांना 10 सेशन्स दिली आणि त्याच्यानंतर सायमल्टेनियसली आपण गट बॅक्टेरियांवर काम करायला सुरुवात केली. ओव्हरऑल म्हणजे शरीरातली जे काही पित्तवाढ डिस्टर्ब झाला होता त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि बेसिकली त्यांचा जो काही डायबिटीस होता तो काही जाड नव्हते. ते डायबिटीस कॉम्प्लिकेशन जे प्रायमरी लेवलला येतात ते पित्तवाल्यांना देतात जनरली, आणि त्यामुळे त्यांची शुगर जी वाढलेली असते ती पित्ताच्या इम्बॅलन्समुळेच वाढलेली असते. त्यामुळे आपण त्यांचं पित्त बॅलन्स करायला लागल्यानंतर त्यांच्या डायबिटीसच्या गोळ्या पण बंद झाल्या, ओव्हरऑल त्यांचं न्यूरोपॅथी पण ठीक झाली. तर त्यामुळे म्हणतो ना की जर का म्हणजे आता नाहीतरी लेटेस्ट रिसर्च प्रमाणे पण असं म्हणतात की डायबिटीस म्हणजे नुसतीच शुगर मॅनेजमेंट नाही तर इट इज अ मेटाबॉलिक डिसीज, तर तुम्ही प्रॉपर जर का मेटाबॉलिझमवर जर का काम केलं तर नक्कीच तुम्हाला डायबिटीस पण रिव्हर्स करता येतो आणि न्यूरोपॅथी असेल किंवा इतर काही जे काही प्रॉब्लेम असेल डायबिटीसचे ते सुद्धा तुम्हाला मुळापासून बरे करता येतात.
1: श्रोते हो, डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन जसं की न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर, मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे. साधेपणा, प्रामाणिकपणा, निष्कलंक राजकारण हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रमुख असे आयाम मानले जातात. 1965 भारत पाक युद्धादरम्यान जय जवान जय किसान हा नारा त्यांनी दिला आणि आजही हा नारा देशभक्तीची प्रेरणा देतो. आपला मार्ग सरळ आणि स्पष्ट आहे. आपल्या देशात शांतता, स्वातंत्र्य, समृद्धी प्रस्थापित करणं आणि जगातील सर्व देशांची मैत्री राखणं हे उद्दिष्ट असल्याचं ते नेहमी म्हणत. मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य हवं आहे जेणेकरून इतर देश आपल्याकडून शिकू शकतील आणि आपल्या देशाची प्रगती होऊ शकेल अशी त्यांची विचारधारा होती. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या आवाजातली रचना आपण ऐकलीत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोतेहो 8 वाजतायत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: अहो, बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की, 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
3: फार छान आहे ग आई हे शहर.
2: 3600 वर्षांचा इतिहास आहे या शहराचा. आता जरा समोर तर पहा.
3: अरे बाप रे, केवढं प्रचंड गोपूर, काय सुरेख कलाकुसर आहे. हा सगळा तमिळनाडूचा भाग म्हणजे गोपुरांचाच भाग आहे, नाही का? आणि या शहरात सुद्धा किती गोपुरं आहेत.
4: असणारच, पुष्कळ देवळं आहेत तिथे.
2: अगं, मंदिरांचीच नगरी म्हणतात ना ही. चला आज जाऊया.

0: हे पूर्वेकडचं द्वार आहे, अष्टशक्ती मंडप असं म्हणतात याला.
1: देवळाचा परिसर सुद्धा रम्य आहे अगदी, नाही का? या मंडपाला अष्टशक्ती मंडप का म्हणतात कोण जाणे.
0: कोण जाणे कसं. हे बघ खांबावरची ही शिल्पचित्र बघ, या अष्टशक्ती आहेत.
2: हा गणपती पहा ना इकडचा,
1: आणि इकडे हा सुब्रमण्य. आता मला तो ओळखायला यायला लागलाय, नाही का ग मावशी.
0: अरे येणारच. इकडे दक्षिणेत सुब्रमण्याच्या मूर्ती सारख्याच दिसतात. आपल्याकडे स्कंद कार्तिकेय म्हणतात त्याला, पण त्याची देवळं एवढी नाहीयेत.
1: आणि या अष्टशक्ती म्हणजे कोणत्या.
0: देवी म्हणजे शक्ती, कौमारी, रौद्री, वैष्णवी, महालक्ष्मी, यक्षरूपिणी, श्यामला, महेश्वरी आणि मनोमणी अशी त्यांची नावं आहेत.
1: आणि ही भिंतीवरची चित्र पहा, ए लग्न आहे का कुणाचं.
0: अरे ते मीनाक्षीच्या लग्नाचं दृश्य आहे. आणि इकडे बघ, तिच्या जन्मापासून लग्नापर्यंतची सगळी दृश्य आहे तिथं.
2: फारच सुंदर.
1: 8 खांबांचा आहे हा मंडप.
0: आता इकडे आत या. इकडे मीनाक्षी देवीचं दर्शन आधी घ्यायचं, सुंदरेश्वराचं नंतर. याचं कारण मला असं वाटतं की हे मूळ स्थान देवीचंच आहे म्हणून. देव तिच्यासाठी नंतर आला इथं.
2: आई सांग ना ती गोष्ट.
1: मावशी सांगच, इथेच बसूयात आपण.
0: नाही ह, आधी दर्शन घेऊ देवीचं आणि मग स्वर्ण पद्म तळ्यापाशी किंवा कुठेतरी जेव्हा बसू ना तेव्हा मी सांगेन ती गोष्ट. आधी चला या छोट्या मंडपातून देवीच्या दर्शनाला जाऊया.
2: आई एक मिनिट, ही मूर्ती बघ, चक्क रानातली वगैरे वाटतीय.
1: खरच की. आणि हा बघ, हा तिचा नवरा असेल शिकारी.
0: त्या बाईला म्हणतात कुरत्ती आणि तो पुरुष म्हणजे कुरुब. इकडच्या भागात पूर्वी या आदिवासी लोकांची वस्ती होती, कुरुब नावाची त्यांची जमात. ते देवीचे भक्त म्हणून त्यांची शिल्प कोरली आहे तिथं.
2: इथलेही हे काम काय सुंदर कोरीव कामाचं आहे, 6 रांगा आहेत.
1: आणि हे पितळी दिवे पाहिलेस.
0: 1008 दिवे आहेत ते, उत्सवाच्या वेळी लावतात. किती सुंदर दिसत असतील नाही.
1: मावशी ए ए तिकडे कुठे चाललात तुम्ही.
2: अरे या इकडच्या मंडपात ये, किती सुंदर मूर्ती आहेत बघ इकडे.
1: वा इकडे बघ, हा शिवशंकर. त्यांच्या हातात त्यांच्या हातात काय आहे ग मावशी.
0: ते भिक्षा पात्र आहे. तो भिक्षेला निघालेला शंकर आहे, भिक्षाटन शिव असं म्हणतात त्याला. आणि ही पहा ही मूर्ती
2: कोणाची आहे.
0: ज्यानं हा मंडप बनवला ना त्याची. कडंतई मुदलियार असं नाव आहे त्याचं.
2: ए लवकर इकडे या, किती सुंदर तळ आहे हे पहा ना.
0: हा ना, हा स्वर्ण पद्म जलाशय. नंदीनं प्रार्थना केली म्हणून शंकरांनी आपल्या त्रिशूळानं तयार केला हा.
2: तू गोष्ट नंतर सांग हवं तर, पण इथे बसूया जरा वेळ.
3: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
4: काय रे पुण्याला बसता कुठे बांधला.
5: अरे अर्थातच पुण्याच्या स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बसत्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बसता बांधला जातो.
4: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बसता स्वामिनीच बांधू.
5: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर पुण्याच्या स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
0: हे आदितीर्थ किंवा परमतीर्थ. दक्षिणेत पहा, सगळ्या मोठ्या देवळाजवळ मोठ मोठी तीर्थकुंड किंवा तळी आहेत. सुंदर घडीव पायऱ्यांची घुमट्या बांधलेली. हे तळ सुवर्ण कमळाचं तळ असं म्हणतात. पूर्वी म्हणे इंद्रानं इथली सोन्याची कमळं तोडून शंकराची पूजा केली होती.
1: ए आणि ते काय ग.
0: ते 24 खांब आहेत. 24 प्रसिद्ध कवी ज्यांना संग कवी असं म्हणतात त्यांच्या कविता तिथं कोरलेल्या आहेत. आणि तळ्याच्या बाजूच्या भिंतींवर देवीचे आणि देवाचे चमत्कार दाखवलेले आहेत.
2: आणि हे इकडे संगमरवरावर,
0: ते तमिळचं प्रसिद्ध महाकाव्य तिरुकुरल ते कोरलंय तिथं. आणि हा इकडे हा झुला मंडप. दर शुक्रवारी मीनाक्षी देवी आणि सुंदरेश्वर यांच्या मूर्ती इथं झोक्यावर झुलायला आणतात.

0: अया, इथे द्रौपदी आणि 5 पांडव दिसत आहेत.
1: आणि हे बहुतेक मीनाक्षी देवीच्या लग्नाचं दृश्य असावं, है ना मावशी?
2: ते मीनाक्षी देवीच्या राज्याभिषेकाचं दृश्य.
0: आई, सांग ना ग ती सगळी गोष्ट.
1: मावशी प्लीज.
2: हे बघ, आधी दर्शन. या, ह्या इकडून असं या. हे बघ, हा सुवर्ण ध्वज स्तंभ. गोपूर 3 मजली आहे बरं का? आणि या द्वारपालांच्या मूर्ती केवढ्या मोठ्या आहेत बघा. आणि हा महामंडप, हा ऐरावत विनायक.
1: केवढी भव्य मूर्ती आहे.
2: आता देवीचं दर्शन घ्या.
0: आई, मीनाक्षीची मूर्ती हिरवट रंगाची वाटते, नाही का?
2: ती 5 दगडांची घडवली आहे, हिरव्या रंगाच्या दगडाची.
1: किती प्रसन्न वाटते, नाही देवी? तिच्या हातातल्या कमळावर पोपड बसलेला आहे का?
0: आणि डोळे, मीनाक्षी नाव शोभतय तिला. आई, आता आधी गोष्ट.
2: ठीक आहे, आता इथंच बसूयात जरा वेळ. आधी जरा देवीचं ध्यान करू, स्तोत्र म्हणू एखाद, मग मी गोष्ट सांगतेच आहे.
3: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
5: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
6: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
7: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: मामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं।
3: श्रोते हो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधीजींचे सांगाती मणिलाल डॉक्टर यांच्याविषयी डॉक्टर दशरथ पारेकर लिखित माहिती। तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. महापालिकेला मिळालेल्या 40 PM वातानुकूलित ई बसपैकी 9 बस महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजपासून 2 मार्गांवर सोडण्यात येणार आहेत. 2 दिवसात टप्प्याटप्प्यानं 23 बस धावणार आहेत. त्यांचे तिकीट दर इतर बसप्रमाणेच राहणार आहेत. आचारसंहितेमुळे लोकार्पणास वेळ लागणार असल्यानं आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय. श्रोतेहो, सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि दसऱ्यानंतर ती संपणार आहे. मोठ्या प्रमाणावर भाविक शहरात येतात. नवदुर्गा दर्शन सेवा सुद्धा KMT कडून दिली जाते. या कालावधीत ज्यादा बसची आवश्यकता भासते त्यामुळे पहिल्या टप्प्यात 2 मार्गावर 9 बस सोडण्यात येणार आहे. त्यातील

आरकेनगर ते कळंबा कसबा वावडा मार्गावर 8, तर बोंद्रेनगर ते मुळशिंगी मार्गावर 1 बस सोडली जाणार आहे. सकाळी 6 वाजता या बसची सेवा सुरू होणार असून दर 45 मिनिटांनी त्या धावणार आहेत. श्रोतेहो, सध्या महापालिकेच्या असलेल्या बस चालवण्यासाठी वाहक अपुरे पडत असल्यानं त्यात ई बस सुरू झाल्यानंतर ज्यादाचे 135 वाहक लागणार आहेत त्या संदर्भातलं नियोजन करण्यात येत आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला प्रारंभ झालाय. मंदिराच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. बाहेरील परिसराची स्वच्छता आता करण्यात येत आहे. शिखराच्या रंगरंगोटीनंतर मंदिराच्या आतील स्वच्छता सुरू होईल. दरम्यान एकादशी दिवशी म्हणजे सोमवारी 5 तारखेला मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार असून मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे. भाविकांना या दरम्यान उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येईल. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दर्शन मंडप काढून नव्यानं साकारण्यात येत आहे. याचंही काम सुरू झालंय. ऊन पावसापासून भाविकांचा बचाव व्हावा, भाविकांना त्रास होऊ नये यासाठी नव्यानं पत्र्याचा मंडप सुद्धा घालण्यात येणार आहे. रांगेत पिण्याचं पाणी, पंखा आणि लाईट ही सुविधा सुद्धा देण्यात येणार आहे आणि त्याचंही काम काही दिवसात पूर्ण होईल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेतर्फे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. रविवारी 4 तारखेला देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात दुपारी 3:30 पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी ते सपत्नीक हजर राहणार आहेत आणि त्यावेळी त्यांची प्रकट मुलाखत सुद्धा रंगणार आहे. श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजले प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न. कर्ज वसुलीला स्थगिती. दिव्यागर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC संस्थेचा शताब्दीपूर्ती सोहळा काल नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं झाला. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. या सोहळ्यात 100 ऐतिहासिक निर्णय या पुस्तकाचं प्रकाशन तसंच एका नाण्याचं आणि एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून गांधीजींना अभिवादन केलं. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विजयघाट या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधलं त्यांचं जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये कीर्ती मंदिर इथं प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या सभेला उपस्थित राहणार आहेत.

साबरमती आश्रमातही सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. गांधी जयंतीच्या निमित्तानं देशभरात आज विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत. या सभांमध्ये प्रशासनातील परिवर्तनकारी सुधारणा आणि उपक्रमांवर चर्चा होणार आहे. या विशेष ग्रामसभांमधून पीपल्स प्लॅन कॅम्पेन 2026-27 म्हणजेच सबकी योजना सबका विकास या मोहिमेचा शुभारंभही केला जाईल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष स्मृती नाणं आणि टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनानं घेतला आहे. यासाठी 55 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत केली जाणार आहे. फ्लाय दुबई विमानाचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी कार्यासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशांच्या नेत्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. स्मिथ यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या भारतीय राजदूतांनी रुग्णालयात कॅप्टन मच्छार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याआधी राजदूतांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि कॅप्टन स्मिथ यांच्या प्रकृतीसाठी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे निकष लागू न झालेल्या मात्र दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेले 15 ते 18 तालुके पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं राज्याचे महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान यावर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील 265 तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली. साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1000 क्विंटल निश्चित केली आहे. हा निर्णय 15 सप्टेंबरपासून लागू झाला असून नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत लागू राहणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. युक्रेन संघर्षावर परस्पर संमतीनं तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. वाल्दाई फोरममध्ये बोलताना मोदी यांच्याशी चर्चा करताना शांततापूर्ण तोडगा काढण्यात विशेष रस दाखवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात राजकीय भूमिका तटस्थ असली तरीही शत्रुत्व संपवण्यासाठी भारत सक्रिय प्रयत्न करत असल्याचंही पुतीन म्हणाले. ऊर्जा महत्वपूर्ण खनिज आणि एरोस्पेस या क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्याच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाला पाठिंबा देण्याची कॅनडाची इच्छा आहे असं मत कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांनी म्हटलं आहे. ते काल मिलवॉकी इथं झालेल्या G20 देशांच्या व्यापारमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. भारत आणि कॅनडाचे पुढील 5 वर्षातला द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज डॉलर्सवरून जवळपास 70 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे असंही सिद्धू यांनी सांगितलं. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीची वाटाघाटींची 5वी फेरी येत्या सोमवारी ओटावा इथं सुरू होणार असून येत्या काही महिन्यात ही चर्चा पूर्ण करण्याचा दोन्ही पक्षांचा मानस आहे असंही ते म्हणाले. अमेरिकेतल्या मिलवॉकी इथं आलेल्या G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारताच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांवर प्रकाश टाकला. सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणं आणि शेतकऱ्यांसाठी अधिक संधी निर्माण करणं हे भारताच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे असं सांगत कोणत्याही देशावर दबाव आणण्यासाठी अन्नाचा वापर कधीही साधन म्हणून केला जाऊ नये असंही गोयल यांनी सांगितलं. या बैठकीच्या निमित्तानं गोयल यांनी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या व्यापार मंत्र्यांशी चर्चा करून आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953

0: रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बातम्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष मान्यवरांच्या मुलाखती, संगीत, नाटक इत्यादींच्या माध्यमातून श्रोत्यांवर अमिट ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील दिव्यागरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातल्या आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते. ते दिव्यागरला सहलीसाठी गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज तिरंदाजीमध्ये रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंकिता भकत, कुमकुम आणि कीर्ती या संघानं ही कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या संघाला त्यांनी धूळ चारली. दरम्यान काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष हॉकी संघानं अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला, तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली. ग्रेको रोम कुस्तीपटू नितेश सिवाचंदनं काल पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं, तर नौकायन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरुन सिंकल नोबेल या भारतीय जोडीला रौप्य पदक मिळालं, तर महिलांच्या स्किप नौकायन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांच्या जोडीला कांस्य पदक मिळालं. गणेश मणिरत्नम तिरुमुरु याला तिरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक मिळालं. पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानं त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या पदकांची संख्या 67 पोहोचली आहे. यात 11 सुवर्ण, 23 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच केरळ, माहे, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. दिव्यागर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहक

0: जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
3: जीवनविद्या सांगते की ज्या वायरमधून स्वानंदाचा सर्वांना पुरवठा करायचा ती वायर विश्वप्रार्थनेच्या रूपात शब्दबद्ध केलेली आहे. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. या विश्वप्रार्थनेत शुभचिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं आणि शुभ करणं या चारही गोष्टी समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे विश्वप्रार्थना करणं ही एक उत्कृष्ट साधना असून उत्तम उपासना आहे. भक्तियोग, कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग, हटयोग असे हे सर्व योग विश्वप्रार्थनेमध्ये वास करतात. त्याचप्रमाणे शुभचिंतन करणं हेच ध्यान, शुभ इच्छा करणं हीच प्रार्थना, शुभ बोलणं हेच भजन आणि शुभ करणं हेच पूजन होय. साधनेचे आणि उपासनेचे हे सर्व प्रकार विश्वप्रार्थनेमध्ये समाविष्ट असल्यामुळं विश्वप्रार्थना करणाऱ्यांना अगणित पुण्याची प्राप्ती होते. संसार सुखाचा करण्यासाठी पैसा जितका आवश्यक असतो त्यापेक्षाही कितीतरी अधिक पुण्य आवश्यक असतं. परमार्थात चांगली प्रगती साधण्यासाठी सुद्धा पुण्य पाहिजे. म्हणूनच जीवनविद्या सांगते अर्थ, स्वार्थ, परार्थ आणि परमार्थ हे सर्व सर्वार्थांना साध्य आणि सिद्ध करण्यासाठी विश्वप्रार्थना हा रामबाण उपाय आहे. या विश्वप्रार्थनेनं आपण स्वानंदाचं प्रक्षेपण सर्वत्र करत असतो. स्वानंद स्वरूप शुभचिंतनानं सूक्ष्म विचारांचे आनंद स्पंद आपण कळत नकळत सर्वत्र प्रस्तुत करत असतो आणि तेच आनंद स्वरूप विचारांचे आनंद स्पंद बुमरँग होऊन विविध रूपानं आपल्याकडे परत येऊन आपल्यावर आनंदाची बरसात करतात. हे सर्व घडतं ते क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमाप्रमाणे. या संदर्भात फ्रेंच फिलॉसॉफर जेम्स ॲलन सांगतात, ॲज यू ऑल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्ज अँड अदर पीपल, द थिंग्ज अँड अदर पीपल विल ऑल्टर टुवर्ड्स यू. द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स इज इन युअर ओन सेल्फ. All that you achieve is the direct result of your own thoughts. या विश्वप्रार्थनेमध्ये ईश्वर स्मरण आहे, त्याचप्रमाणे सुंदर विचार आहेत. विचारांचं सामर्थ्य प्रचंड आहे. माणसाचं भलं करण्याचं किंवा वाटोळं करण्याचं सामर्थ्य विचारशक्तीमध्ये आहे. माणसाचं जीवन घडवण्याचं किंवा बिघडवण्याचं सामर्थ्य विचारात आहे. त्याचप्रमाणे माणसाचं शरीर ही एक विस्मयकारक रसायनशाळा आहे. या मानवी शरीरामध्ये असंख्य रासायनिक प्रक्रिया सतत घडत असतात आणि त्यांचा शरीर प्रकृतीवर आणि जीवनावर परिणाम होत असतो. विशेष म्हणजे या रासायनिक प्रक्रियांवर विचारांचा फार मोठा प्रभाव पडत असतो. माणसाच्या मनात घोळत असणारे इष्ट किंवा अनिष्ट विचार या रासायनिक प्रक्रियांना विशिष्ट पद्धतीनं गती देतात आणि त्यामुळं इष्ट किंवा अनिष्ट शक्ती जागृत होऊन त्याला सुखी किंवा दुःखी जीवन प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरतात. या संदर्भात नॉर्मल पील सांगतात,

पॉजिटिव थिंकिंग सेट्स इन मोशन पॉजिटिव फोर्सेस विच ब्रिंग पॉजिटिव रिजल्ट्स टू पास. याच्या उलट प्रकार अनिष्ट चिंतनान घडतो. थोडक्यात साकार झालेले विचार म्हणजेच माणसाचं जीवन होय. बाकीचे सर्व तुम्हाला एक वेळ सोडून जातील, पण विचार मात्र आयुष्यभर तुम्हाला चिकटून राहतील. विचारांचा महिमा वर्णन करण्यासाठी शब्दच अपुरे पडतात. असं जरी असलं तरी विचारांचं महत्व आणि सामर्थ्य थोडक्यात वर्णन करणं इष्ट वाटतं. जीवनविद्या सांगते की विचार हा अखिल विश्वाचा सम्राट आहे. हा विचारच अखिल विश्वावर आपली सत्ता गाजवत असतो. कल्याण करणं किंवा पूर्ण सत्यानाश करणं या दोन्ही गोष्टी घडवून आणण्याचं प्रचंड सामर्थ्य या विचाररूपी सम्राटात आहे. मानवी जीवनाचा इतिहास अभ्यासला तर असं आढळून येईल की या विचाररूपी सम्राटानंच अविचाराच्या अधीन होऊन जगात सर्वत्र गोंधळ, वादळ, दुःख, अत्याचार, दुराचार, बलात्कार, युद्ध, लढाया अशा अनिष्ट गोष्टींचं थैमान घातलं. याच्या उलट विचाररूपी सम्राटानं सुसंस्कारित विचारांच्या अधीन होऊन जगात सुख, शांती, समृद्धी, स्थैर्य या गोष्टी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. विचार हा ईश्वर आहे. विचार हा ईश्वर आहे. फर्स्ट देअर वॉज अ थॉट अँड थॉट वॉज गॉड असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. याचाच अर्थ असा की विचार हा ईश्वर आहे. आपण कुठेही जरी गेलो तरी हा विचाररूपी ईश्वर आपल्याबरोबर असतो. विचार हा ईश्वर आहे याचाच अर्थ असा की विचार हा चैतन्य शक्ती स्वरूप आहे. शक्ती म्हटली की तिच्यात भलं करण्याचं किंवा वाटोळं करण्याचं दोन्ही प्रकारचं सामर्थ्य असतं. विचार गंगोत्री आहे. गंगा नदीच्या उगमस्थानाला गंगोत्री असं म्हणतात. मानवी जीवनरूपी नदीचं उगमस्थान विचार आहे, म्हणून विचार ही मानवी जीवनाची गंगोत्री आहे. विचार ही माणसाच्या जीवनाची गंगोत्री असल्यामुळं मुळात विचार जर बिघडले तर त्याचं संपूर्ण जीवनच बिघडण्याचा दाट संभव असतो. माणूस बिघडला किंवा समाज बिघडला असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ माणसाचे किंवा समाजाचे विचार बिघडले असा असतो. विचार हा अल्लाउद्दीनचा दिवा आहे. अल्लाउद्दीनच्या दिव्याची एक गोष्ट अशी सांगतात की अल्लाउद्दीनला काही कारणामुळं एक जादूचा दिवा सापडला. अल्लाउद्दीननं दोन हातानं दिवा विशिष्ट प्रकारे घासला की त्या दिव्यातून एक राक्षस निर्माण होऊन तो अल्लाउद्दीनची सर्व बरी वाईट कामं करत असे. विचार हा सुद्धा माणसाला गवसलेला एक जादूचा दिवा आहे. माणसानं बहिर्मन आणि अंतर्मन या दोन हातांनी हा विचाररूपी जादूचा दिवा विशिष्ट प्रकारानं हाताळला तर त्या विचारातून एक शक्ती निर्माण होऊन ती त्याला सर्व प्रकारे साथ देते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की विचार हा जादूचा दिवा आपल्याजवळ आहे हेच माणसाला ज्ञात नाही, आणि तो जादूचा दिवा विशिष्ट प्रकारानं हाताळण्याची कलाही त्याला अवगत नाही. विचार हा अभिषेक आहे. शिवलिंगावर किंवा देवाच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची काही संप्रदायामध्ये प्रथा आहे. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी असा अभिषेक केला जातो. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून असा अभिषेक करण्याची आवश्यकताच नाही, कारण जगातील प्रत्येक माणूस त्याच्या कळत नकळत आयुष्यभर अभिषेक करत असतो. माणसाच्या डोक्यात शुभ किंवा अशुभ विचारांचं कारंज सतत उडत असतं, आणि त्याचा अभिषेक माणसाच्या हृदयातील आत्मलिंगावर किंवा हृदयस्थ ईश्वरावर सतत होत असतो. जीवनविद्या सांगते शुभ विचारांचा अभिषेक झाला

0: माणसाचं जीवन सुखी आणि यशस्वी होतं याच्या उलट अशुभ विचारांचा अभिषेक झाला तर त्याचं जीवन दुःखी, अपयशी आणि वैफल्यग्रस्त होतं. ही वास्तवता लक्षात घेऊन सुखी जीवनासाठी अशुभ विचारांचा अभिषेक टाळून शुभ विचारांचा अभिषेक सतत होत राहील याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी कसून प्रयत्न करणं आवश्यक आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: आणि त्यासाठी कसून प्रयत्न करणं आवश्यक आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: श्री कृष्णप्रिय गोसंवर्धन कांडगाव यांचा जातिवंत कपिला खिल्लार, गरम रक्ताचा आणि दुधाळ वंशावळीतील खोंड खास खिल्लार पैदाशीसाठी उत्तम आहे.
5: ब्रीडिंग साठी उपलब्ध तसंच देशी गाईचं दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर फिनेल गांडूळ खत आणि पंचगव्य उत्पादनं मिळतील श्री कृष्णप्रिया गोसंवर्धन कांडगाव इथं.
4: संपर्क ऋषिकेश पाटील, फोन नंबर 93 70 21 55 76.

0: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत अश्विनी भिडे यांच्या स्वरातली संत नामदेव महाराज यांची ही रचना। संगीतबद्ध केली आहे अभिजित लिबे यांनी।

अश्विनी भिडे यांच्या स्वरातली संत नामदेव महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती अभिजित लिमये यांनी. श्रोतेहो आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

गीतबहार या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. श्रोते हो, दिल देखे देखो जब प्यार किसी से होता है, तीसरी मंजिल अशा एकापेक्षा एक चित्रपटात अजरामर आणि लोकप्रिय अशा भूमिका केलेल्या आणि ज्यांना ज्युबिली गर्ल म्हणून ओळखलं जातं त्या अभिनेत्री आशा पारेख यांचा आज वाढदिवस आहे. गीतबहार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांच्यावर चित्रित सदाबहार अशी काही गीतं. तेव्हा सुरुवात करूया या पहिल्या गीतानं.

कारवा या चित्रपटासाठी मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांच्या आवाजातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. जितेंद्र आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित हे गीत संगीतबद्ध केलं होतं आर डी परमन यांनी. श्रोते हो, आशा पारेख यांचा जन्म गुजरातमधल्या महुआ इथल्या मध्यमवर्गीय गुजराती

कुटुंबात झाला. त्यांना लहानपणी डॉक्टर व्हायची इच्छा होती, पण एका अपघातानंच त्या बालकलाकाराच्या रूपात त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी 1952 साली आसमान या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना बेबी आशा पारेख या नावानं ओळखलं जायचं. 1959 नासिर हुसेन यांच्या दिल देखे देखो या चित्रपटात त्यांना अभिनेत्रीच्या स्वरूपात झळकायची संधी मिळाली आणि त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागं वळून बघितलं नाही. एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांच्या नावावर नोंदले गेले. 1971 साली प्रदर्शित झालेला कटी पतंग हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला महत्वाचा चित्रपट मानला जातो. यासाठी त्यांना फिल्मफेअरच्या सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

0: भारतातला अत्यंत लोकप्रिय सदाबहार संगीतमय आणि कौटुंबिक थरारपट असं ज्याला म्हटलं जातं त्या कटिपतंग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मुकेश यांच्या आवाजातलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते आर डी बर्मन. प्रसिद्ध लेखक गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं शक्ती सामंता यांनी. राजेश खन्ना आणि आशा पारेख यांची मुख्य भूमिका या चित्रपटात होती. श्रोते हो, आशा पारेख आणि राजेश खन्ना यांची अप्रतिम अशी केमिस्ट्री या चित्रपटात बघायला मिळाली. एका वेगळ्या आशयाच्या आणि वेगळ्या गोष्टीच्या रूपात हा चित्रपट समोर आला आणि या गोष्टीसोबतच राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीतला हा महत्वाचा चित्रपट मानला जातो. त्याचबरोबर संगीतमय चित्रपट अशी सुद्धा याची ओळख आहे. श्रोते हो, अभिनेत्री आशा पारेख यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर चित्रित काही सदाबहार गीतं आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रम सुरू आहे गीतबहार आणि आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.
0: गीतवहार या कार्यक्रमात श्रोते हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आशा पारेख यांच्यावर चित्रित काही गीतं आज आपण ऐकत आहोत. आशा पारेख यांनी शम्मी कपूर, शशी कपूर, देवानंद, अशोक कुमार, सुनील दत्त, राजेश खन्ना या नावाजलेल्या अभिनेत्यांसोबत काम केलं. शास्त्रीय नृत्यात सुद्धा त्या निपुण आहेत. श्रोते हो, आशा पारेख यांच्या कारकिर्दीतला महत्वाचा चित्रपट जो मानला जातो तो कन्यादान. मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं नीरज यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

कन्यादान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, कटीपतंग या चित्रपटासाठी आशा पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्याचसोबत त्यांना जीवनगौरव पुरस्कार, आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी सन्मान, भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळ महासंघ यांच्या वतीनं लिव्हिंग लिजंड हा सन्मान, त्याचबरोबर 1992 साली भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सुद्धा गौरवलं. 2017 साली द हिट गर्ल या शीर्षकानं आशा पारेख यांनी स्वतःचं आत्मचरित्र सुद्धा लिहिलेलं आहे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तिसरी मंजिल या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आर डी बर्मन.

तिसरी मंजिल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. महात्मा गांधींनी आचरणात आणलेला सत्य, अहिंसा आणि स्वच्छता या मूल्यांचा आपल्या जीवनात कशा पद्धतीनं आपण समावेश करू शकतो, नक्की फोन करा उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी 02-31-2-65-26-24 या क्रमांकावर. आशा पारेख यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर चित्रित काही गीतं आपण ऐकत आहोत. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा ऐकूया या कार्यक्रमाचं हे शेवटचं गीत. अच्छा.

0: आन मिलो सजना या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, अभिनेत्री नृत्यांगना आशा पारेख यांचा आज वाढदिवस. त्यांच्यावर चित्रित काही गीतं आपण ऐकत होतो गीतबहार या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता कार्यक्रमाची वेळ संपली आहे तेव्हा निवेदिका ईशा वायकुळला निरोप द्या. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, ठीक 10 वाजलेत।

प्रसारित करीत आहोत गांधी जयंती निमित्त समन्वित रूपक, सामान्यांच्या जीवनातील गांधी। पात्र परिचय: अमोल नयन पवार, शांता काकू अनुप्रिता भाले, मीना वैजयंती नांदगावकर, माधव अनिल नरवडे आणि सई निकिता फपाळ। लेखन आणि सादरकर्ते नयन पवार।

श्रोते हो, गांधींना आपण अगदी बालपणी नोटेवर बघितलेलं आहे. मात्र जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं गांधींच्याविषयी अनेक गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात किती अनुभवायला मिळतात हे कळत गेलं. प्रत्येकाच्या आयुष्यात गांधींबद्दल एक वेगळी भावना जपलेली असते, किंवा प्रत्येकाच्या वाट्याला आलेली परिस्थिती, विचार, भावना यातून प्रत्येकाला गांधीजी वेगळ्या पद्धतीनं समजलेले असतात. तर जाणून घेऊया तुमच्या आमच्या जीवनातील गांधी.

0: अरे अमोल, विशेष आहेच ना. आज 2 ऑक्टोबर नाही का
1: गांधी जयंती?
2: अरे हा, आज गांधी जयंती ना. हो सई, म्हणजे आज सगळीकडे गांधीजींचे फोटो, भाषण, स्वच्छता अभियान आणि संध्याकाळपर्यंत सगळं पूर्वपदावर.
1: अमोल, तुझं हे नेहमीच आहे हा, प्रत्येक गोष्टीत टोमणा.
2: अगं मीना ताई, टोमणा नाही ग, निरीक्षण आहे माझं हे.
3: पण अमोल, तुझ्या बोलण्यात एक प्रश्न मात्र आहे.
2: कुठला माधव काका?
3: आपण गांधीजींना वर्षातून एकदा आठवतो हे खरं, पण त्यांच्या विचारांना रोजच्या आयुष्यात जागा आहे का?
1: मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो. गांधीजींचं नाव घेतलं की सत्य, अहिंसा, स्वदेशी, स्वच्छता ही मोठमोठी शब्द आठवतात, पण आपल्या रोजच्या आयुष्यात याचा संबंध कुठे येतो?
0: कुठे येतो म्हणजे अगदी आपल्या घरात येतो.
2: काकू, तुम्ही सांगितलं की आता आम्हाला उदाहरण मिळणारच.
0: उदाहरण नाही रे, आठवण आहे.
2: बर.
0: माझे वडील फार साधे माणूस होते.
1: परिस्थिती ही साधीच.
0: खरं सांगायचं तर बेताचीच होती. एकदा आमच्या घरची किराणाची उधारी बरीच वाढली होती. दुकानदाराने वडिलांना वही दाखवली. तुमच्याकडे एवढे पैसे बाकी आहेत असं त्यांनी सांगितलं.
1: दुकानदारानं त्यांना विचारलं, मागचे पैसे कधी देणार?
2: मग काय म्हणाले वडील?
0: वडील म्हणाले, माहित नाही.
1: दुकानदार म्हणाला, मग ही उधारी सुद्धा नाही असं समजा.
0: मग माझे वडील हसले आणि म्हणाले, पैसे नाहीत असं मी म्हणेन, पण उधारी नाही असं कसं खोटं बरं बोलू.
1: किती साधी गोष्ट ना,
3: आणि किती मोठा विचार.
2: हो ना. पण काकू, त्यावेळी गांधीजींचा विचार मनात होता का तुमच्या वडिलांच्या?
0: नाही, माहित नाही, कदाचित नसेलही.
2: मग गांधी कुठे आले?
1: पण सहज जे बोललं गेलं
0: त्यातच गांधीजींचा विचार येतो ना. गांधीजींचे विचार पुस्तकातून आपल्या घरात येतातच असं नाही, कधी कधी ते आई वडिलांच्या वागण्यातून आपल्यापर्यंत पोहोचतात.
2: बरोबर.
1: खरं सांगायचं तर संस्कारांमधून गांधीजींचे विचार आपल्यापर्यंत येतात हे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला अनुभवायला मिळतं. आता सांगतेच तुम्हाला, गांधीजींच्या चरख्याबद्दल आपण शाळेत ऐकलंय. चरखा म्हणजे केवळ सूत कातणं नाही, तर स्वावलंबनाचा एक विचार आहे. आज जरी आपण चरखा चालवून सूत कताई करत नसलो, तरी एक प्रश्न मात्र नक्कीच आहे, स्वतः मी काय करू शकतो.
2: बरोबर.
1: आपण बघतो प्रत्येकाच्याच घरात आई सकाळी उठून घरासमोरचा आणि घरातला सगळा परिसर स्वच्छ करत असते, दारासमोर झाडून सडा घालते आणि सुबक अशी रांगोळी काढून अंगण सजवते. किती प्रसन्न वाटतं आपल्याला आणि बाहेरून येणाऱ्याला सुद्धा. प्रसन्न मनानं घरात प्रवेश करताना प्रत्येक जण आनंदी होतो. मुख्य म्हणजे हीच स्वच्छतेची सवय मुलांना लागते आणि मुलं आवर्जून घर स्वच्छ ठेवतात. ती सवय बाहेर गेल्यावर आपण लावून घेतलेली असेल तर परिसर अर्थात आजूबाजूचा सर्व भाग स्वच्छ ठेवण्यात आपला हातभार लागेलच. स्वावलंबनाच्या, स्वच्छतेच्या सवयी लावून घेणं यात सुद्धा आहेतच ना गांधींचे विचार. म्हणजे गांधीजींचं नाव न घेता गांधीजींचा विचार जगता येतो.
4: अगदी.
1: आणि कधी कधी आपण ते जगतोय हे आपल्यालाही कळत नाही.
2: बरोबर आहे, पण हे जरा जास्तच तात्विक होतंय असं नाही वाटत?
1: तुला फक्त चहा आणि पोहे यावर चर्चा करायला दिली तर चालेल, नाही का?
2: त्यातही गांधीजींचा विचार असेल तर चालेल की.
1: आणते आणते आणते चहा. आता बरं वाटलं असेल अमोलला.
0: हो मीना ताई.
1: काय ग सई,
0: तुम्ही म्हणालात ना, कधी कधी आपल्याला कळतही नाही की आपण एखादा विचार जगतोय. तुमच्याकडे असं काही उदाहरण आहे का?
1: आहे की. एकदा ना आमच्या सोसायटीत ना दोन कुटुंबांमध्ये ना जोरदार भांडण झालं.
2: अरे बापरे.
1: हा, कारण अगदी किरकोळ होत, पण त्या किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप, आरडाओरडा आणि शेवटी एका मुलीने काहीतरी चूक केली म्हणून सगळे तिच्यावर तुटून पडले.
2: पण आजकाल तर हे नेहमीच आहे.
1: हो, पण त्या दिवशी मला तिचा चेहरा आठवतोय अजूनही.

0: सगळे बोलत होते आणि ती फक्त खाली मान घालून उभी होती. मी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले, चूक झाली आहे पण तू चूक नाहीस.
1: बस
0: बस. पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. नंतर ती म्हणाली, ताई, आज पहिल्यांदा कुणीतरी मला ओरडण्याऐवजी समजून घेतलंय.

0: कधी कधी एखाद्याला न दुखावणं म्हणजे अहिंसा नाही,
1: तर दुखावण्याची संधी असूनही शब्द आवरणं म्हणजे अहिंसा.
2: पण हे तर फार अवघड आहे बुवा.
3: अवघड आहे म्हणूनच तर त्याची किंमत आहे.
4: मला एक गोष्ट सांगा, गांधीजींच्या काळात लोक खरंच इतके संयमी होते का?
3: अग असं नाही, माणसं तेव्हाही माणसंच होती. राग, मत्सर, भांडण, अहंकार सगळं होतं. गांधीजींनी माणसांना देव बनवलं नाही, त्यांनी माणसाला स्वतःवर काम करायला शिकवलं.
2: स्वतःवर काम करायला शिकवलं. काकू हे बोललात आणि मला माझ्या आजोबांची एक गोष्ट आठवली.
4: अरे वा, आता तुझी आठवण.
2: मग सई, माझ्याकडे पण आठवणी आहेत ग.
4: बर.
2: तर ती आठवण अशी ना, माझे आजोबा एकदम कडक होते. फार कडक. पण एक गोष्ट ना विलक्षण होती. एकदा गावातल्या दुकानातून त्यांना चुकून जास्त पैसे परत मिळाले. ते घरी आले, मग पैसे मोजले आणि त्यांना असं लक्षात आलं ना की अरे याच्यामध्ये काही रुपये हे जास्त आलेत.
4: अच्छा.
2: मी त्यांना म्हंटल, आजोबा आता कशाला जात आहे, ठेवा ना आपल्याकडे, दुकानदाराला कुठून कळणार आहे. पण आजोबा एकदम कडक. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले, त्याला कळलं नाही तरी मला तर कळते ना.
4: अगदी बरोबर.
2: मला तेव्हा ते एका वाक्याचा अर्थ नाही कळाला की त्याला कळलं नाही पण मला कळते ना. पण आज मला त्याचा अर्थ नक्की समजला.
0: खर तर गांधींच्या विचारांची सुरुवात इथूनच होते.
4: इतरांना आपण फसवलं नाही यापेक्षा आपण स्वतःच्या नजरेत फसलो नाही हे महत्वाचं.
5: भाजी लेलो, बटाटे लेलो, कांदा लेलो, बटाटे लेलो, टमाटे लेलो, गोबी लेलो, भाजी लो भाजी.
3: अरे भाजीवाला आला वाटत.
4: शांता काकू, तुमच्याकडे अजून कालची भाजी आहे ना?
3: आहे थोडी.
4: काकू, तुम्ही अन्न अजिबात वाया जाऊ देत नाही ना?
6: नाही ग, हवं तेवढंच करते मी.
2: म्हणजे हेही गांधीजींशी जोडणार आहात
3: का? नाही, माझ्या आईकडून शिकले मी हे. एकदा घरात फक्त दोन भाकऱ्या होत्या.
2: बर.
3: आम्ही चार माणसं. तेवढ्यात शेजारचा एक मुलगा आला, तो खरंच भुकेला होता. आईनं एक भाकरी त्याला देऊन टाकली.
2: मग तुम्ही?
3: मी लहान होते तेव्हा, मला इतका राग आला ना, मी विचारलं त्याला देऊन टाकलीस भाकरी, आपण काय खायचं आता? आई म्हणाली अर्धी अर्धी खाऊ, पण त्यालाही उपाशी नको ना ठेवायला. त्या दिवशी आमच्या घरातल्या भाकरी दोनच होत्या.
6: पण आईनं मला वाटायला शिकवलं.
3: आज विचार करते मी, गांधीजींच्या पुस्तकातलं अंत्योदय मला कदाचित तेव्हाच समजलं होतं. नाव नसेल माहिती कदाचित.
0: ज्याच्याकडे सर्वात कमी आहे त्याचा विचार आधी करणं.
4: हीच तर खरी माणूस की.
2: पण आजच्या जगात हे सगळं किती टिकणार? स्पर्धा आहे, प्रत्येकाला पुढे जायचं आहे.
0: पुढे जाण्यात चुकीचं काय आहे?
2: काही नाही.
0: मग प्रश्न एवढाच, पुढे जाताना आपण कोणाला मागे तुडवतोय का?
4: हा प्रश्न मोठा आहे आणि रोजच्या आयुष्यातला आहे.
2: बरोबर.
4: बसची रांग असते, आपण पुढे घुसतो. कारण आपल्याला 2 मिनिटं वाचवायची असतात. सिग्नल असतो, लाल दिवा असतो, तरी आपण म्हणतो कोणी पाहत नाही ना.
2: बरोबर.
4: कचरा असतो, आपण म्हणतो माझा नाही. रस्त्यावर एखादा माणूस पडलेला असतो, आपण म्हणतो करेल कुणीतरी मदत.
3: आणि मग 2 ऑक्टोबरला मात्र गांधीजींना आठवतो.
2: काकू, तुम्ही आता माझीच धुलाई करताय.
3: अरे स्वतःची पण करतीये ना.
4: मला वाटतं गांधीजींचं खरं आव्हान हेच आहे, त्यांनी आपल्याला विचारायला लावलं, जग बदलण्यापूर्वी मी स्वतःला बदलू शकतो का?
0: आणि म्हणूनच गांधीजी फक्त इतिहासात नाहीत.
4: ते घरात आहेत,
2: बाजारात आहेत,
3: गावात आहेत,
4: शहरात आहेत.
0: कुणी प्रामाणिकपणे आपलं काम करतो

0: आहेत गांधीजी,
1: कुणी राग गिळून नातं वाचवतं तिथे गांधीजी आहेत,
2: कुणी आपल्या ताटातला घास दुसऱ्याला देतो तिथे आहेत गांधीजी.
3: आणि कुणी जास्त पैसे मिळाले तरी परत करतो तिथेही गांधीजी आहेत.
4: म्हणजे सामान्य माणसातही गांधी असू शकतो.
1: नक्कीच.

0: पण मग एक प्रश्न उरतो,
1: काय
0: आपल्यातला तो गांधी आपण किती वेळा जागा करतो?
2: कदाचित रोज नाही,
3: पण एखाद्या क्षणी तरी, जेव्हा खोटं बोलण्याची संधी असते आणि आपण सत्य निवडतो,
0: जेव्हा रागाच्या भरात शब्द बाहेर पडणार असतात आणि आपण थांबतो,
4: जेव्हा आपल्याकडे कमी असत तरी थोडं कुणाला तरी देतो,
2: जेव्हा कुणी पाहत नसतानाही आपण योग्य तेच करतो,
5: तेव्हा कदाचित गांधी जयंती आपण साजरी करत नसतो
3: तर गांधींचा विचार जगत असतो.
2: गांधीजींना शोधायला मोठ्या स्मारकांमध्ये जाऊ नका,
4: ते आपल्या आसपासच आहेत,
0: कदाचित आपल्या घरात,
3: कदाचित आपल्या शेजारी
5: आणि कदाचित आपल्यातच कुठेतरी.
4: गांधी हे केवळ एका महात्म्याचं नाव नाही, तो आपल्या रोजच्या वागण्यातून प्रकटणारा एक विचार आहे.
0: जिथे सत्य आहे,
3: जिथे माणुसकी आहे,
4: जिथे अहिंसा आहे,
2: जिथे स्वावलंबन आहे
5: आणि जिथे दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव आहे,
3: तिथे तिथे
6: आजही गांधी आहेत.

श्रोते हो, तुमच्याही जीवनात तुम्हाला कधीतरी गांधीजी भेटले असतील, भावले असतील, समजले असतील, उमगले असतील. गांधीजी हे फक्त करन्सी नाहीत तर लिगसी आहेत. गांधीजी म्हणजे सत्य, गांधीजी म्हणजे अहिंसा, गांधीजी म्हणजे स्वावलंबन, गांधीजी म्हणजे स्वच्छता, गांधीजी म्हणजे प्रामाणिकपणा, गांधीजी म्हणजे साधेपणा. जीवनाच्या कुठल्याही सत्याला धरून असणाऱ्या विषयाला स्पर्श केला की तुम्हाला गांधीजी भेटणार आहेतच, कारण ते तुमच्या आमच्या सर्वांच्यात आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना शोधण्याची, जाणण्याची.

0: गांधी जयंती निमित्त समन्वित रूपक सामान्यांच्या जीवनातील गांधी आपण ऐकलत. सहभाग होता नयन पवार, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर, अनिल नरवडे आणि निकिता फपाळ यांचा. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. लेखन आणि सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: हे रूपक प्रसारित केलं आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी, ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7
1: श्रोते हो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधीजींचे सांगाती मणिलाल डॉक्टर यांच्याविषयी डॉक्टर दशरथ पारेकर लिखित माहिती. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. मराठी गायिका, नाट्य अभिनेत्री कान्होपात्रा किणीकर यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या स्वरातलं एकच प्याला या नाटकातलं पद प्रसारित करीत आहोत. हे पद आहे V.C. कुरझर यांचं.

मराठी नाट्य गायिका आणि अभिनेत्री कान्होपात्रा किणीकर यांचा आज जन्मदिन आहे. एकच प्याला या नाटकासाठी वि स गुर्जर यांचं पद आपण ऐकलं. कान्होपात्रा किणीकर यांच्या स्वरातलं हे पद होतं. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

अजिंठा या चित्रपटातलं हमसिका अय्यर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं नाधो महानोर यांचं. श्रोते हो, दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षक गीतं मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, संगीत अल्बम यातून लोकप्रिय झालेले आणि मराठी अभिमान गीताचे संगीतकार म्हणून ज्यांची ओळख आहे ते कौशल इनामदार यांचा आज वाढदिवस. त्यांनी संगीतबद्ध केलेलं अजिंठा या चित्रपटातलं गीत आपण आताच ऐकलं. श्रोते हो, याचबरोबर मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 10:30 झाली आहेत.

श्रोते हो इंद्रधनु या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आज दिनांक 2 ऑक्टोबर. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान. त्यांच्या कारकिर्दीतली महत्वाची गोष्ट म्हणजे भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्यांनी आपल्या देशाचं खंबीरपणे नेतृत्व केलं. तसंच त्यांनी हरित क्रांती आणि धवल क्रांतीला प्रोत्साहन दिलं. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचं ठरवलं आणि या स्वातंत्र्य चळवळीत काम करताना त्यांना तुरुंगवासही सहन करावा लागला. निष्ठा, उत्तम कार्यक्षमता, साधेपणा आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे शास्त्रीजी आजही आपल्या सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत. खरं तर शास्त्रीजींच्यावर महात्मा गांधीजींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. गांधीजींनी तर आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचा पुरस्कार केला. स्वतः तर ते या तत्वांनुसार जगलेच, पण इतरांनाही त्यांनी याच तत्वांनुसार जगायला प्रोत्साहित केलं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधीजींचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्वधर्म समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराज्य यासाठी देशभर चळवळ चालू केली. गांधीजींचंही तसंच होतं की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, त्यामुळं त्यांनी स्वतःचा पोशाखही तसाच साधा स्वीकारला आणि त्याचबरोबर शाकाहाराचा अवलंब केला. अनेकदा आत्मशुद्धीसाठी म्हणून आणि राजकीय चळवळीसाठी सुद्धा साधन म्हणून त्यांनी दीर्घ उपवासही केले. स्वावलंबन हेही त्यांचं एक प्रमुख तत्व होतं. खरं तर मंडळी, लालबहादूर शास्त्री असोत की महात्मा गांधीजी असोत, या आपल्या देशाच्या प्रमुख नेत्यांचा आपण आजही आदर करतो, सन्मान करतो. आपल्यामध्ये ते तितकेच लोकप्रिय आहेत, आपण त्यांच्या स्मृती जपतो. तर हे का? कारण त्यांची

तत्व, त्यांचे विचार हे आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत. खरं तर शास्त्रीजी आणि गांधीजी हे जेव्हा त्यांच्या काळात देशासाठी कार्य करत होते, वेगवेगळ्या चळवळी, वेगवेगळी आंदोलनं यामध्ये सहभागी होत होते, लोककल्याणासाठी झटत होते, त्यांच्या या कार्याचा परिणाम त्यांच्यासोबत जे लोक होते त्यांच्यावर सुद्धा होत होता. गांधीजींच्या विचारसरणीचा, आचारसरणीचा तर इतक्या लोकांवर प्रभाव होता की त्यांनी आपापल्या परीनं गांधीजींसारखंच कार्य करायला देखील आपापल्या ठिकाणी सुरुवात केली होती. खरं तर आपण आदर्श कुणाला मानावं हा प्रत्येकाचा प्रश्न असतो, पण ज्यातून लोककल्याण, लोकहित आणि त्यापुढे जाऊन देशाचं हित साधणार असेल तर असं कार्य हे नेहमीच सर्वश्रेष्ठ ठरत असतं. तर असंच गांधीजींच्या प्रभावानं प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती आहेत की ज्यांचा आपण आपल्या या इंद्रधनु कार्यक्रमाच्या माध्यमातून परिचय करून घेणार आहोत. त्याचसाठी आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत गांधीजींचे एक सांगाती मणिलाल डॉक्टर यांच्याविषयी डॉक्टर दशरथ पारेकर लिखित माहिती.

महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या समकालीन अनेक कार्यकर्त्यांच्यावर पडला आणि त्यानुसार भावी जीवनाची वाटचाल ते करत राहिले. गांधीजींच्या आदेशानुसार ठिकठिकाणी ते कार्यरत झाले. मणिलाल डॉक्टर हे अशाच कार्यकर्त्यांच्या पैकी एक. भारतीयांना त्यांचं नाव फारसं परिचित नसलं तरी मॉरिशस आणि फिजी या देशात मात्र ते सुपरिचित होते. राजकीय सामाजिक कार्यकर्ते आणि गांधीवादी विचारांचे पत्रकार म्हणून ते ओळखले जात. त्या दोन्ही देशातील भारतीय कंत्राटी मजुरांसाठी त्यांनी फार मोठं कार्य केलं. तिथल्या इंग्रजी सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यात आणि कंत्राटी मजुरांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील बरीच वर्ष खर्ची घातली. मणिलाल डॉक्टर यांचा जन्म 28 जुलै 1881 ला गुजरातमध्ये वडोदरा इथं झाला. त्यांचे वडील मगनलाल शाह हे पेशाने डॉक्टर होते आणि स्टेट मेंटल हॉस्पिटलचे प्रमुख म्हणून काम करत होते. मगनलाल डॉक्टर या नावानेच ते ओळखले जात. मणिलाल यांनाही मणिलाल डॉक्टर असंच संबोधलं जाऊ लागलं. 1903 ते मुंबई विद्यापीठातून LLB आणि MA उत्तीर्ण झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी मणिलाल लंडनला गेले आणि बॅरिस्टर ही कायद्याची पदवी त्यांनी संपादन केली. अतिशय संपन्न कुटुंबात वाढलेल्या मणिलालनी वकिली पेशा करायचं ठरवलं. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यादृष्टीनं वकिली पेशा पूरक ठरू शकेल असं त्यांना वाटलं. लंडनमध्ये शिकत असताना होमरूल सोसायटीचे ते सक्रिय सदस्य झाले. तिथं त्यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांशी संबंध आला. 1906 त्यांची गांधीजींशी भेट झाली आणि त्यांच्याच सांगण्यावरून त्यांनी मॉरिशसमधील भारतीयांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम करण्याचं मान्य केलं आणि त्यानुसार ते तिकडे गेले. त्या काळात गांधीजी दक्षिण आफ्रिकेत कार्यरत होते, पण त्यांच्या कार्याबद्दल जगभर सगळीकडे चर्चा सुरू होती. त्यामुळं गांधीजींच्या भेटीमुळं मणिलाल अत्यंत प्रभावित झाले होते आणि गांधीजींचा आदेश त्यांनी तात्काळ कार्यवाहीत आणायचं ठरवलं. त्यावेळी मॉरिशसमध्ये कंत्राटी मजुरांचा म्हणजे गिरमिटेंचा प्रश्न ऐरणीवर होता. तिथे स्थायिक झालेल्या भारतीयांना ब्रिटिशांकडून योग्य वागणूक मिळत नव्हती. त्यांच्यासाठी ब्रिटिशांनी वेगळे कायदे केले होते आणि त्यामुळे अनेक प्रकारचा अन्याय भारतीयांना सहन करावा लागत असे. भारतीय मजुरांना जादा तास काम करावं लागे, तसंच त्या तुलनेत त्यांना मोबदलाही कमी मिळत असे. महत्वाचं म्हणजे त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाई आणि हे दुखणं सरकार दरबारी मांडण्यासाठी त्यांना कायदेशीर सल्लागाराची आवश्यकता होती. ही जबाबदारी शिरावर घेण्याचं मान्य करून मणिलाल डॉक्टर मॉरिशसमध्ये गेल्यामुळं त्यांचं तिथे जोरदार स्वागत झालं. तिथे गेल्यापासून मणिलालनी अनेक खटले हाती घेतले आणि ते लढवले. भारतीय मजुरांना न्याय मिळवून देण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करत राहिले. तिथल्या भारतीयांना त्या देशाचं नागरिकत्व दिलं गेलं नव्हतं आणि जाणीवपूर्वक त्यांच्यावर अन्याय केला जात असे. या पार्श्वभूमीवर मणिलाल डॉक्टर भारतीयांना सर्वतोपरी कायदेशीर सहकार्य करू लागले. साहजिकच भारतीयांना त्यांचा मोठा आधार वाटू लागला. त्यांच्या एकंदर कार्याला अधिकाधिक

प्रतिसाद मिळू लागला आणि तिथल्या भारतीयांचं नेतृत्व त्यांच्याकडे म्हणजे मणिलालांच्याकडे सहजच चालून आलं. आपल्या या कार्यासाठी पूरक म्हणून त्यांनी द हिंदुस्तानी या नावाचं साप्ताहिक वृत्तपत्र इंग्रजी आणि गुजराती या दोन्ही भाषातून सुरू केलं. पुढे मागणी वाढल्यामुळं त्यांनी गुजरातीऐवजी ते हिंदीत सुरू केलं. त्यांच्या या साप्ताहिकांचं घोषवाक्य होतं व्यक्तिस्वातंत्र्य, बंधुभाव आणि समानता. त्यांची ही साप्ताहिक प्रकाशनं मॉरिशसमध्ये तर लोकप्रिय झालीच, पण अन्य काही देशात सुद्धा ती पाठवली जाऊ लागली. विशेषत इंग्रजी साप्ताहिकामुळं मॉरिशसमधील भारतीय कामगारांच्या प्रश्नांकडे आणि इतर देशातील नागरिकांचं लक्ष वेधलं जाऊ लागलं आणि त्याची व्यापक स्वरूपात मोठी चर्चा होऊ लागली. द हिंदुस्तानीमध्ये मॉरिशसमधील भारतीयांच्या प्रश्नांचा विविध प्रकारच्या लेखनातून विस्तृत उहापोह केला जात असे, त्याबरोबरच त्यांच्या मागण्यांचाही पाठपुरावा केला जाई. गारहाण म्हणून त्या मागण्या ब्रिटिश सरकारकडे मांडल्या जात. या वृत्तपत्रातून भारतीय संस्कृती, सामाजिक प्रथा, परंपरा, देशातील ताज्या घडामोडी याविषयीची माहिती सुद्धा दिली जात असे. त्यामुळं तिथल्या भारतीयांना आपल्या देशात सध्या काय चाललंय याविषयीच्या अनेक गोष्टी समजत असत. एक प्रकारे भारत आणि मॉरिशसमधील दुवा म्हणून द हिंदुस्तानी हे साप्ताहिक मोठी कामगिरी पार पाडत असे. शिवाय एक वैचारिक व्यासपीठ या दृष्टीनं सुद्धा वाचक त्याच्याकडे पाहत असत. यात मणिलाल डॉक्टर नियमितपणे लेखन करत असतच, पण त्याचबरोबर मॉरिशसमधील विविध घडामोडींविषयी भारतीय वृत्तपत्रातून सुद्धा ते लेखन करत. त्यांच्या बातम्या आणि वार्तापत्र भारतातील इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असत. साहजिकच मॉरिशसमधील कंत्राटी मजूर आणि कामगारांच्या स्थितीविषयी विविधांगी माहिती भारतीयांना मिळत असे. एक प्रकारे या माहितीद्वारे जनजागृती करण्याचं काम मणिलाल डॉक्टर अप्रत्यक्षरित्या पार पाडत. मॉरिशसमधील भारतीयांच्या दृष्टीनं तर द हिंदुस्तानी हे प्रबोधनाचंच माध्यम बनलं होतं. महत्वाचं म्हणजे भारतातील कामगारांची स्थिती, व्यापार उद्योग, सांस्कृतिक आणि सामाजिक घडामोडी याविषयी माहिती तिथल्या लोकांना सहजपणे मिळत असे. त्यामुळे या वृत्तपत्रानं म्हणजे द हिंदुस्तानीनं मॉरिशसच्या समाज जीवनात अनन्यसाधारण महत्व प्राप्त केलं होतं. अर्थातच त्याच्यामागे मणिलाल डॉक्टर यांचे अथक परिश्रम होते. या वृत्तपत्राला तिथल्या आर्य समाजानं सर्वतोपरी पाठिंबा दिला होता. मॉरिशसमधील स्थानिक रहिवासी आणि भारतीय स्थलांतरित नागरिक यांच्यात काही अंशी सलोखा निर्माण करण्याचं काम सुद्धा द हिंदुस्तानी या साप्ताहिकामुळे अप्रत्यक्षरित्या पार पडलं. एकंदरीत हे वृत्तपत्र तिथल्या समाज जीवनाचं महत्वाचं अंग बनलं आणि त्यात मणिलाल डॉक्टर यांचा वाटा निःसंशय मोठा होता. मणिलाल डॉक्टर हे खरंतर कायदे पंडित, पण सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं त्यांनी तिथल्या कंत्राटी कामगारांचे प्रश्न अत्यंत सहृदयतेने हाताळले. प्रसंगी त्यासाठी मोठा संघर्ष सुद्धा केला. मॉरिशसमधील भारतीयांना संघटितपणे कार्यरत राहण्यासाठी आणि त्यांच्यातील ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी द हिंदुस्तानी या वृत्तपत्राचा मोठा उपयोग झाला. थोडक्यात द हिंदुस्तानी या वृत्तपत्रानं मॉरिशसमधील भारतीयांच्या व्यापक हितासाठी मोठी कामगिरी पार पाडली. मॉरिशसमध्ये कार्यरत असतानाच मणिलाल डॉक्टर यांनी फिजीला जावं असं गांधीजींनी सुचवलं. मॉरिशसप्रमाणेच फिजी या देशामध्ये सुद्धा तिथल्या भारतीय कंत्राटी कामगारांना चांगल्या कायदे तज्ज्ञाची गरज भासत होती आणि तिथं म्हणजे फिजीमध्ये त्यांना कोणीही कायदे तज्ज्ञ उपलब्ध होऊ शकत नव्हता. तिथल्या मंडळींचं गारहाण ऐकून गांधीजींनी त्यांना याबाबत मदत करायचं आश्वासन दिलेलं होतं. मणिलाल डॉक्टर मॉरिशसमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत होते आणि साहजिकच गांधीजींना त्यांचं नाव आठवलं आणि अग्रक्रमानं त्यांनी त्यांचं नाव विचारात घेतलं. गांधीजींची सूचना ही जणू आज्ञा समजून मणिलाल डॉक्टर यांनी फिजीला जाण्याचा निर्णय घेतला. 1912 ते फिजीला गेले. विशेष म्हणजे मॉरिशसमधील त्यांच्या वृत्तपत्रांची जबाबदारी तिथल्या आर्य समाजानं स्वीकारली आणि ती तशी चांगल्या पद्धतीनं पुढे सुरूही ठेवली. पंडित काशीनाथ किस्तोई हे द हिंदुस्तानीचं संपादनाचं काम बघू लागले. फिजीला जाण्यापूर्वी मणिलाल डॉक्टर यांनी लंडनला भेट दिली. तिथं गांधीजींचे मित्र प्राणजीवन मेहता त्यांच्याकडे त्यांचं वास्तव्य होतं. या काळात प्राणजीवन यांची कन्या जयकुमारी देवीशी त्यांची निकट मैत्री झाली आणि पुढं त्यांनी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गांधीजींना सांगण्यासाठी ते दरबानला गेले आणि गांधीजींच्या संमतीनंतरच मणिलाल डॉक्टर विवाहबद्ध झाले. दरम्यान कलकत्ता इथल्या 26व्या अखिल भारतीय राष्ट्रीय

काँग्रेस अधिवेशनासाठी ते भारतात आले. या अधिवेशनात झालेल्या स्वतंत्र मागणीच्या ठरावाला डॉक्टर मणिलाल यांनी अनुमोदन दिलं आणि नंतर त्यांनी गांधीजींची भेट घेतली आणि गांधीजींच्या परवानगीनं ते फिजीला गेले. फिजीला गेल्यानंतर त्यांनी कायदा सल्लागार म्हणून काम करण्याबरोबरच समाजकार्यही सुरू केलं. इंडियन इम्पिरियल असोसिएशन नावाची संघटना मणिलाल यांनी फिजीमध्ये स्थापन केली. भारतीय कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवणं आणि अन्य उपक्रम राबवणं हे या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट होतं. या संघटनेचं काम वाढवण्यासाठी त्यांना व्यापक अशा व्यासपीठाची गरज भासू लागली. त्यासाठी एखादं वृत्तपत्र हाताशी असावं असं मणिलाल यांना वाटू लागलं. मॉरिशसमधील अनुभव गाठीचे असल्यामुळं वृत्तपत्राचा जास्तीत जास्त चांगला वापर होऊ शकतो हे मणिलालना चांगलं माहिती होतं. त्याचप्रमाणे त्यांनी फिजीमध्ये सुद्धा वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि इंडो फिजिशियनसाठी इंडियन सेटलर या नावाचं वृत्तपत्र 1917 त्यांनी सुरू केलं. अल्पावधीतच या वृत्तपत्राला मोठी लोकप्रियता मिळाली आणि तिथल्या भारतीय कंत्राटी कामगारांचं ते जिव्हाळ्याचं व्यासपीठ बनलं. मणिलाल डॉक्टर यांनी फिजीमध्ये काम सुरू केलं खरं, पण तिथली परिस्थिती फारच वेगळी होती. मॉरिशसमधल्या अनुभवावरून फिजीतील परिस्थिती आपण चांगल्या प्रकारे हाताळू शकू असं त्यांना वाटलं होतं, पण फिजीला गेल्यानंतर अत्यंत प्रतिकूल वातावरणात त्यांना काम करावं लागलं. तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांशी त्यांना सातत्यानं संघर्ष करावा लागला. 1920 ते फिजीमध्ये कार्यरत होते. त्या काळात त्यांनी इंडियन सेटलरचं प्रकाशन सुरू ठेवलंच, पण मॉरिशसप्रमाणेच भारतीय वृत्तपत्रांसाठी सुद्धा वार्तापत्र आणि लेख सुद्धा ते लिहित राहिले. फिजीतल्या भारतीय कामगारांच्या परिस्थितीची माहिती जगभर करून देण्याच्या दृष्टीनं त्यांची वार्तापत्र उपयुक्त ठरली. पत्रकार म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे कामगिरी पार पाडली. विशेष म्हणजे ज्या कामासाठी गांधीजींनी त्यांना फिजीला पाठवलं होतं ते तर त्यांनी चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलाच, पण त्याचबरोबर तिथल्या भारतीयांचं संघटन करण्याचा, त्यांच्यातील ऐक्य बळकट करण्याचा आणि तिथं शांतता राखण्याचाही जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मणिलाल डॉक्टरांचा भारतीय राजकारणाशी चांगला संबंध असल्यामुळं भारतातील राजकीय घडामोडींची माहिती फिजीमधल्या इंडो फिजिशियन्स नागरिकांना देण्याची महत्वाची कामगिरी सुद्धा त्यांनी पार पाडली. भारतातील सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती तसंच विविध क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींची माहिती आपल्या वृत्तपत्राद्वारे ते नियमितपणे देत राहिले. मॉरिशसप्रमाणे त्यांचं फिजीतलं कार्यसुद्धा सुरू राहिलं, पण तेवढं सरळ आणि सुरळीत मात्र नव्हतं. फिजीमध्ये त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. 1916 लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑफ फिजी याचं त्यांना सदस्यत्व मिळालं होतं, पण नंतर तिथल्या सरकारशी त्यांचे संबंध बिघडल्यामुळं त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. सरकारविरोधी घातपाती कारवाया केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. इंडियन इम्पिरियल असोसिएशनच्या 26 डिसेंबर 1919 झालेल्या सभेत त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर केला. त्याचप्रमाणे फिजीतील भारतीय कंत्राटी कामगारांना दुजाभाव आणि पक्षपातीपणाची वागणूक दिली जात असल्याबद्दल त्यांनी निषेध ठराव केला. तिथल्या भारतीय कंत्राटी कामगारांना स्थानिक कामगारांपेक्षा कामाचे जादा तास असत, तसंच पगार सुद्धा कमी दिला जायचा आणि त्यामुळं सरकारविरोधात कामगारांचा संप घडवून आणल्याबद्दल मणिलाल डॉक्टरना दोषी ठरवण्यात आलं. त्यांनी बॅरिस्टर म्हणून फिजीतील न्यायालयात काम करण्यावर सरकारनं बंदी घातली आणि पुढे पुढे तर त्यांना फिजी हा देश सोडून जायला त्यांनी भाग पाडलं. अशा सगळ्या परिस्थितीत फिजीत राहणं अशक्य झाल्यानं मणिलाल डॉक्टरनी शेवटी फिजी हा देश सोडून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला. फिजी देश सोडून बाहेर जावं लागणार हे तर आता स्पष्ट झालं होतं, पण आता जायचं तरी कुठं? ब्रिटिश सरकारनं त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवलेला होता. ब्रिटिश साम्राज्यात आणि त्यांच्या जिथं जिथं वसाहती असतील तिथल्या सर्वच न्यायालय म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका या देशात तर त्यांना वकील व्यवसाय करण्याला मज्जावच केला, पण भारतातील मुंबई आणि मद्रास इथल्या न्यायालयात कामकाज सुरू ठेवण्यासही त्यांना परवानगी नाकारली. अन्यत्र कुठे जाण्याचा पर्याय न राहिल्यानं शेवटी मणिलाल हे भारतात परतले. बऱ्याच प्रयत्नांती त्यांना बिहारमधल्या गया इथं दुय्यम न्यायालयात वकिली करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे त्यांनी गया इथल्या न्यायालयात काही वर्ष काम केलं, पण आयुष्यात बॅरिस्टर म्हणून काहीतरी काळ काम करावं अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान त्यांच्या एका न्यायाधीश मित्राच्या निमंत्रणावरून ते एडनला गेले. हा त्यांचा न्यायाधीश मित्र त्यांच्या लंडनमध्ये

ते बार ॲट लॉ करत असताना सहाध्यायी होता. त्यांच्या सहकार्यामुळं त्यांनी तिथं काही वर्ष बॅरिस्टर म्हणून काम केलं आणि अखेरच्या काळातील वास्तव्यासाठी ते मुंबईला आले. आयुष्याचा अंतिम काळ त्यांनी मुंबईत व्यतीत केला. मणिलाल डॉक्टर यांचा पिंड पत्रकाराचा असल्यामुळं ते सातत्यानं लिहित राहिले. मॉरिशस आणि फिजीमध्ये असताना तर त्यांनी विपुल लेखन केलंच, पण बिहारमध्ये असताना सुद्धा मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या सोशालिस्ट या वृत्तपत्रासाठी त्यांनी नियमित लेखन केलं. या काळात ते थोर विचारवंत आणि राजकीय नेते M.N. रॉय यांच्या संपर्कात आले आणि कम्युनिस्ट पक्षात सहभागी होण्यास मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते डाव्या विचारांचे असले तरी स्वतंत्र मतवादी होते. काँग्रेस पक्षाशी त्यांचा सततचा संबंध होता. पक्षाच्या वार्षिक बैठकांना आणि अधिवेशनांना ते न चुकता जात असत. परदेशात असतानाही ते भारतात त्यासाठी म्हणून मुद्दाम येत. काँग्रेसमध्ये असून सुद्धा त्यांनी डाव्या विचाराची कास कधीच सोडली नाही. त्याचप्रमाणे कामगार आणि शेतकऱ्यांच्या हिताचा ते नेहमीच अग्रक्रमानं विचार करत राहिले. काँग्रेस संघटनेतील पदामध्ये मणिलाल डॉक्टर यांना कधीच रस वाटला नाही. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर संघर्ष असणं त्यांना कधीच मान्य नव्हतं. काँग्रेस पक्षात असताना कामगार आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी तयार केलेला जाहीरनामा लेबर अँड किसान पार्टीनं स्वीकारला ही विशेष उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. असं असलं तरी मणिलाल डॉक्टर स्वतः मात्र अखेरपर्यंत काँग्रेसमध्येच राहिले. ते गांधीवादी होते, पण निधर्मी आणि स्वतंत्र विचारांचे आणि समाजवादाचे समर्थक होते. भारतात जातीविरहित समाज निर्माण करण्यासाठी आर्य समाजी पंथाचाच पर्याय आहे असं त्यांना वाटे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी थेट सहभाग घेतला नव्हता, मात्र भारतीय स्वातंत्र्याचे ते खंदे समर्थक होते. भारतीय स्वातंत्र्याच्या मागणीचा त्यांनी फिजीतील एका सार्वजनिक सभेत ठराव केला होता आणि जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधाची सभा सुद्धा घेतली होती. 15 एप्रिल 1920 ला फिजी सोडून भारतात परतल्यानंतर गया इथं झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला ते उपस्थित राहिले, पण नंतरच्या काळात गांधीजींच्या चळवळीशी त्यांचा थेट संबंध आल्याचं दिसत नाही. 1935 ते 1953 या काळात एडन इथं त्यांचं वास्तव्य राहिलं. दरम्यान 1950 त्यांनी मॉरिशसला भेट दिली तेव्हा मणिलाल यांचं जोरदार स्वागत झालं. 1953 मणिलाल एडनमधून भारतात परतले आणि मुंबईत स्थायिक झाले. 8 जानेवारी 1956 मणिलाल डॉक्टर यांचा मुंबईतच मृत्यू झाला. एडनहून भारतात आल्यानंतरच्या काळात मणिलाल यांचा कोणा नेत्याशी संपर्क असल्याची किंवा ते कुठल्याही सार्वजनिक कार्यात सहभागी झाल्याची फारशी माहिती उपलब्ध नाही. एक सच्चा गांधीवादी समाजसेवक म्हणून ते आयुष्यभर कार्यरत राहिले, पण गांधीजींचा त्यांना निकट सहवास मात्र फारच कमी लाभल्याचं दिसतं. एक पत्रकार म्हणून मणिलाल डॉक्टर यांचं लेखन कार्य अखेरपर्यंत सुरू राहिलं. ते पहिल्यांदा मॉरिशसला गेले ते 11 ऑक्टोबर 1907. हा दिवस मणिलाल डे म्हणून तिथं दरवर्षी साजरा केला जातो. मॉरिशसमध्ये त्यांची स्मृती जोपासली जाते, पण भारतात मात्र त्यांचं कुठेही स्मारक नाही. अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या मणिलाल डॉक्टरांची स्मृती जोपासणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. अन्यथा एका त्यागी वृत्तीच्या थोर देशभक्ताचं नाव कायमचं विस्मृतीत जाऊ शकतं.

श्रोते हो, आताच आपण महात्मा गांधीजींचे सांगाती मणिलाल डॉक्टर यांच्याविषयी डॉक्टर दशरथ पारेकर लिखित माहिती ऐकलीत. श्रोते हो, गांधीजींच्या काळात त्यांचा आदर्श तर अशा अनेक लोकांनी घेतलाच, पण आपणही गांधीजींचे विचार, आचार, त्यांची तत्व याचा आपल्या जीवनात अवलंब केला तर खऱ्या अर्थानं ती त्यांच्यासाठी आदरांजली ठरणार आहे.

0: श्रोते हो, आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तेव्हा मी अमृता खानोलकर आपला आता इथेच निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, महात्मा गांधींनी आचरणात आणलेल्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छता या मूल्यांचा आपल्या जीवनात आपण कशा पद्धतीनं समावेश करू शकतो याबद्दल तुम्ही आमच्याशी बोलू शकता. गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेत म्हणजेच उद्या 3 ऑक्टोबर रोजी शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आमचा फोन नंबर 02132566224 02132566224. जरूर फोन करा उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आणि आपल्या आवडीचं गाणं सुद्धा सांगा आणि सहभागी व्हा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये.
2: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
3: तुम्हाला झोप येण्यास खूप त्रास होतो का? तुम्ही रात्री खूप जागत राहता का? घरगुती उपचार काम करत नाहीत? टेलिमानसला 144416 वर कॉल करा.
4: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता रामराम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी 7:30 वाजता माझं शेत माझं

शिवार या कार्यक्रमात तेव्हा जरूर ऐका। रामराम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ॲपवरून।

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. काही गाणी अशी असतात जी आपल्याला अंतर्मुख करतात, काही गाणी अशी असतात जी आपल्याला खूप भावनात्मक बनवतात, तर काही गाणी अशी असतात की जी आपल्याला थिरकायला लावतात. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अशीच काही थिरकायला लावणारी गीतं. कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं.

बॉम्बे या चित्रपटासाठी मेहबूब यांचं गीत आपण ऐकलं. ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं रेमो फर्नांडिस आणि सहकार्यांनी. श्रोतेहो, हिंदू मुस्लिम संबंध दंगली याच्यावर आधारित हा खूपच संवेदनशील चित्रपट होता आणि या गीतामध्ये ज्या अभिनेत्रीनं नृत्याविष्कार सादर केला त्या होत्या सोनाली बेंद्रे आणि या गाण्यामुळेच त्यांना हम्मा गर्ल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. श्रोतेहो, थिरकायला लावणारी जी गीतं असतात ती आपण कुठल्याही मनस्थितीत असू दे क्षणार्धात आपली मनस्थिती बदलण्यासाठी मदत करत असतात आणि ही गीतं खरोखर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्याला साथ देत असतात. आपण आपल्या कुठल्याही मनस्थितीत असू दे, चुटकी सरशी ही गीतं थोड्या वेळ का होईना आपल्याला त्या सगळ्याचा विसर पडायला लावतात. श्रोतेहो, अशाच गीतांवर आधारित आहे आजचा गाता रहे मेरा दिल. ऐकूया यानंतरचं हे गीत.

मिशन कश्मीर या चित्रपटातलं हे गीत होतं. श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, बरेचदा अशी थिरकायला लावणारी गीतं त्याच्या सिग्नेचर स्टेपमुळे सुद्धा ओळखली जातात. सिग्नेचर स्टेप म्हणजे काय? तर ठराविक मुखड्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच अंतरावर किंवा त्याच शब्दांवर ती डान्सची स्टेप घेतली जाते आणि तीच स्टेप त्यानंतर त्या गाण्याची ओळख बनत जाते. असंच सिग्नेचर स्टेपसाठी ओळखलं जाणारं आणि अर्थातच थिरकायला लावणारं गीत आता प्रसारित करीत आहोत.

दिल से या चित्रपटासाठी गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. सुखविंदर सिंग, सपना अवस्थी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, थिरक्याला लावणारी गीतं असा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळी एका अभिनेत्याचा उल्लेख केल्याशिवाय ही शृंखला पूर्णच होऊ शकत नाही, आणि तो अभिनेता म्हणजे अर्थातच गोविंदा. गोविंदा यांच्या गीतानं आपल्याला नक्कीच थिरकायला लावलंय, आणि आजसुद्धा त्यांची गीतं तितकीच लोकप्रिय आहेत. ऐकूया त्यांच्यावर चित्रित हे गीत.

हिरो नंबर वन या चित्रपटासाठी समीर यांचं गीत आपण ऐकलं. आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आणि गायक कलाकार होते उदित नारायण आणि पौर्णिमा. श्रोतेहो, थिरकायला लावणारी काही गीतं आज आपण ऐकत आहोत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. खरं तर पाश्चात्य संगीत हे भारतीय मूळ संस्कृतीत रुजत गेलं ते खऱ्या अर्थी आर डी बर्मन यांच्या काळापासून. पाश्चात्य वाद्यांचा त्यांनी त्यांच्या संगीतात वापर केला आणि त्यानंतर भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचं फ्युजन हे भारतीय संगीताचा एक अविभाज्य घटक बनत गेला. अर्थातच त्यानंतर बप्पी लहरी आणि त्यानंतरच्या अनेक संगीतकारांनी याचा पुरेपूर उपयोग आपल्या संगीतात केला. अन्नू मलिक हे त्यातलंच एक नाव. श्रोते हो, अन्नू मलिक यांच्यानंतर बऱ्याच संगीतकारांनी या फ्युजनचा वारंवार आपल्या संगीतात वापर केला. हिंदी चित्रपट संगीत हे खऱ्या अर्थानं बहरत गेलं. फ्युजन हे एक निमित्त होतं, पण त्या फ्युजननंतर भारतीय संगीतात अशी काही गीतं निर्माण झाली की ती खऱ्या अर्थी थिरकायला लावायला लागली. आणि त्यातलंच अजून एक संगीतकाराचं नाव आपल्याला घेता येईल, ते म्हणजे शंकर एहसान लॉय या संगीतकारांचं. खरं तर हे तीन वेगवेगळ्या पठडीतले संगीतकार, पण ह्यांनी एकत्र येऊन संगीतात अशी काही जादू केली की त्यांची गीतं आजसुद्धा लोकप्रिय अशीच आहेत. ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं कल हो ना हो या चित्रपटातलं हे गीत. गीत आहे जावेद अख्तर यांचं. कविता कृष्णमूर्ती, शान आणि लॉय यांच्या आवाजातलं हे गीत ऐकूया.

कल हो ना हो या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, हे गीत होतं जावेद अख्तर यांचं. के शान लॉय आणि वसुंधरा दास यांच्या आवाजातलं हे गीत होतं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

हद कर दी आपने या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. आनंदराज आनंद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं जसपिंदर नरुला आणि सहकार्यांनी. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत. खरं तर या चित्रपटातला जवळपास अर्ध्याहून अधिक काळ जो होता तो अशा आशयावर चित्रित होता की ज्यामध्ये डान्स हा त्या चित्रपटाचा आत्मा बनत गेला. खरं तर चित्रपटाची कथा ही वेगळ्या अंगानं सुरू झाली आणि डान्स या एकाच कथा आशयावर हा चित्रपट नंतर पुढे सरकत गेला. शाहरुख खान यांच्या आयुष्यातला हा एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. श्रोते हो, ज्यावेळी आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करत असतो आणि त्याला मिळवण्यासाठी त्याच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करत असतो त्यावेळी आपली जी काही दोलायमान अवस्था होते तीसुद्धा या चित्रपटात खूप सुंदररित्या व्यक्त केली गेली आणि त्यासोबतच डान्स हा या चित्रपटाचा आत्मा होता. ऐकूया हे गीत.

रब ने बना दी जोडी या चित्रपटासाठी सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. ऐकूया यानंतरचं हे गीत. बडे मिया छोटे मिया या चित्रपटासाठी समीर यांचं हे गीत आहे. संगीतकार आहेत विजू शहा, अलका याज्ञिक, उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत.

बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटासाठी समीर यांचं गीत आपण ऐकलं. विजू शहा यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आणि गायक कलाकार होते उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकारी. श्रोते हो, थिरकायला लावणारी काही गीतं आज आपण ऐकत आहोत गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. श्रोते हो, थिरकायला लावणारी गीतं काही क्षणापुरती का होईना आपल्याला स्वतःला सुद्धा विसरायला लावतात आणि ही गीतं थोडा वेळ आपल्याला आपल्या सगळ्या दुःखातून, आपल्या सगळ्या वेदनांतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा मदत करतात. बरेचदा थिरकायला लावणारी ही गीतं पाश्चिमात्यच असायला पाहिजेत असं काही नाही आहे. आपण जे फ्युजन म्हणतो ते भारतीय पाश्चिमात्य गीत आणि सांस्कृतिक गीतं यांचा मेळ दाखवतं. खरं तर भारतीय सुरावटींमध्ये सुद्धा अशी काही जादू आहे की ती थिरकायलाही लावतेच. अशी काही गीतं आहेत की जी आजसुद्धा ऐकल्यानंतर आपण संपूर्णपणे भारतीय संगीताच्या प्रेमात पडून जातो. असंच एक गीत ज्या गीतावर आजसुद्धा राजस्थानी गीताचा प्रभाव दिसतो. श्रोते हो, खरं तर हे गीत लीजंट गीत यामध्ये येतं आणि या गीताची जी सुरावट आहे ती अस्सल

भारतीय लोककलेच्या अनुषंगानं जाणारी आणि लोककलेवर बेतलेली आहे. लोकगीतं, लोकसंगीत हा तर आपल्या भारतीय संस्कृतीचा आत्मा मानला जातो. असंच एक गीत आता प्रसारित करीत आहोत.

पद्मावत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रेया घोषाल, स्वरूप खान आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत होतं. असल भारतीय लोकसंगीतावर आधारित हे गीत होतं.

आपण ऐकलं श्रेया घोषाल, स्वरूप खान आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत होतं. असल भारतीय लोकसंगीतावर आधारित हे गीत होतं. श्रोतेहो, थिरकायला लावणारी काही गीतं आज आपण ऐकलीत. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा जाऊया या शृंखलेतल्या शेवटच्या गीताकडे. खरं तर हे गीत म्हणता येत नाही. या गीतामध्ये अनेक भारतीय चित्रपटसृष्टीत ज्यांनी लोकप्रियता कमवली असे सगळे अभिनेते आणि अभिनेत्री यांचा समावेश होता. आणि एका चित्रपटाच्या आशयादरम्यान हे गीत या चित्रपटात आलंय. श्रोतेहो, ऐकूया हेच शेवटचं गीत. चित्रपट ओम शांती ओम.

ओम शांती ओम या चित्रपटासाठी श्याम, उदित नारायण, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, राहुल सक्सेना आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. निवेदिका ईशा वायकुळला निरोप द्या. नमस्कार.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, दरवर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिवस म्हणून स्वच्छतेचा संदेश अधिक व्यापकपणे दिला जातो. घर, रस्ता, शाळा, कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणं, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणून कचरा कचरा पेटीत टाकणं, ओला सुका कचरा वेगळा करणं, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणं, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता न करणं, या छोट्या छोट्या कृतींमधूनच स्वच्छ आणि निरोगी समाजाची निर्मिती होते. चला तर मग महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं केवळ एक दिवस स्वच्छता मोहीम न राबवता स्वच्छतेला आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचा संकल्प करूया.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून. याविषयी स्मिता नामदे हिनं युवकांशी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, विशेष कार्यक्रमात ऐकूया सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी युवक युवतींशी साधलेला संवाद. सहभाग विशाल थोटे, सिद्धी राऊत, कार्तिकी कराड आणि सुप्रिया खंदार यांचा.

0: नमस्कार श्रोते हो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं तसंच सहभागी युवक युवतींचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, भारताचे राष्ट्रपिता आणि अहिंसेचे प्रणेते महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते होते. अहिंसक मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर इथं झाला. त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं होतं. त्यांना आदरानं बापू आणि महात्मा म्हणून संबोधलं जातं. गांधीजींनी आपल्या विचारातून जगाला शांतता, अहिंसा आणि सत्याग्रहाचा संदेश दिला. त्यांनी खेड्यांचा विकास हा देशाच्या विकासाचा पाया मानला. स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यावर भर दिला. चरखा हे त्यांचं प्रतीक बनलं. सत्य आणि अहिंसेचा मार्ग कठीण असला तरी तो खरा मार्ग आहे हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांची शांतता, अहिंसा, प्रेम, सत्य ही मूल्य जगाला दिशा देणारी आहेत. गांधीजी म्हणत, अहिंसा हे दुर्बलांचं नव्हे तर बलवानांचं शस्त्र आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपणं ही आपली जबाबदारी आहे. श्रोते हो, महात्मा गांधी हे आजच्या युवकांसाठी खरं तर करन्सी म्हणून नाही तर लिगसी म्हणून अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे महात्मा गांधी यांना आजच्या युवकांनी चलन म्हणून नाही तर वारसा म्हणून बघणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर होणारी वाटचाल ही निश्चितच उद्याचा उज्ज्वल भारत असेल. चला तर मग जाणून घेऊया युवकांना उमगलेली महात्माजींची सत्य आणि अहिंसा ही तत्व आजच्या युवा वर्गाकडून. त्यासाठी आज आम्ही काही युवकांना इथे आमंत्रित केलं आहे. सिद्धी, कार्तिकी, सुप्रिया आणि विशाल, आज आपण इथे जमलेलो आहोत ते महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून या विषयावर बोलण्यासाठी. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचं की तुमच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा म्हणजे काय आहे?
1: नमस्कार, मी सिद्धी शांतीलाल राऊत, मी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी. सत्य आणि अहिंसा ही मूल्य महात्मा गांधींनी अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितली की अहिंसा हे साधन आहे तर सत्य हे त्या मार्गापर्यंत जाणण्याचं एक साध्य आहे. त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणार, यात काही शंका नाही. त्याच्याच दुसऱ्या बाजूला जर आपण सावरकरांचे विचार बघितले तर स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणतात, सगळं जग शस्त्र टाकून परस्पर प्रेमास तयार होत असेल तर आम्ही देखील आमची राष्ट्रभक्ती टाकून देऊ व त्यांना मिठी मारू. पण मग जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्ही देखील स्वतःची तयारी करू. मग मुळात जर या दोन्ही बाजूंचा आपण वस्तुनिष्ठ विचार केला तर आपल्याला यावर निर्णय काय करायचा हे ठरवणं अवघड होत जातं. कारण गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे की अँड आय फॉर अँड आय मेक्स द होल वर्ल्ड ब्राइंड, हे मत देखील मला बरोबर वाटायला लागतं. पण मग नेमकं सत्य आणि अहिंसा नेमकी कशा पद्धतीने पाहिजे? विद्यार्थ्यांच्या नजरेतून जर आपण बघितलं तर सत्य काय पाहिजे तर सत्य म्हणजे अन्याय पाहूनही गप्प न बसणं, आणि अहिंसा म्हणजे काय तर मतभेद असताना देखील माणुसकी न सोडणं आणि आचरण हे सकारात्मक ठेवणं. सोपी व्याख्या मला अहिंसा आणि सत्तेची सांगावीशी वाटते.
2: नमस्कार, माझं नाव कार्तिकी दत्तात्रय कराड, मी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. माझ्या मते सत्य या शब्दाला अनेक अर्थ आहेत. मग या विश्वाच्या मुळाशी असलेलं तत्व अंतिम सत्य या शब्दात व्यक्त केलं जातं. त्यावेळी सत्य हे रियालिटी या इंग्रजी शब्दाचे भाषांतर असते. सत्य हे नीतिमूल्य म्हणून आपल्या समोर येतं तेव्हा त्याचा अर्थ प्रामाणिकपणा म्हणजे ट्रूथफुलनेस असा होतो. मग सत्य विषयक एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार अरिस्टॉटलने केलेल्या सुटसुटीत

0: व्याख्येनुसार जे आहे त्याबद्दल ते नाही असं म्हणणे आणि जे नाही त्याबद्दल ते आहे असं म्हणणे म्हणजे असत्य. तर जे आहे त्याबद्दल ते आहे आणि जे नाही त्याबद्दल ते नाही असे म्हणणे म्हणजे सत्य. मग यानंतर अहिंसा जर सांगायचं झालं तर अहिंसा म्हणजे हिंसेचा अभाव. मग अहिंसा सर्वथा सर्व भूतानाम अनभिद्रोह अर्थात कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारे कधीही इजा न करणं म्हणजे अहिंसा. सत्य आणि अहिंसा या मूल्यांचा गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांनी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या परिस्थितीत पुरस्कार केलेला दिसतो. मग सत्य हे नेहमी भयमुक्त असतं आणि असत्य हे नेहमी भयासोबत येतं. महात्मा गांधी यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला म्हणून कारावासाची किंवा छळाची भीती त्यांना नव्हती.
1: नमस्कार, माझं नाव विशाल दीपक थोटे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एम ए लिबरल आर्ट्सचा विद्यार्थी आहे. सिद्धी आणि कार्तिक यांच्या मताला अनुसरून माझंही जे मत आहे हे यांनाच पूरक आहे. मला असं वाटतं सत्य म्हणजे जे जसं आहे ते त्याच परिस्थितीमध्ये स्वीकारणं म्हणजे सत्य. आज प्रत्येक व्यक्ती एक आभासी जगामध्ये जगत आहे. तो त्याच्या अवतीभोवतीच्या परिस्थिती ही त्याच्या हिशोबाने बघतो, त्यामुळे तो एका खोट्या विश्वामध्ये स्वतःला बंदिस्त करतो आहे. जेव्हा तो या आभासी किंवा काल्पनिक विश्वाच्या चौकटी तोडेल तेव्हा सत्य हे त्याच्यासमोर आरशाप्रमाणे असेल. आणि या सर्व गोष्टी कधी होतील तर जेव्हा तो रिलचे आयुष्य सोडून रियल आयुष्य जगायला सुरुवात करेल. दुसरी गोष्ट म्हणजे अहिंसा, जी म्हणजे कोणत्याही सजीव आणि निर्जीव गोष्टींना हानी न पोहोचवणे. जशी कार्तिकी बोलली, मला असं वाटतं सत्य आणि अहिंसा या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा सत्य आपल्या समोर असते तेव्हा व्यक्तीच्या आचरणामध्ये अहिंसेचं तत्व हे आपोआप येतं. जेव्हा आपण गांधीजींचं चरित्र बघतो जे या अहिंसेचे तत्वज्ञ मानणारे आहे त्यावेळेस या गोष्टी आपल्याला पूर्णपणे क्लिअर होतात. पण हिंसा ही केवळ शारीरिक हिंसा असते का? तर नाही, ती विचारातूनही लोकांना मानता येते. हिंसा ही शब्दात मांडायला लोक सुरुवात करतात तेव्हा आपण अहिंसेवादक शब्द असेल किंवा विचार असेल हे मांडणं गरजेचं असतं. आणि हे ज्यावेळेस मांडायला सुरुवात करतो हेच आपलं वर्तनातही येतं. आणि हे सर्व कधी येतं? ज्यावेळेस आपल्या वर्तनात आपल्या विचारांमध्ये संयम असतो. म्हणजे आज सोशल मीडियाच्या जगामध्ये जगत असताना प्रत्येक जण त्याचं मत व्यक्त करतो, टीका टिप्पणी करतो, त्यावेळेस बऱ्याचदा अहिंसावादक शब्दांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात या माध्यमामध्ये येतो. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला तिथेही हिंसा आणि अहिंसा यातला फरक समजून एक संयम म्हणजेच मधला मार्ग मानणं गरजेचं असतं. आणि एक युवक म्हणून आमची जबाबदारी काय असते तर सत्य ही माझी ओळख असली पाहिजे आणि अहिंसा ही माझी ताकद असली पाहिजे. या दोन ओळी जर आम्ही आत्मसात केल्या ना तर महात्मा गांधींनी जे परिवर्तन त्या काळी घडवलं होतं म्हणजे ते तात्विक परिवर्तन होतं, ते टिकणारं परिवर्तन होतं, ते अजूनही टिकतंय. त्यामुळे आज आपण महात्मा गांधींच्या विचारांवर चर्चा करतोय. त्यामुळे मला असं वाटतं ज्यावेळेस या दोन ओळी जीवनाचा अविभाज्य घटक होईल ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचे विचार आपल्याला पुन्हा पुन्हा पुढच्या पिढींना सांगायला अभिमान वाटेल. आणि शेवटी काय तर युवक म्हणून सर्वात महत्वाची भूमिका आमची समाजात जगत असताना समाजाचा आरसा बनणं, जे समाजात घडतं आहे ते सांगणं आहे, दाखवणं आहे, चुकीच्या ज्या गोष्टी घडत आहे त्याविरुद्ध आवाज उठवणं. आणि या सर्व गोष्टी घडत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे जो एक धागा आहे जो माणसाला माणसापर्यंत जोडून ठेवण्याचं काम करतो तो म्हणजे माणुसकीचा धागा हा आपल्या हातात असला पाहिजे. तेव्हाच माणुसकी जगेल आणि आपण ती जगवली पाहिजे.
0: खूप छान. नमस्कार, मी सुप्रिया रवी खंडाळे, BA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी, सायकोलॉजी हा माझा विषय आहे आणि मी शिव छत्रपती महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी आज जे जगते त्यात सत्य आणि अहिंसा खरंच आहेत का असा मला कधीतरी प्रश्न पडतो. आजचं जग खूप वेगात आहे. आज सगळं पटकन हवंय, यश हवंय, ओळख हवीय, स्वीकार हवाय. आणि महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर आम्ही एक पोस्ट केली आणि एक कमेंट आली की खरं तर आमचं संपूर्ण आयुष्यच बदलू शकतं. जर ती चांगली कमेंट आली तर ती पॉझिटिव्ह वेने आम्ही खूप खुश होऊ. पण एखादी साधी निगेटिव्ह कमेंट जरी आम्हाला आली ना तर कुठेतरी आम्हाला डिप्रेस्ड हा शब्द आमच्या शरीरामध्ये येऊन जातो. एवढंच नाही तर वेळ लागतो, आम्हाला संयमही लागतो आणि हिंमतही लागते जर कुठेतरी आम्हाला खरं बोलायचं असेल तर. आजच्या काळामध्ये धावपळीच्या जगामध्ये वेळ आणि संयम ठेवणं खूप अवघड आहे आणि त्यातल्या त्यात हिंमत जपणं म्हणजे त्याहून कठीण आहे. तर मला असं वाटतं आपण कुठेतरी स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे की मला संयम असला पाहिजे. मी सत्य आहे, मला माहिती आहे. आणि जर मला माझ्या बाजूने निकाल हवा असेल किंवा चार लोक मला ऐकावेत अशी जर माझी अपेक्षा असेल तर माझ्यामध्ये संयम आणि शांतता ही दोन्ही गोष्टी असणे गरजेची आहे. ज्याच्याने समोरच्याला कळेल की नाही बाबा ही सत्याच्या बाजूने आहे, हिंमतही तेवढीच ठेवणं गरजेची आहे. अहिंसा म्हणजे फक्त हात उचलू नका एवढंच नाही. खरं तर ही गोष्ट ना आपल्या न कळत बऱ्याच गोष्टीतून होती आणि त्या गोष्टीमुळे कुठेतरी आमच्यावर परिणाम होतोच.

0: साहजिक आहे. आम्ही त्याला डिप्रेशन हे नाव देतो, एन्झायटी हे नाव देतो.
1: विशाल, तू जी काही संकल्पना सांगितली सत्य आणि अहिंसा याबाबतीत, आपण बघतो की आज एक विद्यार्थी म्हणून त्याचबरोबर एक कायद्याचं शिक्षण घेत असताना मी स्वतः सत्य आणि अहिंसा या मूल्यांना काय मी स्वतः समजते. तर मुळात आपण बघत आहोत की स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी कधी खोटं बोलणं, कधी फसवणं, तर कधी द्वेषाची भावना असणं, अशा कित्येक गोष्टी नकळत का होईना एका विद्यार्थ्याच्या माध्यमातून व्यक्त होताना आपल्याला दिसून येतं. पण मग विद्यार्थी म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की नेमकं तात्पुरतं यश हे फक्त खोट्यावर उभं राहू शकतं, पण टिकणारं यश हे नेहमी एक सत्यावरच उभं राहू शकतं. त्याचबरोबर हिंसा म्हणजे फक्त आपण तू सांगितल्याप्रमाणे की एक शारीरिक हिंसा नसते तर ती शाब्दिक. त्याचबरोबर आपण बघतो की आज सोशल मीडियाच्या जगामध्ये वावरत असताना आपल्यासारखे कित्येक युवक सायबर बुलिंग करत आहेत आणि त्या माध्यमातून देखील ते हिंसा करण्याचं काम करत आहेत. त्याचबरोबर वायफळ टिप्पणी करणं, त्याच्यानंतर फसवणुकीचे मेसेज संदेश इतरांना पोहोचवणं आणि ते मेसेज फॉरवर्ड करत असताना तो देखील कुठेतरी हिंसेचा भाग बनतोय हे त्याला नकळत का होईना तो करतोय. म्हणून आपण देखील या असत्याचे भागीदार आहोत असं कुठेतरी म्हणणं मला चुकीचं वाटत नाही. यावर कार्तिकी तुझं काय मत?
2: अगदी बरोबर सिद्धी. यावर मला असं सांगा असं वाटतं की आजच्या युवकांनी हॅशटॅग जस्टिस, हॅशटॅग अकाउंटॅबिलिटी, हॅशटॅग ट्रूथ मॅटर्स यासारख्या डिजिटल मोहिमा राबवल्यात आणि ज्या दुर्लक्षित गोष्टी आहेत किंवा ज्या दुर्लक्षित झालेले मुद्दे तर ते समाजापुढे मांडण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग जर आपण अहिंसा आणि सत्याबद्दल बोलतोच आहे तर इतिहासातले काही उदाहरणं पण आपण यावर बघू शकतो. मग इतिहासात आपण डोकावून पाहिलं तर एक महत्वाचं म्हणजे नेल्सन मंडेला यांनी वर्णभेदाविरोधी केलेला लढा असेल, किंवा मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांची नागरी चळवळ असेल, लेक व्हॉलेसा यांची सॉलिडॅरिटी मुव्हमेंट असेल, किंवा ज्या पठाणांच्या हातात पिढ्यानपिढ्या तलवारी होत्या, ज्यांच्या मनात सुडाची भावना रक्तामासात भिनलेली होती, अशा पठाणांना आपले महान क्रांतिकारक खान अब्दुल गफार खान यांनी केवळ प्रेमाने आणि अहिंसेच्या मंत्रांनी बदलून टाकले. ज्या हातांनी केवळ गोळ्या झाडल्या जात होत्या ते हात आता लोकांची सेवा करण्यासाठी आणि सावरण्यासाठी सरसावले. जगात अनेक क्रांती झाल्या असतील पण एका शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या समाजाला पूर्णपणे अहिंसेक बनवणारी ही क्रांती अजोड आहे. मग याच अहिंसेच्या तत्वावर माझ्या पिढीने मार्गक्रमण केले तर अहिंसा ही नैतिकतेची उंची गाठते आणि दीर्घकालीन मोठे बदल घडून आणण्यास मदत करते. मग अहिंसा रूपी मानवधर्म हा केवळ माणसाने माणसाप्रती आचरणात आणण्याचा धर्म नसून संपूर्ण सृष्टीच्या बाबतीत अहिंसेचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे आणि माझ्या पिढीने हे करावे असंच मला वाटते.
3: कार्तिकी, तू आता जे सांगितलंस की सृष्टीप्रती देखील आपलं हे कर्तव्य आहे की आपण चांगलं वागलं पाहिजे, कारण आपण फक्त माणसांप्रती नाही तर सृष्टीमध्ये येणारे प्राणी आहेत किंवा जे काही घटक आहेत त्यांच्याशी जेव्हा आपण चांगलं वर्तन ठेवू तेव्हाच आपण माणसांशी सुद्धा चांगलं वर्तन करू शकतो. इथे मला गांधीजींचं एक वाक्य आठवते. गांधीजी म्हणतात, जर जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल करायला हवा. आणि मला वाटतं हे तुम्हा सगळ्यांना देखील पटलेलं आहे.
0: आत्ता माझे मित्र आणि मैत्रीण जसे बोलून गेले की अहिंसा म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय त्यांच्या नजरेतून, तर मी त्या तिघांच्याही मताला पूर्णपणे सहमत आहे. अहिंसा ही खूप शांत झालेली आहे. ती शब्दामधून होते, ती कमेंट्स मधून होते, ती दुर्लक्षणातून होते. आज कोणावर जरी आपण साधं हसलो जरी आणि कोणाच्या संघर्षाला हलकं जरी समजलं हेही एक प्रकारची हिंसाच आहे आणि ती कुठेतरी मला असं वाटतं शांत करण्याची आपल्याला गरज आहे. त्या दोन्ही गोष्टीत आपल्याला फरक करावा लागेल. त्याच्यामुळे मी जर अहिंसेबद्दल बोलतीये तर मला सत्य बोलावं लागेल. त्यासाठी माझ्यामध्ये धीर पाहिजे, हिंमत पाहिजे आणि संयम सुद्धा पाहिजे.
3: बरं, आता मला पुढे तुम्हाला हे विचारायचं की आज तुम्ही एक तांत्रिक युगात जगणारे नवयुवक आहात सगळेजण, तर तुमच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा या तांत्रिक युगामध्ये तुम्ही ती कशी जोपासाल?
2: मॅडम, तुम्ही विचारल्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये आपण बघतो की खोट्या बातम्या किंवा एडिटेड व्हिडिओ, अफवा या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. पण स्क्रीनशॉट, स्त्रोत किंवा डाटा यांच्या माध्यमातून त्या गोष्टींचं पितळ आपण उघडं करू शकतो किंवा त्या गोष्टींचा खुलासा करू शकतो. म्हणजेच काय, तर ती गोष्ट खरंच एडिटेड आहे का, ती अफवा पसरवली जाते की त्याच्या मागची सत्यता काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि एखाद्या रूममध्ये बसून एखाद्या व्यक्तीवर खोट्या अफवा पसरवणं हे सगळं सोपं असतं, परंतु सत्याचा मार्ग घेऊन कोणाला तरी त्याची योग्य प्रतिक्रिया, चांगली प्रतिक्रिया देणं किंवा अहिंसेच्या मार्गातून कोणालाही त्रास न होता म्हणजे त्यांना आपलं काम करायला उत्साह मिळेल, या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारायला पाहिजे.
4: जसं कार्तिकीने तिचं मत मांडलं मी तोच धागा धरून पुढे चालतो जे ती बोलली की फॅक्ट चेक करणं. आज समाजामध्ये तेढ जर निर्माण करायची असेल तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक मेसेज टाकणं हेच पूरक होतं. तिथून जो काय समाजामध्ये हिंसेचं प्रमाण वाढतं ना, त्यामुळे समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते. मग यावेळेस आपण काय केलं पाहिजे की जो व्हॉट्सअपवर येणारा जो मेसेज आहे, व्हिडिओ आहे, तो खरंच तसाच आहे का की त्याला एडिट केलंय जशी

0: कार्तिकी बोलली तसं. यामध्ये आज युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक असे चॅनल्स आहे जे हे फॅक्ट चेक करून देतात, आपण त्यांचंही ऐकलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे मराठीत जी म्हणे ना, ऐकावे जनाचं करावं मनाचं, ही म्हण जी आहे ना ही आपण आत्मसात केली पाहिजे. याने काय होईल की समाजामध्ये, कारण आपण ही समाजाचं एक अविभाज्य घटक आहोत, समाजामध्ये राहणं गरजेचं असतं. हे राहत असताना समाजाच्या हिशोबानेही राहणं आपल्याला तेवढंच गरजेचं राहतं. मग हे समाज जर आपलं कुटुंब असेल तर तंत्रज्ञानामध्ये आणि समाज यांचं सांगड ज्यावेळेस घालायचं आपण ठरवतो ना, त्यावेळेस तंत्रज्ञान जसं हिंसा घडवणाऱ्यांच्या हातात आहे तसंच आपल्याही हातात आहे. त्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा हे आपल्या हातात असतं. तुम्ही सगळं म्हणला की तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय, पण हे जग जवळ येत असताना आज आमच्याच घरातला संवाद कुठेतरी हरवलेला आहे. संवाद ही पहिली पायरी असते कुठल्याही घटना घडण्यासाठी, मग ती हिंसा असो किंवा त्या हिंसेचं प्रत्युत्तर देण्यासाठी अहिंसा असो. मग त्यावेळेस आपल्याला संवाद, आत्मसंवादही गरजेचा आहे, जो आपल्याला आपली अहिंसात्मक बाजू मांडण्यासाठी पूरक ठरेल. हे आम्हा युवकांनी करणं मला असं वाटतं गरजेचं आहे.
1: अगदी बरोबर विशाल, ज्याप्रमाणे तू इथे म्हणीचा इथे वापर केला की ऐकावे जनाचे करावे मनाचे, त्याप्रमाणे नक्कीच आज युवकांनी या गोष्टींना प्रेरित होऊन की सोशल मीडियाचा हा चांगला आणि वाईट दुरुपयोग आहेच, पण सत्य आणि अहिंसा ही मूल्य आपण कशी जोपासावी हे या माध्यमातून त्यांनी समजलं पाहिजे. कारण मुळात आपण बघतो की हा आजचा युवक हा फक्त गुणांनी नाही तर मूल्यांनी मोठा झाला पाहिजे. जसं स्वामी विवेकानंद म्हणले होते की गिव्ह मी द हंड्रेड्स ऑफ नचिकेतेन्स अँड आय विल चेंज द वर्ल्ड, म्हणजे मला 100 अशी तरुण पिढी द्या, मी पुढच्या काही वर्षांमध्ये जग बदलून दाखवेल. अगदी नक्कीच युवकांच्या मुठीमध्ये आज जग बदलण्याची ताकद असल्या कारणाने तर सत्य आणि अहिंसा ही मूल्य तर एक सामाजिक दृष्ट्या अंगीकारलेली मूल्य आहेत, आणि नक्कीच ही मूल्य अंगीकारून आजची तरुण पिढी हे समाज बदलू शकेल आणि समाजात घडणारी जी काही हिंसेची हिंसक वृत्ती आहे ती देखील नष्ट करू शकेल. आणि त्याचबरोबर कायद्याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सत्य आणि अहिंसा ही मूल्ये जर आपण जोपासली तर उद्याचा कायदा हा नक्कीच अधिक मानवी बनेल आणि न्याय अधिक विश्वासार्ह होईल. कारण जर सत्य हे आपल्या विचारात असेल तर नक्कीच अहिंसा ही आपल्या वर्तनात येऊन जाईल.
2: खूप छान. आता तांत्रिक युग म्हणजे टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये AI, चॅट GPT हे सगळं चाललं. आमचं साधं पान सुद्धा AI आणि चॅट GPT शिवाय हालत नाही. तर सत्य म्हणजे काय? तर आम्ही सोशल मीडियाचा उपयोग करू शकतो चांगल्या पद्धतीने. का आपण एखाद्यावर टीकाच करायची सोशल मीडियातनं? मला असं वाटतं जर मला एखादी चुकीची गोष्ट घडताना दिसतीये, कोणी भांडतंय, कोणी एखाद्या वयस्कर माणसाला छेडतंय, कुठलीही गोष्ट असेल, तर मी माझा सोशल मीडियाचा वापर तिथेही चांगल्या पद्धतीने करू शकते. का आपण घाबरायचं? जर सोशल मीडिया इतकी पॉवरफुल आहे, एका क्लिकवर जर सगळं जग बघू शकतं एक नोट, तर आपण त्या माणसाला तिथे का मदत करू नाही शकत? आणि अहिंसेचा राहिला प्रश्न, तर हिंसा प्रत्येक गोष्टीतनं होते, सोशल मीडियातनं होते, आपण एखाद्याला साधं हसलो बोललो तरी ती होतेच. तर मला असं वाटतं की आपण सोशल मीडियाचा यातही वापर करू शकतो चांगल्या पद्धतीने. जर आपल्याला चांगलं बोलता येत नसेल तर आपण वाईटही का बोलावं एखाद्याबद्दल? आता अनेक प्रकारचे गोष्टी घडतात, जसं तुम्ही आम्हाला इथे आता अपॉर्च्युनिटी दिली आहे बोलायला, तसंच अनेक जागेवर काही स्पर्धा होतात, काही गोष्टी घडतात, तिथे आपण आपले मत मांडू शकतो कारण आपल्याला संविधानाने तो हक्क दिलेला आहे बोलण्याचा. तर आपण, आपल्याला जर कुठे चुकीच्या गोष्टी हिंसा होताना दिसताय तर आपण मांडू शकतो की काय नक्की घडतंय.
3: खूप छान युवक मित्रमैत्रिणींनो, मला सिद्धी आणि सुप्रियाला पडलेले प्रश्न, कार्तिकीनी दिलेली इतिहासातील उदाहरणं आणि विशालनी दिलेलं स्पष्टीकरण की आजच्या युवकांनी आणि उद्याच्या भावी पिढीने कसं असावं, या सगळ्यावर महात्मा गांधीजींचा एक विचार आठवतो. तो म्हणजे मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआपच घडते. त्यावरून असं दिसतंय की भावी पिढी ही उत्तम घडणार आहे आणि आपला उद्याचा भारत हा उज्ज्वल भारत असेल. सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी युवक युवतींशी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सहभाग होता कार्तिकी कराड, विशाल थोटे, सिद्धी राऊत आणि सुप्रिया खंदारे यांचा.
4: बऱ्याच श्रोते हो, मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते.

मैत्रिणींनो, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी स्मिता नामदे हिनं युवकांशी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, देशाच्या मातीला आपल्या साधेपणानं, कर्तव्य निष्ठेनं आणि राष्ट्रभक्तीनं समृद्ध करणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाची जयंती आज आहे, भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची. मैत्रिणींनो, अवघं आयुष्य साधेपणाने जगलेला हा नेता, त्यांच्या शब्दांत विलक्षण सामर्थ्य होतं.

सीमेवर शत्रूशी दोन हात करणारा जवान आणि आपल्या कष्टानं देशाच्या अन्नधान्याची गरज भागवणारा किसान या दोघांच्या योगदानाला एकाच सन्मानानं गौरवणारा त्यांचा अमर संदेश आहे, जय जवान जय किसान। मैत्रिणींनो, ही केवळ घोषणा नव्हती तर तो होता राष्ट्रनिर्मितीचा मंत्र। जवानांच्या शौर्यामुळे देश सुरक्षित राहतो आणि शेतकऱ्यांच्या घामामुळे देशाची भूक भागते। म्हणूनच आज शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना सीमेवर जगणाऱ्या प्रत्येक जवानाला सलाम करूया आणि उन्हा पावसाची पर्वा न करता मातीत घाम गाळणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया। शौर्याला सलाम, श्रमाला प्रणाम आणि राष्ट्रसेवेला मानाचा मुजरा।

मैत्रिणींनो, परिवार या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची आणि आज छानसा गोड पदार्थ आपण बघणार आहोत, रवा खोबऱ्याची बर्फी. मैत्रिणींनो, याचं साहित्य आहे 1 कप रवा, 1 कप दूध, 2 कप खोबरा किस, 1 कप साखर आणि काजू बदामचे काप. मैत्रिणींनो, आता कृती कशी करायची, तर आपण घेतलेला रवा दुधात 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा. तोपर्यंत खोबऱ्याचा किस छानसा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. ते बाजूला काढून ठेवायचं. मग साखरेचं वितळून छानसं कॅरमेल करून घ्यायचं.

0: त्यात दूध टाकून पुन्हा एकदा ते शिजवून घ्यायचं. मग आता एका कढईत दुधात मुरलेला रवा एक चमचा तूप टाकून गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आणि मग भाजलेला हा रवा, भाजलेला खोबरा किस आणि साखरेचा कॅरेमल एकत्र करून पुन्हा थोडंसं मंद आचेवर परतून घ्यायचं. हे मिश्रण एका ताटात पसरवून थंड करून घ्यायचं आणि त्यावर ड्रायफ्रूट्स बारीक करून छान सजवायचं. मैत्रिणींनो, अगदी खव्यापासून बनलेल्या मिठाईसारखी होते बरं ही बर्फी, एकदा नक्कीच करून बघा. मैत्रिणींनो, आता ऐकूया मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन.
1: नमस्कार मैत्रिणींनो, आज मी माझ्या स्वरचित काही काव्य पंक्ती आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कविता आणि चित्रकला ही दोन माध्यम अशी आहेत की ज्या योगे आपल्या मनातील खरेखरे विचार अगदी अचूकपणे मांडता येतात असं मला वाटतं. म्हणून मी प्रत्यक्ष कवितेलाच उद्देशून जी कविता लिहिली आहे ती आज तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सखे कविते. सखे कविते, भेटलीस कधी का कशी तू, सांगता येत नाही मजला, पण बोबड्या बडबड गीतातून भावलीस, बालगीतांच्या ओळींवर नाचलीस, रूप दिसले अनोखे तुझे ते शाळेतील पुस्तकातून हसलीस, लाजलीस तरल प्रेमगीतांमधून, गायलेस विरह गीतातून दुःख, लावलीस आस भक्तिगीतांमधून, गेलीस भारावून देशप्रेमाने, डोकावलीस कधी लोककलेतून, इतके खरे असे सखे ग सदैव माझ्या सोबत राहिलीस, हजार शब्दही जे न सांगू शकती ते दोन ओळीत व्यक्त झालीस. सखे सखे कविते, उत्कट भावना लाटेवर सुखद तुझ्यासह तरंगणे, अबोल भाव मनीचे बोलके होती तुझ्या संगतीने. मैत्रिणींनो, माझी दुसरी जी कविता आहे त्या कवितेमध्ये आपल्या आयुष्यात घडणारे जे प्रसंग असतात ते सगळे प्रसंग नंतर आठवणींच्या स्वरूपात आपल्या मनात घर करतात. काही आनंदी, काही दुःखी आणि काही हळवे प्रसंग जणू काही शंख शिंपल्यांसारखेच असतात. माझ्या शंख शिंपले आठवणींचे या दुसऱ्या कवितेत तुम्हालाही हा अनुभव नक्कीच येईल. कवितेचे शीर्षक आहे शंख शिंपले आठवणींचे. शुभ्र किनारा अर्ध्याच्या वर चालून झालेला, कलती सावली तिरपी होत चाललेली उन्हे, थबकलेले पाय, बावरलेले मन आणि हातांची ओंजळ, निष्ठत चाललेली वाळू काळासारखी, सावरताच येत नाहीये वाळू बरोबरच निसटताय शंख शिंपले आठवणींचे. काही शिंपले मऊ, अवखळ, चिमुकले, झरकन संपलेल्या बालपणासारखे, काही रेखीव सुंदर गुलाबी क्षणांच्या आठवणींचे, काही शंख चमकदार झळाळत्या यशासारखे, यशाची गाज अजूनही ऐकवणारे, काही अगदी धारदार निसटतानाही हातांना जखम करणारे वेदनादायी क्षणांसारखे, तर काही इतके लोभस की हातातून सुटूच नयेत असं वाटणारे हृदयात कोरलेल्या हव्या हव्याशा आठवणींसारखे, अजून बरेच गोळा करायचेत शिंपले आणि क्षणही नंतर आठवणी होणारे, आकाशात पश्चिमेकडे जाणारी बगळ्यांची माळ काळाचे भान देतीये आणि ओंजळीतले शंख शिंपले संचिताचे भान देत आहेत. मैत्रिणींनो, म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा, ते अगदी खरं आहे. जे बालपण आपलं होऊन गेलंय ते पुन्हा तर कधीच येत नाही. कितीही पैसे दिले तरी कोणत्याही दुकानात विकत मिळत नाही. माझी आता ही जी पुढची कविता आहे यातली जी नायिका आहे

तिचं लग्नही झालंय, तिच्या खांद्यावर आता संसाराची जबाबदारी आहे, पण तिला बालपण सुद्धा खूप आठवतंय आणि एकदा ती खरंच लहान होते. कशी ते या कवितेचंच ऐकूया. कवितेचे शीर्षक आहे एक दिवसाचे बालपण. आज सकाळी जाग करायला चक्क माझी आई आली. आज सकाळी जाग करायला चक्क माझी आई आली, म्हणाली उठ पटकन, अगं राणी बघ बघ सकाळ झाली. म्हटलं झोपू दे ना आई, थंडी आहे बाहेर फार. आईला म्हटलं झोपू दे ना आई, थंडी आहे बाहेर फार. तर कुशीत घेऊन म्हणाली खायचाय का तुला आता मार. मग मात्र पटकन उठले, सगळे आवरून तयार झाले, बाबांच्याच पानात जेवायला बसले. आईला म्हटलं डब्यात मला तिखट मिठाचा सांजाच हवे. आई म्हणाली रोज तुझे नखरे असतात नवे नवे, दिवसभर शाळेत मैत्रिणींबरोबर खूप मजा केली, गप्पा खूप मारल्या म्हणून आम्ही शिक्षा सुद्धा घेतली. संध्याकाळी बाबा आल्यावर मी, आई, बाबा आणि भाऊ गेलो आम्ही बागेत. खूप खेळून झाल्यावर भेळ खाल्ली मजेत, बुड्ढी के बाल आणि आईस्क्रीम सुद्धा खाल्ले. चिकट झालेले हात आईच्याच पदराला पुसले. रात्री झोपताना आईने मायेने थोपटता पटकन झोप लागली. सकाळी गजराच्या आवाजाने मला जाग आली. इकडं तिकडं बघितलं तर आई कुठेच दिसली नाही. मी पुन्हा लहान झाले हे स्वप्नच होतं बाई. निश्चिंत, निरागस, निगर्वी बालपण स्वप्नामधले. पुन्हा एकदा एक दिवस मी मात्र जगून घेतले. आई आणि बाबा आता थकले आहेत. माझ्या आणि भावाच्या सुखातच आनंदी होत आहेत. आई, बाबा, सासू सासरे यांचे सुरू झाले दुसरे बालपण, निभावून नेता यावे मला त्यांच्यासाठी माझे आईपण. मैत्रिणींनो, निसर्गामधल्या अनेक गोष्टी या मानवी जीवनाशीच निगडीत असतात. आता साधं फुलणारं फूलच बघा ना, हे फूल उमलतं, मोठं होतं आणि नंतर कोमेजून मातीमध्ये मिसळूनही जातं, जणू काही मानवी आयुष्यासारखंच. माझ्या पुढील कवितेचं नाव आहे फूल. हिरव्या कोमल दलांमधूनी वर उत्सुकतेने डोकावले, रानवाऱ्याने गुज वाहिले, फूल उमलले, रंगांचे सुंदर वैभव घेऊन एक एक पाकळी हळू उमलली, परागकणांचा साज लेवुनी देठावरती मनमुराद डोलली, कोवळ्या उन्हाचे तेज पिऊन फूल दिमाखात डोलते वनी, जणू दवबिंदूंच्या आरसे महाली मुक्त पदन्यास करते कुणी, येऊनी गेला आज कुणी भ्रमर अन फुलपाखरूही भेटून गेले, पर्णांशी त्या मुग्ध फुलाचे रोज असे अलगूच पाहाच आले, कुणी ललना गजऱ्यात माळेल, कुणी गुच्छात मला सजवेल, मला पाहुनी कुणी सुखावेल तर कुणी देवाचरणी मला ठेवेल. काय असेल माझे संचित, फुलाच्या मनी येती विचार, की मग राहीन मी अस्पर्श, माझा मलाच होईल भार, फांदीवरती घेऊनी झोके सृष्टी वैभव ते कुसुम न्याहळे, क्षण अन क्षण मागे पडतो संपते या जन्मीचे सोहळे, उदय तिथेच अस्तही असतो, निरोप दिला त्याने सर्वांना, फुलाने सर्वांना, रानवाऱ्याला, फुलपाखराला, भ्रमराला आणि या सृष्टीला, फांदीवरुनी अलगद खाली ओघळले फूल जेव्हा मूक वेदन

ना उरीची त्याच्या गंधात मिसळली तेव्हा देठाची फांदीवरती खूण अन फूल अश्रू ढाळते. माती फुलाच्या भेटीने गहिवरते ओलावते गंधाळते. मैत्रिणींनो, माझ्या पुढील कवितेचे शीर्षक आहे अशी यावी एखादी दुपार. ही कविता समस्त गृहिणींना विशेष करून एकत्र कुटुंबातील सुनांना समर्पित आहे. एकत्र कुटुंब पद्धती उत्तम आहेच, पण या कुटुंबातील सुनांना निवांतपणा असा खूप कमी मिळतो. माझ्या ज्या मैत्रिणींनी याचा अनुभव घेतला आहे त्या या कवितेशी नक्कीच एकरूप होतील. माझ्या या कवितेतील नायिकेला सकाळ किंवा संध्याकाळ नाही तर हवी आहे एक निवांत दुपार. कशी ते ऐका तर मग. कवितेचे शीर्षक अशी यावी एखादी दुपार. अशी यावी एखादी दुपार. स्वतःसाठी करावी मस्त कॉफी, टीव्ही करावा ऑन थोडा वेळ. स्वतःसाठी करावी मस्त कॉफी, टीव्ही करावा ऑन थोडा वेळ. लावून मनपसंत डिस्कव्हरी चॅनेल, बघावे जंगलातील जीवन निखळ. धुणं राहिलं राहू दे. भांडीवलीची सुट्टी होऊ दे. दाण्याचा कूट संपलाय संपू दे. छोटं मोठं टेन्शन नसूच दे. छोट्याशा ताटात वाढून घ्यावा गरमागरम आमटी भात. बघा हा मैत्रिणींनो, अनेकदा महिलांना अगदी गरमागरम अन्न वेळेवर जेवायला नाही मिळत कामांमुळे. छोट्याशा ताटात वाढून घ्यावा गरमागरम आमटी भात. जमिनीवर बसून निवांतपणे चवी चवीने बसावे खात. कुरिअरवाला भाजीवाला नको अगदी शेजारणीची ही हाक. कुरिअरवाला भाजीवाला नको अगदी शेजारणीची ही हाक. हे येणार ते येणार नको पाहुण्यांचाही धाक. वर्तमानपत्राची घडी विस्कटून वाचत पडावे हवे ते पान. वर्तमानपत्राची घडी विस्कटून वाचत पडावे हवे ते पान. रेडिओवरती ऐकत राहावे जुने एखादे सुंदर गान. मनातील एखादे काव्य उतरावे अलगद असे ते लेखणी मधुनी. किंवा चितारावे स्वप्नमनीचे इंद्रधनुषी रंगांमधुनी. उतरत्या दुपारी चहा करावा घड्याळाचे त्याला बंधन नसावे. उतरत्या दुपारी चहा करावा घड्याळाचे त्याला बंधन नसावे. चहा झाला नाही का अजून, कुणाचेही असे प्रश्न नसावे. अशी यावी एखादी दुपार रेंगाळावी छान मनात. अशी यावी एखादी दुपार रेंगाळावी छान मनात. नात्यांच्या मांदियाळीमध्ये मिळावी स्वतःची स्वतःला सोबत. मैत्रिणीनो, शांतता या नावाच्या माझ्या पुढच्या कवितेबद्दल मी काही सांगण्यापेक्षा ही कविताच तुम्हाला बरंच काही सांगेल. ऐकूया तर मग. कवितेचं नाव आहे शांतता. अनेक घटना घडतात मनाविरुद्ध त्रासदायक. अनेक घटना घडतात मनाविरुद्ध त्रासदायक. नक्की कुणाचं चुकतंय कळत नाही, पण कळतंय काहीतरी चुकतंय खरं. कधी दुसऱ्यांचं कधी आपलं. आपण समजतो आपण वयाने मोठे झालो, अनुभवाने समृद्ध झालो, पण तसं नसतं. येत राहतात अनुभव प्रत्येक क्षणागणिक. काही छानसे काही भावनिक तर काही त्रासदायक. एक वय असतं. एक वय असतं इतरांवर अवलंबून असण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं स्वतंत्र व्हा. एक वय असतं स्वप्न बघण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं वास्तवात या. एक वय असतं पंख पसरून झेप घेण्याचं. तर तेव्हा कुणीतरी म्हणतं घरट्यात राहा. एक वय असतं विश्रांती घेण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं कष्ट करा. आपण काय करावं हे जेव्हा दुसरे ठरवू लागतात, आपल्याला गृहीत धरू लागतात, तेव्हा आक्रंदून जातं मन. ओठांच्या दाराशी धडका मारतात शब्द व्यक्त होण्यासाठी आणि होतात घायाळ स्वतःच्याच आवाजाने. थकतात शब्दही होतात मूक. मग नुसतीच शांतता.

मैत्रिणींनो, माझी पुढची जी कविता आहे ना, ती प्रत्येक सासूरवाशिणीला समर्पित आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जणू तिचा दुसरा जन्मच होतो. आई वडिलांसमान सासू सासरे, भावासारखा धीर, बहिणीसारखी नणन आणि प्रेमळ नवरा, ही सगळी नाती तिला मायेने आपलेसे करतात. पण तिच्या मनाच्या एका कप्प्यात मात्र तिच्या माहेरचे स्थान अढळ असते. आणि जेव्हा ही सासूरवाशीण आईकडे माहेरपणाला येते ना, तेव्हा पुन्हा तिला तिचे बालपण सापडते. बघा तर ही कवितेतली नायिका काय सांगते आहे. कवितेचे शीर्षक आहे मायेचे मोरपीस. सुखाची असो कितीही बरसात, सुखाची असो कितीही बरसात, आईच्या मायेची त्याला सर नाही. इतकी वर्ष झाली तरी माहेरची ओढ काही आटत नाही. प्रेमळ नवरा, गुणी मुलं, संसाराची गोडगोड गाणी. प्रेमळ नवरा, गुणी मुलं, संसाराची गोडगोड गाणी, तरीही तहानलेले मन, माहेरचेच चवदार पाणी. मुलांच्या परीक्षा, उन्हाळी कामे पार पाडून सगळी जबाबदारी, पोहोचते सासूरवाशीण मनाने केव्हाच मग आईच्या घरी. माहेरी पाऊल पडता तिचे, आईच्या चेहऱ्यावर येते हसू. माहेरी पाऊल पडता तिचे, आईच्या चेहऱ्यावर येते हसू. सुखात आपली मुलगी पाहून बाबांच्या डोळ्यात खुशीचे असू. भाऊ भाऊजय करतात स्वागत आनंदाने आणि उत्साहाने. भाऊ भाऊजय करतात स्वागत आनंदाने आणि उत्साहाने. आत्तू आत्तू म्हणत भासरही बिलकतात प्रेमाने. आईच्या हातचे पदार्थ खाऊन पोटाबरोबरच मनही तृप्त होते बाई. जगातल्या कोणत्याही पदार्थांना आईच्या हाताची चव नाही. सिनेमा, पत्ते, छोटीशी सहल. सिनेमा, पत्ते, छोटीशी सहल, गप्पांचे मग फड रंगतात. आणि परत निघण्याची वेळ येते, माहेरपणाचे दिवस सरतात. कितीही राहिलं माहेरी तरी प्रेमाचा पूर काही ओसरत नाही. आणि आई बाबांचे मन मात्र ते काही भरत नाही. आत्तू रहा ना अजून लाडीक हट्ट भाचरांचा. आत्तू रहा ना अजून लाडीक हट्ट भाचरांचा. हे काय वंस, 8 दिवसात निघालात लगेच, गोड रुसवा भावजईचा. पण थोडक्यातच गोडी असते, निघाले पाहिजे आता. बालपणाला भेटून घेते पुन्हा घरी निघता निघता. पुन्हा कधी येशील आता, आई नेहमीचा प्रश्न विचारते. सासरी ती निघते पण मनातले मोरपीस माहेरीच राहते. मैत्रिणींनो, सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्ष ही कालमापनाची प्रमाणे आहेत. प्रत्येक क्षणाला आपल्या आयुष्यात काही ना काही घटना घडतात आणि हे क्षण आपण कधी अत्यंत दुःखात जगतो किंवा अगदी आनंदात जगतो. यातलेच काही हळवे क्षण मनाच्या कोपऱ्यात अगदी आपले स्थान घट्ट करतात. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे काही हळवे क्षण. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण जातात उडून फुलपाखरासारखे, पंखांवर आठवणींचे रंग घेऊन. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण गोड, निरागस, हसत राहतात बाळाच्या निखळ हास्यासारखे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण दाटून येतात कंठात आणि डोळ्यात, नांदणाऱ्या सासूरवाशिणीसारखे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण बाहुली, भोवरा, कट्टी, बट्टी रमतात पुन्हा निश्चिंत बालपणात. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण फुलतात सुगंधी गुलाबासारखे, काट्यात असूनही दिमाखात डोलणारे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण बोथट होत जातात हळूहळू, धार गेलेल्या पात्यासारखे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण धावतात पुन्हा पुन्हा आईबाबांकडे, कुशीत त्यांच्या शिरण्यासाठी. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण मात्र सहजच ओघळतात अश्रू होऊन, सांगता न येणाऱ्या भावनांसारखे. मैत्रिणींनो, कुठेतरी एका शांत पण सुंदर सरोवर

चित्राचं मी एकदा चित्र बघितलं आणि त्यावरून मला ही कविता सुचली. सरोवर कसं वरून दिसायला शांत सुंदर दिसत असतं, तरीही त्याच्या आत तळाशी अनेक हालचाली सुरू असतात, पाण्याचे अनेक झरे पाझरत असतात. या शांत सरोवराची तुलना माणसाच्या मनाशी अगदी चपखल होऊ शकते, नाही का? बघा तर या कवितेत. कवितेचे शीर्षक आहे सरोवर. गर्द वनात शांत सरोवर, जणू कुणी एक तपस्वी. गर्द वनात शांत सरोवर, जणू कुणी एक तपस्वी. शीत लहरी लहरींमधूनी करतो तपश्चर्या मनस्वी. निळे हिरवे खोल पाणी आणिक अंतर्यामी गूढता. निळे हिरवे खोल पाणी आणिक अंतर्यामी गूढता. दिसे वरी जरी ते निश्चल, सुखावे अंतरी पाझर फुटता. तीरावरच्या वृक्षलताही पाहती अपुले बिंब जलात. गगनालाही मोह न आवरे, झेपावे बनुनी मेघ तळ्यात. शमवण्या आपुली तहान, कोठून से ते खग मग येती. शमवण्या आपुली तहान, कोठून से ते खग मग येती. तरंग उठवनी पाण्यावरती, पंखांवरती घेती जलमोती. सुळकन लपला चंचल मीन कमलिनीच्या पानात. सुळकन लपला चंचल मीन कमलिनीच्या पानात. बंदी झाला भृंगही अवचित, मोहक राजस त्या कमळात. सौंदर्य असे हे अस्पर्श पहा, सरोवरा त्या नसे ठावे. सौंदर्य असे हे अस्पर्श पहा, सरोवरा त्या नसे ठावे. प्रवाही होण्याची आस ही कस्तुरी मृगापरी ती धावे. प्रवाही होण्याची आस ही कस्तुरी मृगापरी ती धावे. मैत्रिणींनो, तुम्हालाही असा अनुभव येत असेल. कधी कधी आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकडून वेगळाच अनुभव येतो. ही लोक आपल्या समोर वेगळं वागतात आणि आपल्या पाठीमागे वेगळं वागतात. कधी कधी आपल्याशीच काय इतरांशी सुद्धा अनपेक्षित वागतात. समोर गोडगोड बोलतात, मागे निंदा करतात. यावरच आधारित माझी ही कविता आहे मुखवटा. मुखवट्यांमागचे डोळे, मुखवट्यांमागचे डोळे, बघती कुणाकडे ते कळेना. मुखवट्यांमागचे डोळे, बघती कुणाकडे ते कळेना. आणि मुखवट्यांमागचे ओठ, बोलती कुणाशी तेही कळेना. वरून हास्य अन आतून रडू, वरून हास्य अन आतून रडू, की वरून रडू अन आतून हसू. मोह माया राग अन द्वेष, भाव कोणते मुखवट्याचे. मोह माया राग अन द्वेष, भाव कोणते मुखवट्याचे. अंदाज खरा तो काही कळेना. बालपण सरते जन्मतो मुखवटा, बालपण सरते जन्मतो मुखवटा. मैत्रिणीनो, ही ओळ मी मुद्दाम घेतली आहे कारण बालपणीचे सगळेच जण आपण अगदी निरागस निस्वार्थी असतो. हळूहळू वेगळ्या वेगळ्या भावना आपल्या मनाला शिवायला लागतात, म्हणून ही ओळ घेतली आहे. बालपण सरते जन्मतो मुखवटा, फसवण्यासाठी जगाला अव्याहत वाहत राहतो खोटेपणाच्या या ओझ्याला. संपणार कधी हे ओझे काही कळेना. संपणार कधी हे ओझे काही कळेना. जगणे संपते तरी राहतो मुखवटा परिचितांच्या मनात. जगणे संपते तरी राहतो मुखवटा परिचितांच्या मनात. खरा चेहरा मात्र सहज दिसतो त्या विधात्याच्या डोळ्यात. फसवत आले कोण कुणाला काही कळेना. फसवत आले कोण कुणाला काही कळेना. पुन्हा नवा जन्म, पुन्हा नवा मुखवटा, पुन्हा नवे ओझे, पुन्हा हा खोटेपणा. चक्र कधी संपणार काहीच कळेना, काहीच कळेना. धन्यवाद. मैत्रिणींनो, मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन आपण ऐकलं.

मैत्रिणींनो, अमेय दाते यांच्या स्वरातील रमेश उबाळे यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं मधुकर झिरडकर यांचं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय, नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार.

0: वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार.
2: सुन रहे विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सुरीला सफर. बस कुछ ही पलों के बाद

0: निमित्त देशाची आदरांजली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72 आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. देशाला जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीतल्या संविधान सदनातही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, मंत्रिमंडळातले नेते आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते. बांगलादेशातले भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी आज महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवादी कारवाया निर्मूलनाविषयी.
1: 1967 बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यात जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरू झालेली सशस्त्र चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यवस्थाविरोधी बनली होती. देशाच्या खनिज संपन्न भूभागात विशेषत आदिवासी बहुल दुर्गम प्रदेशात नक्षल यांच्या दहशतीमुळे विकासाची फळं तिथल्या नागरिकांना चाखता आली नाहीत. डाव्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्चमध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध उपायांमुळे 2024 ते 2026 मार्चपर्यंत 3927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगारक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 2 वर आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
0: फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं. कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला. स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली.
2: स्मिथ नमस्ते.
3: नमस्ते सर.
2: कैसे हो? अभी तबीयत कैसी है
3: सर?

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन. माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंती

0: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है।
1: महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे हैं। आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई। और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग हैं।
2: यावेळी स्मिथ यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले। जागतिक शांततेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलेली प्रशंसा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी पुतीन यांनी केलेले हे कौतुक मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक शांततेसाठी एक विश्वासार्ह आवाज म्हणून उदयाला आला आहे हेच अधोरेखित करतं असं शहा म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीने विविध खेळांमध्ये पदकं मिळवली। मुष्टीयुद्धात लवलीना बोर्गोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं। तिरंदाजीतही रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं। अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे। मिश्र रिकव्ह सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्य पदक जिंकलं। पुरुषांच्या रिकव्ह सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं। नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्य पदक जिंकलं। या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे। भारताची पदक संख्या 72 झाली असून त्यात 12 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे। मिझोराममध्ये आयझॉलजवळ कार खोल दरीत कोसळून दूरदर्शनचे वृत्त संचालक नम्पीबोऊ मारिदमाई आणि पीआयबीचे अतिरिक्त महासंचालक एंगमपामे यांच्यासह 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला। जखमी कारचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। शवविच्छेदनानंतर मृतदेह मणिपूरमधल्या त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहेत। अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत। शेगावाहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला। मृत आणि जखमी वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी मेघे इथल्या नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे सदस्य आहेत। जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयातून सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे तसंच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे। पोलीस या अपघातासंबंधी पुढील तपास करत आहेत। आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्ली इथल्या आकाशवाणी मुख्यालयात स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला। याप्रसंगी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली। या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पांजली वाहिली तसंच परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। एक पेड़ मां के नाम या मोहिमेअंतर्गत त्यांनी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत वृक्षारोपणही केलं। यावेळी वृत्त विभागाचे अतिरिक्त महासंचालक एस सुब्रमण्यम यांची उपस्थिती होती। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन। माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली। आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 12 सुवर्णांसह 72 आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
3: तो अपने एक पुराने मित्र को याद कर लेती हूँ, उसकी अच्छाई को याद करके मन को शांति मिलती है, ऐसा हमारे एक साथी कह रहे हैं। एक और साथी ये कह रहे हैं, जब किसी दुख या दर्द से मेरी मुलाकात होती है तो मैं उसे किसी के साथ साझा करने के बजाय एक काम करता हूँ। गांव से थोड़ी दूर पर एक खूबसूरत सा तालाब है, वहां तालाब के किनारे बैठता हूँ, फिर अकेले जी भर कर रोता हूँ। उसके बाद हमारे गांव में बेसहारा राह भटके हुए बच्चों के लिए एक रिमांड होम बना है। उन बच्चों के लिए कुछ मिठाई ले जाता हूँ, उन बच्चों को मेरा गाया गीत सुनना अच्छा लगता है, उन्हें गाने सुनाता हूँ, किशोरदा के गाने, और ये सब

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतांची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72 आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या विजयघाट इथल्या स्मारकावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. नवी दिल्लीतल्या संविधान सदनातही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी, लोकसभेचे सभापती

0: बिर्ला, मंत्रिमंडळातले नेते आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते. महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यात अनेक ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले होते. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही या नेत्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांमध्ये आदरांजली वाहण्यात येत आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात तसंच नागपूरच्या व्हरायटी स्क्वेअर इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी इथं महात्मा फुले विद्यापीठात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8,57,452 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार झाले. या गुंतवणुकीतून 2,91,000 अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. विमान तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा आणि स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातले प्रत्येकी 10 करार यात आहेत. डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात 4,15,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित आहे. तर ऊर्जा, बॅटरी, कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात 1,00,000 कोटीहून अधिक रकमेच्या गुंतवणुकीचे करार झाले. याशिवाय अंतराळ, खाणकाम, धातू उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, रसायन, शेती यासारख्या विविध क्षेत्रांमधल्या गुंतवणुकीसाठीही करार झाले. गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्यासाठी शासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गुंतवणूकदारानं प्रकल्पाची निवड केल्यानंतर जमीन, वीज, पायाभूत सुविधा, परवानग्या आणि कुशल मनुष्यबळ या सर्व बाबींसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पाला गती देण्याची जबाबदारी शासनाची असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. या परिषदेत चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, पालघर आणि मुंबई महानगर प्रदेश अशा विविध भागात गुंतवणुकीचे प्रस्ताव असून राज्याच्या सर्व भागांमध्ये विकासाच्या संधी पोहोचविण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि महिला आणि बालविकास विभागानं संयुक्तपणे 1,000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करावं आणि मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम न करता माता आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीनं काम करावं असंही मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवादी कारवायांच्या निर्मूलनाविषयी.
1: 1967 बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यात जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरू झालेली सशस्त्र चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यवस्थाविरोधी बनली होती. देशाच्या खनिज संपन्न भूभागात, विशेषतः आदिवासी बहुल दुर्गम प्रदेशात नक्षल्यांच्या दहशतीमुळे विकासाची फळं तिथल्या नागरिकांना चाखता आली नाहीत. डाव्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्चमध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात

0: यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध उपायांमुळे 2024 ते 2026 मार्चपर्यंत 3,927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगारक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीनं विविध खेळांमध्ये पदकं मिळवली. मुष्टीयुद्धात लवलीना बोरगोहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीतही रिकर्व प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे. मिश्र रिकर्व सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकर्व सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्यपदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिनं कांस्यपदक जिंकलं. या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची पदक संख्या 72 झाली असून त्यात 12 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्यपदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीनं प्रतिवर्षी दिला जाणारा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार यंदा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख 51,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या रविवारी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72 आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार. हॅलो मित्र मैत्रिणींनो, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित युवकांच्या आवडत्या युवावाणी कार्यक्रमात मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

युववाणी. युववाणी मध्ये आपण कित्येक विषयांवर बोलतो ना, कित्येक विषय ऐकतो. विषय आपल्या रोजच्या जगण्यातले असतात, काही दुसऱ्या कोणाच्या जगण्यातले. विषय अगदी संगीत, गाणी, कविता, गप्पा असे असतात, आणि देश, समाज, खेळ आणि तरुणाई असेही. ह्यावरून आठवलं, सध्या जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय खेळाडू आपल्या दमदार कामगिरीने देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावतात. विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची कमाई करत आपल्या प्रतिभेची आणि अथक मेहनतीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. आपल्या भारताच्या खात्यात आतापर्यंत 5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 22 कांस्य अशी एकूण 48 पदके जमा झाली आहेत. क्रिकेट, कबड्डी, नेमबाजी, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, स्क्वॅश, वेट लिफ्टिंग अशा अनेक क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. किरण पहल, पुवम्मा माचट्टीरा, प्राची आणि विद्या रामराज यांच्या महिला संघाने 4x400 मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलंय. सध्या देशात घडत असलेल्या घटना पाहता या देशासाठी देशाबाहेर घडणाऱ्या गोष्टी ऐकायला चांगलं वाटतं.

आज आहे 2 ऑक्टोबर. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आपले माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांची आज जयंती. संपूर्ण जग आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून अत्यंत आदराने साजरा करतोय. जेव्हा आपण महात्मा गांधी आणि त्यांच्या अहिंसा या तत्वाचा विचार करतो तेव्हा आजच्या जनजी आणि तरुण पिढीच्या मनात अनेकदा प्रश्न येतो. 21व्या शतकात या डिजिटल आणि अतिशय वेगाने धावणाऱ्या जगात अहिंसा खरोखरच लागू होते का? आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यात अहिंसा असते का? आपल्या सोशल मीडियाच्या युगात जिथे एखाद्या गोष्टीवर लगेच रिॲक्ट होणं किंवा ट्रान्सफॉर्मेटिव्ह बदल घडून आणण्यासाठी आक्रमक होणे ही पद्धत मानली जाते, तिथे गांधीजींची अहिंसा आपल्याला काय शिकवू शकते? मला वाटतं अहिंसेबद्दल शांतपणे विचार केला आणि अहिंसा अवलंबली तर कित्येक सामाजिक आणि मानसिक त्रास कमी होऊ शकतील.

गांधीजींची अहिंसा म्हणजे केवळ युद्ध न करणे किंवा शांत बसणे नव्हे. अहिंसा हे दुर्बळांचे लक्षण नसून ते जगातले सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. मन, वाणी आणि कृती या तिन्ही स्तरांवर दुसऱ्याचा द्वेष न करणं, समोरच्याचा आदर करणं आणि संघर्षाचा मार्ग संवादातून शोधणं म्हणजे अहिंसा. अहिंसा म्हणजे सत्याग्रह, सत्याचा आग्रह आणि स्वतःच्या विचारांवर ठाम राहण्याची प्रचंड मानसिक ताकद. त्यामुळे आजच्या तरुणाईसाठी अहिंसा ही एक ऍक्टिव्ह चॉईस असू शकते. आपल्या दैनंदिन आयुष्यात जेव्हा आपण सोशल मीडियावर ट्रोलिंग, द्वेष, रस्त्यावरचा किंवा कोणाचाही राग किंवा सोशल मीडियावरील आक्रमकता नाकारतो, तेव्हा आपण नकळतपणे अहिंसेचाच मार्ग स्वीकारलेला असतो. महात्मा गांधींचा तरुणाईवर आणि तरुण रक्तावर प्रचंड विश्वास होता. त्यांनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह किंवा भारत छोडो आंदोलन पुकारलं, तेव्हा देशातील लाखो तरुण पुढे आले होते. गांधीजींचे एक प्रसिद्ध वाक्य आजही आपल्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. यू मस्ट बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड. म्हणजे जगात जो बदल तुम्हाला पाहायचा आहे तो आधी स्वतःमध्ये घडवून आणा. आजचा भारतीय तरुण जेव्हा स्वतःमध्ये बदल घडवून आणतो, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून नवीन उद्योग, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवतो, तेव्हा ती सुद्धा गांधीजींच्या विचारांचीच एक आधुनिक आवृत्ती असते. कारण स्वतःच्या पायावर उभे राहणे, स्वावलंबन आणि स्वदेशीचे आणि स्वदेशीची कास धरणे हेच गांधीजींच्या स्वराज्याचे मूळ तत्व होते.

आजच्या युगात तरुणाई समोर पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदल ही खूप मोठी आव्हानं आहेत. गांधीजींनी 100 वर्षापूर्वी सांगितलं होतं, नेचर हॅज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड पण नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड. म्हणजे निसर्गाकडे प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी पुरेस आहे पण कोणाची हाव पूर्ण करण्यासाठी नाही. जेव्हा आजचा तरुण निसर्गाशी जुळवून घेतो, सेंद्रिय आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर करतो आणि पर्यावरणाचे रक्षण करतो, तेव्हा ती निसर्गाप्रती दाखवलेली अहिंसाच असते. अहिंसा म्हणजे आपल्या विचारात, शब्दात आणि कृतीत इतरांबद्दल आदर असणे. आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे यश मिळवण्यासाठी कोणाला तरी मागे पाडावे लागते असा भ्रम पसरवला जातो, तिथे गांधीजींचे विचार आपल्याला सहकार्य आणि सह अस्तित्वाची शिकवण देतात. खरी प्रगती तीच असते जिथे समाजातील शेवटच्या घटकाचा विचार केला जातो. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्व तरुण मिळून एक संकल्प करूया. आपल्या शब्दातून आणि विचारातून आक्रमकता बाजूला सारून सत्य आणि अहिंसेची कास धरूया. आपल्या भारत देशाला समृद्ध, स्वावलंबी आणि शांतताप्रिय बनवण्यासाठी आपल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर करूया. गांधीजींचे विचार केवळ पुस्तकात न ठेवता ते आपल्या आचरणात आणून खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन करूया आणि आपल्या मातीशी, संस्कृतीशी जोडलेले राहूया. मित्र मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित जागतिक अहिंसा दिनानिमित्त विशेष युववाणी हा कार्यक्रम. सादर करते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. साता साता ऐकूयात महात्मा गांधींचं मोस्ट फेवरेट भजन आणि भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत काहीतरी नक्कीच वाचत राहा आणि स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. भेटूया, बाय.

0: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन सगळीकडे पाळला गेला. खरं तर सगळेजण आपण बोलतो की सध्या हार्ट अटॅकचं वय आता खूप अलीकडे येत चाललंय. आपली सध्याची लाईफस्टाईल, स्ट्रेस याला कारणीभूत आहेत ही कारणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. मग ती हृदय सुदृढ ठेवण्यासाठी ही लाईफस्टाईल आपण सुधारतो का, किंवा आपल्या हृदयाला काहीच आजार व्हायला नको म्हणून आपण स्वतःची काळजी घेतो का फक्त आपण काळजीच करत बसतो? श्रोते हो, आपलं हृदय सुदृढ ठेवण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची, किंवा आपल्या हृदयाला काहीच आजार व्हायला नको म्हणून आपण काय काळजी घ्यायची, हे आणि यासारखे बरेच प्रश्न आपण आपल्या स्वस्थ भारत कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष नाबर यांना. डॉक्टर आशिष नाबर हे गेली 30 वर्ष हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून हृदयाच्या संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. डॉक्टर आशिष नाबर, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: धन्यवाद सुजेता.
0: डॉक्टर, 29 सप्टेंबरला आपण जागतिक हृदय दिन पाळला, तर त्यानिमित्ताने आपण काय सांगाल?
1: सो वर्ल्ड हार्ट फेडरेशन हा वर्ल्ड हार्ट डे म्हणून सेलिब्रेट करते आणि प्रत्येक वेळी त्याची एक थीम असते. तर मला वाटतं 2024-2026 दरम्यानसाठी डोंट मिस अ बीट अशी थीम आहे. आणि त्याचा आपण अर्थ असा आहे की बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं की हे जे त्यांना त्रास होत आहेत ते हृदयाशी निगडीत आहेत, आणि मग ते ओव्हरलुक किंवा डिसमिस केले जातात किंवा डॉक्टरपर्यंत जाण्याची वेळ येत नाही. तर त्याच्याविषयीची जागरूकता निर्माण करणं आणि बरेचसे हृदय विकारांना किंवा हार्ट अटॅकला कारणीभूत असणारे जे रिस्क फॅक्टर्स ज्याला म्हणतात ते ओळखण्याविषयी लोकांना परत एकदा जागरूक करणं, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीस, पण त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तो ती थीम ठेवली आहे.
0: पण डॉक्टर, पण आपल्या हृदयाला काय आजार झालाय किंवा हृदयाच्या काय बारीक बारीक कुरकुरी सुरू झाल्यात हे आपण कसं ओळखायचं आणि त्या कुरकुरी नेमक्या कोणत्या असतात?
1: सो सर्वसाधारणपणे आपण असं म्हणू शकतो की जर तुम्हाला चालताना त्रास जाणवला की तुम्हाला दम लागतोय किंवा छातीत भरून येत आहे तर हे काहीतरी वेगळं आहे आणि हे

0: काही आठवड्यांपासून किंवा महिन्यांपासून चालू झालंय तर नक्कीच कुठेतरी काहीतरी बिनसत आहे, म्हणजे हे लक्षात येणं गरजेचं आहे. बऱ्याचदा दम लागणं हे हार्टच्या विकनेसशी निगडीत असू शकतं, छातीत दुखणं हे हार्टच्या नसांच्या ब्लॉक्सशी निगडीत असू शकतं, किंवा धडधड जाणवणं किंवा नुसतंच कसं तरी वाटणं हे नाडी जलद होण्याशी निगडीत असू शकतं. नाडी हळू झाली तर लोकांना चक्कर येते, अंधार येतो किंवा पडतात. तर ह्या प्रकारचे कुठले जर त्रास नव्याने चालू झाले असतील विशेषतः, तर मग ते एखाद्या तज्ञाकडे जाऊन त्याच्याविषयी थोडस जास्त तपासणी करून काय निदान आहे तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की माणूस चक्कर येऊन पडतो तेव्हा नाडी हळू होते आपली, किंवा हृदयात धडधड व्हायला लागते, दम लागतो चालताना, मग तर या जाडीचा आणि हृदय याच्या आजाराचा काही संबंध आहे का, की बारीक लोकांना सुद्धा हृदयाचे आजार होऊ शकतात?
0: राईट. सो बऱ्याचदा लोकांना वाटतं की वय झालं तर एवढा दम तर लागणारच, किंवा वजन जास्त असेल तर एवढंच मी चालू शकणारच. हे बऱ्याचदा आपण ऍक्सेप्ट केल्यासारखं आपणच ठरवतो की हे आजाराचं काही लक्षण नाही, हे नॉर्मल आहे आणि त्यामुळे हा आजार नसावा. पण ते कितपत खरं आहे आणि खरंच आजार नाहीये का हे तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि काही नसेल तर देखील मी म्हटलं तसं ते पण आश्वस्त होणं गरजेचं आहे, कारण नाहीतर आपण उगाच गरज नसताना आपली लाईफस्टाईल मर्यादित करायला चालू करतो. काही नाही हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, मग हृदयाला आपल्या कोणकोणते आजार होऊ शकतात?
0: बऱ्याचदा लोकांना हार्ट अटॅक हा एकच आजार माहित आहे. हार्ट अटॅक म्हणजे हार्टच्या नसामध्ये ब्लॉक झालं तर हार्टचा स्नायू त्याच्यामध्ये कामी येतो आणि दुखतं आणि त्याला हार्ट अटॅक म्हणतात. नसांच्या ब्लॉकमुळे येतो त्याला हार्ट अटॅक म्हणतात, किंवा नसांमध्ये ब्लॉक असेल तर चालताना दुखणं त्याला अंजायना म्हणतात. हा एक प्रकारचा झाला. दुसरा प्रकारचा आजार आहे की हार्ट वीक असणं. तर ते वीकनेस बहुतेक वेळा हार्ट अटॅकमुळे किंवा ब्लड प्रेशर डायबिटीस अनेक वर्ष असल्यामुळे किंवा स्नायूचा स्पेसिफिक आजार असल्यामुळे येतो. सो हार्ट वीक असणं त्याला हार्ट फेलियर म्हणतात, म्हणजे ते वीक असल्यामुळे दम चालताना लागेल किंवा अति दम लागून ऍडमिट व्हायची वेळ येईल, याला हार्ट फेलियर म्हणतात. आणि तिसरा आजार आहे तो नाडींचे आजार, म्हणजे नाडी हळू झाली तर चक्कर येऊन पडणं, किंवा नाडी जलद झाली तरी देखील चक्कर येऊ शकते किंवा धडधड जाणू शकतं, हे नाडीचे आजार. तर हार्ट अटॅक म्हणजे हार्टच्या नसांचा, हार्ट फेलियर म्हणजे हार्टच्या पंपचा वीक असण्याचा, आणि नाडीचे आजार ज्याच्यामुळे चक्कर येऊ शकते किंवा धडधड जाणू शकते. सो ब्रॉडली स्पीकिंग आपण असे तीन प्रकारचे आजार म्हणू शकतो.
1: अच्छा डॉक्टर, मग आता तुम्ही हार्ट वीक होतं हे कारण तुम्ही सांगितलं, तर काय लक्षण आहे त्याची?
0: दम लागणं हे तीन कारणांनी असू शकतं. एक म्हणजे हार्टच्या नसामध्ये ब्लॉक असलं तरी प्रत्येक वेळी दुखतं असं सांगतच पेशंट्स येतात असं नाही. बऱ्याचदा वयस्क पेशंट्स किंवा डायबिटीस असणारे पेशंट्स हार्टच्या नसामध्ये ब्लॉक असण्यामुळे देखील दम लागतो असं म्हणतात. सो दुखत नाही त्यांना पण दम लागतं. आणि दुसरं दम लागण्याचं कारण म्हणजे हार्टचं वीकनेस असणं, जे आपण म्हटलं की वीकनेस झालं की हार्टची पंपिंग कॅपॅसिटी कमी झाली की आपण तेवढ्याच जोमाने चालू शकत नाही आणि दम लागतो म्हणतो, किंवा थकवा येतोय म्हणतो. आणि बऱ्याचदा हार्टमध्ये टणकपणा पण निर्माण होतो. ब्लड प्रेशर जर बरेच वर्ष असेल तर हार्टची जाडी वाढते आणि एक प्रकारे टणक होतं, म्हणजे रबर बॉल सारखं असलं हार्ट प्लास्टिक बॉल सारखं झालं समजा उदाहरण द्यायचं तर त्या लोकांनाही दम लागतो. सो दम लागणं एस्पेशली नव्याने दम लागायला चालू होणं ही बाब जर लक्षात आली तर मग त्याची शहानिशा व्हायला पाहिजे.
1: अच्छा, आणि तुम्ही नाड्यांचे आजारही डॉक्टर सांगितले.
0: नाडी म्हणजे हार्ट बीट. हार्ट बीट जी आपण स्टेथोस्कोप ठेवून ऐकलं तर हार्ट बीट झाली, आणि आपण पल्सवर हार्ट ठेवला तर आपण हार्ट रेट म्हणतो. पण इफेक्टिव्हली नाडी म्हणजे हार्ट रेट, आणि ती हार्ट रेट ही एक ड्रायव्हर आहे आपली हार्टची पंपिंग कॅपॅसिटी नॉर्मल ठेवायला. म्हणजे समजा तुम्ही बसला असाल तर हार्ट रेट 60 ते 80 असेल, नाडी 60 ते 80 असेल, तुम्ही चाललात तर ती 90 ते 100 होईल, पळालात तर 120 ते 130 होईल. ही जी वाढ आहे ती नाडीची वाढ नॉर्मल आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
1: मग ही जी नाडीची धडधड आहे डॉक्टर, त्याच्याकडे आपण बारकाईने कसं लक्ष द्यायचं? म्हणजे
0: सो धडधड हा फार कॉमन वर्ड आहे. तर धडधड होते म्हणजे आपल्याला त्यावेळेचा ईसीजी

0: लागतो, कारण तिथून आपल्याला कळतं की धडधड कुठल्या प्रकारची आहे. हार्टच्या वरच्या कप्प्यातून होणारी का खालच्या कप्प्यातून होणारी का हार्टमध्ये एक्स्ट्रा कनेक्शन असल्यामुळे होणारी, तर हे सगळं आपल्याला धडधडीच्या वेळी ईसीजी रेकॉर्ड झाला की कळतं. जर तुमची धडधड थोडक्या प्रमाणात असेल तर आजकाल थोडस सोपं झालंय. तुमची धडधड समजा अर्धा पाऊण तास चालणारी असेल आणि आठवड्यातनं एक दोन वेळा होणारी असेल तर होल्टर नावाची एक ईसीजी रेकॉर्डिंग इक्विपमेंट आहे, तर ती लावून आपण धडधड कॅप्चर करायला बघतो ईसीजीवर. जर तुमची धडधड जास्त वेळ चालली एक दीड तास तर जवळच्या नर्सिंग होम मध्ये जाऊन लगेच ईसीजी रेकॉर्ड केलात तर आपल्याला लगेच डायग्नोसिस मिळतो आणि मग आपल्याला पुढे जायचा मार्ग सापडतो कुठल्या प्रकारची धडधड आहे त्या अनुषंगाने.
1: पण डॉक्टर ही जी धडधड होती ती म्हणजे त्या पेशंटला सामान्य माणसाला सारखीच होते की थोड्या थोड्या वेळाने होते, म्हणजे कसं आपण त्याला मॉनिटर करायचं? त्या
0: फार महत्वाचा प्रश्न आहे सुचिता, कारण मी म्हटलं तसं दम लागणं आणि दुखणं हे लोक चालताना अनुभवतात आणि मग त्याविषयी ते नक्कीच लवकर सांगू शकतात. धडधड होते हे बऱ्याचदा त्यांना तेवढं लक्षात येत नाही, घबराट म्हणतात किंवा बेचैन वाटलं म्हणतात आणि मग त्यांना ते कळत नाही की हा धडधडीचा भाग आहे म्हणून, त्यामुळे ती ओळखणं कधी कधी लोकांना कठीण जातं आणि त्यामुळे बरेच वर्ष ते ती सहन करतात आणि हे नाडी जलद होण्याचा आजार असेल हे ईसीजी केल्याशिवाय लक्षात येत नाही, त्यामुळे बऱ्याचदा त्यांना टेन्शन आलं म्हणून होतात अशा पद्धतीने ती कंप्लेन त्याला थोडक्यात कचऱ्याची टोपली दाखवली जाते असं म्हणू शकतो आपण आणि मग योग्य निदानाला वेळ लागतो कधी कधी.
1: अच्छा डॉक्टर, आता असं म्हटलं जातं की आपल्या म्हणजे घरामध्ये कोणाला हार्ट अटॅक आला असेल समजा, किंवा ज्यांना बीपी असेल किंवा ज्यांना डायबिटीस असेल त्यांना या शक्यता जास्त आहेत का?
0: हे खरंच आहे, म्हणजे आता वाढत्या वयाने बरोबर हार्टचे आजार होणं किंवा तरुण लोकांमध्ये अनुवांशिकतेमुळे लवकर आजार होणं हे ही गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पण देर आर सर्टन अदर रिस्क फॅक्टर्स ज्याला म्हणतात की ते आपण जर कंट्रोलमध्ये ठेवले तर हा आजार होण्यापासून आपल्याला वाचता येतं किंवा ते पुढे ढकलता येतात म्हणा. सो त्याच्यामध्ये महत्वाचे तीन गोष्टी म्हणजे ब्लड प्रेशर आहे की नाही ते कळणं, असलं तर कंट्रोलमध्ये असणं, सेम डायबिटीस आहे की नाही ते डायग्नोस वेळेत होणं आणि त्याचा कंट्रोल चांगला असणं, तिसरी गोष्ट आहे की कोलेस्ट्रॉल तुमचं लिपिड्स म्हणतो आपण त्याला, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे त्या लिपिड्सचे भाग आहेत. एलडीएल कोलेस्ट्रॉल हा एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्या लिपिड्सचा की जो कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. या तीन गोष्टींचा परिणाम सगळ्यात जास्त असतो. त्याच्यानंतर हल्ली आपल्याला लक्षात आलंय की चांगली झोप, फिजिकल एक्झरसाइज आणि व्यायाम, सो व्यायाम झोप आणि परत एकदा पॉल्युशन हा देखील एक महत्वाचा घटक झालाय आजारांमध्ये. अगेन पॉल्युशन बद्दल आपण फार थोड्या प्रमाणात काही करू शकतो, पण झोप, व्यायाम आणि अवॉइडिंग टू अदर डेव्हिल्स, एक म्हणजे तंबाखू सेवन कुठल्याही पद्धतीने म्हणा, सिगरेट, विडी किंवा तंबाखू खाणं आणि अल्कोहोल, हे दोन गोष्टी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण आता म्हटल्या त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या हातात आहेत त्या कंट्रोल करणं, तर त्याविषयी थोडीशी काळजी असणं गरजेचं आहे. हे ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल हे जे गोष्टी आहेत त्या त्रासांशी त्यांचं ट्रीटमेंट निगडीत नाही आहेत. ते जे नंबर्स आहेत की ब्लड प्रेशर तुमचं 130-80 असायला पाहिजे, तुमचं डायबिटीस असेल तर ते 7 खाली तुमचं HbA1c म्हणजे जे ऍव्हरेज शुगर येतं ते 7 खाली असायला पाहिजे आणि लिपिड प्रोफाइल मध्ये LDL कोलेस्ट्रॉल हे जर तुम्ही हार्टचे पेशंट ऑलरेडी असाल तर इव्हन 40 आणि 50 खाली असायला पाहिजे. सो डॉक्टर्स तुमची ही औषधं वाढवणार जोपर्यंत ह्या टार्गेट लेवल्सवर आपण पोहोचत नाही आणि त्यामुळे तुम्हाला जरी बरं वाटत असलं तरी हे नंबर्स त्यांच्या टार्गेट लेवल्स पर्यंत खाली आणणं गरजेचं आहे, कारण मग ह्या लोकांना परत हार्ट अटॅक येणं किंवा पहिल्यांदा हार्ट अटॅक येणं किंवा ओव्हरऑल आयुर्मान लांबणं हे या टार्गेट लेवल्सवर पोहोचण्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे.
1: अच्छा, आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये येण्यासाठी लाईफस्टाईल चेंज करणं हेच गरजेचं आहे? कसे नंबर खाली येतात?
0: डेफिनेटली. सो आपण जेव्हा तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक आहे की तुम्ही व्यायाम करायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉल खाली आणू शकता, तुमचं खाण्याचे हॅबिट्स काय असायला पाहिजे त्याच्यावर थोडंसं आपल्याला बोलायला पाहिजे आणि तिसरे औषधं. सो खाण्याच्या हॅबिट्स बद्दल हवं तर थोडं बोलूया की जे व्हेजिटेरियन्स आहेत

0: त्यांनी पालेभाज्या जास्त खायला पाहिजे. नंतर बीन्स म्हणजे आपले गवार ह्या सगळ्या गोष्टी आहेत, शेंगा भाज्या ज्या आहेत त्या जास्त खायला पाहिजेत. आपल्या गव्हर्नमेंटनी मिलेट्सवर जोर दिलाय, बऱ्याच लोकांना माहित असेल. तर मिलेट्स म्हणजे काय की बाजरी, ज्वार, नाचणी, तर भाकऱ्यांमध्ये ह्यांचा वापर करून त्या करायला पाहिजेत. सो हे आपले व्हेजिटेरियन जे फूड आयटम्स आहेत, किंवा आणखीन व्हेजिटेबल्स मध्ये ते भाज्या जास्त वापरायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की तेलाचा वापर. सो सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो की 1/2 किलो तेल माणशी महिन्याला, मग तुमच्या घरी किती लोक आहेत त्याप्रमाणे ते ठरवा की याच्यावर जायचं नाही म्हणून. कारण रोज रोज काही आपण मोजून मापून जेवत नाही, पण आपण महिन्याचा विचार केला तरी आपण सगळं व्यवस्थित करू. तर ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवणं हे खाण्याच्या दृष्टीने गरजेचं. नॉन व्हेज लोकांसाठी त्यांनी जास्त करून व्हाईट मीट म्हणजे फिश किंवा चिकन जास्त बरं रेड मीट पेक्षा. तर अशा दृष्टीने हे खाण्याचे थोडेसे गोष्टी आहेत त्या कायम पाळण्याच्या गोष्टी आहेत आणि त्या तशा महत्वाच्या आहेत.
1: डॉक्टर, आता खाण्याबद्दल तुम्ही सांगितलं आणि बोलता बोलता तुम्ही मगासपासून व्यायाम याचा उल्लेख करताय, तर जिम मध्ये जाणं म्हणजे व्यायाम की फक्त वॉक करणं हे सुद्धा चांगलं आहे?
0: करेक्ट. सो प्रत्येकाच्या ते थोडस वयावर आणि कॅपॅसिटीवर अवलंबून असतं. एक महत्वाची गोष्ट काय की तुम्ही अचानकपणे हाय लेवल हाय इंटेन्सिटीचा व्यायाम चालू करू नका. म्हणजे तुम्ही एवढे वर्ष काहीच केलं नाहीत आणि 1 जानेवारीला ठरवलं की आजपासून मी बेधडक व्यायाम चालू करणार, तर हे सडननेस जो असतो, अचानकपणे तुमची एक्सरसाइज कॅपॅसिटी वाढवण्याचा जो निर्णय घेतलात, तर त्या लोकांना बऱ्याचदा त्रास होण्याची शक्यता असते. तरुण लोक जिममध्ये नक्कीच जाऊ शकतात, बऱ्याचदा ट्रेनर्स त्यांना एनकरेज करतात इंटेन्सिटी वाढवायला व्यायामाची. तसा जर काही प्लॅन असेल तर अशा लोकांनी, आणि एस्पेशली जर त्यांना कुठले त्रास आधीपासून असतील किंवा हे रिस्क फॅक्टर जे आपण म्हटले ब्लड प्रेशर, डायबिटीस, अशा लोकांनी एकदा मेडिकल तपासणी करून घ्यावी. त्याच्यामध्ये ECG असेल, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर डायबिटीस मापणं असेल, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल बघणं असेल, त्याच्यामध्ये स्ट्रेस टेस्ट करणं असेल, तर या सगळ्या गोष्टी केल्यावरच हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजला जावं. कारण ज्यांना पूर्वीचा आजार आहे आणि जो लक्षात नाही आलाय अशा लोकांमध्ये अशा घटना घडण्याची शक्यता जास्त असते. पण रोजचा व्यायाम म्हटलं तर जे मध्यम वयीन असतात किंवा जास्त वयाचे असतात त्यांनी निदान 35 ते 40 मिनिटं जर ते चाललेत हलका घाम येईपर्यंत, त्याला मॉडरेट लेवल एक्सरसाइज म्हणूया. तर हा निदान 5 वेळा जरी आठवड्यातनं तुम्ही करू शकलात, 2 दिवस बिझी आहात बाकी दिवस केलात, तर चांगलं गोष्ट आहे. आणि थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला हरकत नाही, म्हणजे जिममध्ये जाऊन एरोबिक्स केलेत वगैरे तर हरकत नाही, कारण ते मॉडरेट लेवल ऑफ एक्सरसाइज आहे. फक्त महत्वाचं काय आहे की तुम्ही अचानक निर्णय घेऊन अचानक तुमची इंटेन्सिटी वाढू नका.
1: डॉक्टर, तुम्ही मगाशी बोलता बोलता झोपेविषयी बोललात की झोप फार महत्वाची आहे, पण सध्याची आपली लाईफस्टाईल ही बघता सगळ्यांची झोप पूर्ण होते असं नाही, तर काय तुम्ही सांगाल याबद्दल?
0: पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये, घरच्या महिलांमध्ये आणि पुरुष वर्गामध्ये पण कदाचित झोप कमी असते. थोडक्यात 7 ते 8 तास झोप तुमची होणं हे गरजेचं आहे. आणि आता आपल्याला जास्तीत जास्त लक्षात आलंय की झोप कमी होणं हे देखील हृदयाच्या आजारांसाठी महत्वाचं कारण आहे. बरेच वर्ष कदाचित आम्ही हृदयरोग तज्ज्ञ म्हणून तेवढा स्ट्रेस त्यावर इझिली देत नव्हतो, पण आता हे आम्ही फॉर्मली सांगतो, ऍडवाईस करतो की निदान 7 ते 8 तास झोप तुमची गरजेची आहे.
1: अच्छा डॉक्टर, आणि बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की ही सगळी कारणं, झोप अपुरी, आपली खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या आहेत, स्टाईल बदललेली आहे, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून काही काही लोकांना ऍसिडिटीचा त्रास सुरू होतो. आणि मग काही जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांना छातीत जळजळत असतं, छातीत दुखत असतं, तर कधीतरी ते ऍसिडिटी मला झाली आहे या नावाखाली ते अंगावरती काढतात, आणि त्याचा परिणाम कधी कधी असा होतो की त्यांना हार्ट अटॅक येतो किंवा डॉक्टरकडे जाईपर्यंत त्यांना हातामध्ये त्यांच्या वेळ नसतो. तर ही ऍसिडिटी आणि हार्ट अटॅक याच्यामध्ये कसं आपण तो मेळ साधायचा, कसं बरोबर त्याच्याकडे लक्ष ठेवायचं, खरंच ही ऍसिडिटी आहे की हार्टशी संबंधित काहीतरी आहे?
0: नाही, फारच अनफॉर्च्युनेट प्रॉब्लेम आहे की ऍसिडिटी म्हणजे पोटात वरच्या भागात मध्यभागी दुखणं बऱ्याचदा जेवल्यानंतर होतं, चालण्याशी काही संबंध नसतो. जेवून झोपलं तर तुम्हाला आंबट ढेकर येतात, या सगळ्या

0: याला ऍसिडिटी म्हणतात, ती बरीच वर्ष चालू आहे. वेरेज जे नव्याने होतं की तुम्हाला छातीच्या खालच्या भागात, पोटाच्या वरच्या भागात अचानक दुखायला लागलं, घाम हा फुटला दरदरून, चक्कर आली, अस्वस्थ वाटलं, हे ऍसिडिटी नसण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे हे थोडस समजायला पाहिजे. आणि मग तसं जर तुम्हाला नव्याने काही वेळापूर्वी चालू झालं असं जाणवलं तर मग ईसीजी शिवाय त्याला पर्याय नाही. कारण जोपर्यंत आपण ईसीजी काढत नाही तोपर्यंत काय बेतलं आहे ते आपल्याला 100% सांगता येत नाही. आणि त्यामुळे बऱ्याचदा हे लोक जेव्हा कॅज्युअल्टीत येतात तेव्हा ईसीजी, पहिला ईसीजी सरळ सरळ दाखवू शकतो की हार्टचा प्रॉब्लेम आहे की नाही. कधी कधी परिस्थिती फसवी ठरते, पहिला ईसीजी मध्ये एवढं लक्षात येत नाही पण तरी हार्टचं डॉक्टरांना शंका आहे, मग आपल्याला दुसरा तिसरा ईसीजी नर्तसाने काढून किंवा मग ब्लड टेस्ट ऑन द स्पॉट करून कन्फर्म करायला लागतं की हा हार्ट अटॅक सदृश परिस्थिती आहे की नाही ते. त्यामुळे हे खरं आहे तू म्हणतेस ते की पोटात वरच्या भागात दुखणं याला ऍसिडिटी म्हणून कधी कधी एवढं निग्लेक्ट केलं जातं की आपण हार्टची मोठी दुर्घटना होऊ घातली आहे हे आपण मिस करू शकतो.
1: अच्छा, पण डॉक्टर ठीक आहे, तुम्ही आता बोलताना सांगितलं की वय झालंय, आपल्याला चालताना दम लागतोय, कदाचित हार्टशी संबंधित दम सुद्धा असू शकतो, पण तरुण मुलांच्या बाबतीमध्ये हे आपण कसं काय ग्राह्य धरायचं की त्यांची काही तरुण मुलांची लक्षणं काही वेगळी दिसतात का तुम्हाला?
0: सो ऍक्च्युली तरुण लोक हे त्रास जास्त सहज सांगू शकतात कारण त्यांची लाईफस्टाईल ऍक्टिव्ह असते. नुसतं बसलं तर मी म्हटलं तसं लक्षात येत नाही, पण ही मुलं ऍक्टिव्ह असणार, ट्रेनने प्रवास करणार किंवा फुटबॉल खेळणार, काही ऍक्टिव्हिटी स्केल त्यांची जास्त असते आणि त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम खरं तर त्यांच्या लक्षात लवकर यायला पाहिजे. लवकर आला की मग आपल्याला ईसीजी, एको आणि ह्या तपासण्या लवकर करायला पाहिजेत. अगदी तरुण लोक असले किंवा अगदी तरुण मुलं असली तर त्यावेळी हार्ट अटॅक हा विषय कदाचित नसतो, पण बरेचसे आजार हे अनुवांशिक असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हार्ट वीक असणं किंवा हार्टची जाडी जास्त असणं किंवा वालचा आजार असणं असे काही गोष्टी असल्या तर मग आपल्याला एको, ईसीजी एकोवरच बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात. त्यामुळे ते हृदयरोग तज्ञाकडे जाणं किंवा फिजिशियनकडे जाणं आणि त्याची शहानिशा चालू करणं, तपासण्या चालू करणं हे गरजेचं होऊन जातं.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, जाता जाता हा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे की हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर आणि सडन कार्डियक अरेस्ट याच्यात नेमका फरक काय आहे?
0: सो हे खरं आहे की एक तृतीयांश जवळजवळ ज्या डेथ्स होतात जगभरात त्या हार्ट रिलेटेड आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा डेथ्स ह्या हार्ट अटॅकमुळे होतात. आपण थोडस म्हणलं होतं की जेव्हा हार्टच्या नसामध्ये, बाहेरच्या ब्लड सप्लायमध्ये अचानक ब्लॉक येतो तेव्हा हार्ट अटॅक येतो. बहुतेक वेळा त्यावेळी लोकांना छातीत दुखतं. हार्ट फेलियर हे हार्टच्या विकनेसमुळे दम लागणं, ह्याच्यासाठी डॉक्टर ही परिभाषा वापरतात की हार्ट फेलियर आहे. लोकांना परत एकदा ते समजत नाही, हार्ट फेलियर म्हणजे सगळं संपलं असं काहीतरी अर्थ होतो. नाही, हार्ट फेलियर म्हणजे हार्टच्या विकनेसमुळे किंवा हार्टच्या टणकपणामुळे दम लागणं, त्याला हार्ट फेलियर म्हणू शकतो आपण ब्रॉडली. आणि सडन कार्डियक अरेस्ट हा विषय तर आणिक लक्षात येत नाही. बऱ्याचदा तुम्ही तुमच्या परिसरात ऐकलं असेल की एखादा मनुष्य झोपेतून उठलाच नाही, किंवा असंही ऐकलं असेल की खेळताना एखादा मुलगा पडला, काही करायला मिळालं नाही, डॉक्टर पर्यंत हॉस्पिटल पर्यंत पोहोचायला अवधीच मिळाला नाही, तर ह्याला सडन कार्डियक अरेस्ट म्हणतात. म्हणजे त्यावेळी काय होतं की बऱ्याचदा ह्या लोकांची नाडी अचानक जलद होते आणि ती हार्टच्या विकनेस असलेल्या लोकांमध्ये जास्त होते किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेल्या लोकांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त संभवतो की नाडी अचानक जलद होते आणि ती 250 ते 300 पर्यंत जाते. इमॅजिन करा, नॉर्मल 60 ते 80 असते. मग ह्यावेळी ही लोक कोसळतात आणि जर तुम्हाला आजूबाजूला कोणी असा व्यक्ती नसेल जो CPR म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिससिटेशनची जाण ज्याला आहे, इमिजिएटली मसाज करू शकतो आणि अटेम्प्ट करू शकतो की बाबा आपण त्या फास्ट हार्ट रेट जो होतो त्याला बहुतेक वेळा शॉकची गरज लागते. तर तुम्ही एअरपोर्ट्सवर वगैरे बघितलं असेल की डिफिब्रिलेटर्स अव्हेलेबल असतात, पण हे सर्वसाधारणपणे सगळीकडे अव्हेलेबल नाही आहे. आणि सडन कार्डियक अरेस्ट असा प्रॉब्लेम आहे की आजही आणि इवन डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये 95% लोक ही सगळी व्यवस्था असूनही की तिथपर्यंत ऍम्ब्युलन्स पोहोचेल वगैरे तरी 95% लोक दगावतात. आणि त्यामुळे इथे महत्वाचं आहे की CPR ट्रेनिंग

0: हे आपल्याला शाळा कॉलेजांमध्ये पासून शिकवायला पाहिजे आणि शॉक देण्यासाठी डिफिब्रिलेटर्स हे जर जागोजागी उपलब्ध पुढे करून देता आले तर त्या विकसित भारतामध्ये आपल्याला या डेथ्स सडन कार्डियक अरेस्टमुळे कमी करता येतील.
1: अच्छा, पण मुळात डॉक्टर आपल्याला आपल्या हृदयाला काही व्हायलाच नको, ते सुदृढ राहायला हवं, यासाठी आपण काय काळजी घ्यायची? आणि ज्यांना असं म्हणतात की तीन अटॅक्स येतात, तिसऱ्या अटॅकला माणून जातो, पण पहिलाच अटॅक आला समजा चुकून, तर त्या पेशंटने काय काळजी घ्यायची आणि एकंदरीतच आपण सगळ्यांनी काय काळजी घ्यायची?
0: हार्ट अटॅक येऊन गेला किंवा हार्ट अटॅक येऊ नये दोन्हीसाठी साधारणपणे ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतो आपण त्या तेच आहेत की ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉलचा कंट्रोल, स्मोकिंग पासून कम्प्लिटली दूर, कम्प्लीट बंद चालू असेल तर, अल्कोहोल नॉट एनकरेज्ड, पण ज्याला मॉडरेट मध्ये सवय असेल त्याचं नियमित थोड्या प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण अल्कोहोलमुळे हार्ट बरं होतं असं काही नाही आहे. जेवणामध्ये जे चरबीयुक्त पदार्थ असतात ते कमी, आणि दुसरं म्हणजे व्यायाम, झोप, ह्याही दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, ज्याच्याविषयी आपण थोडंसं बोललोच आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि हॉबीज, सोशलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत की ते इमोशन्स आपले व्यवस्थित राहतात, इमोशनल कोशंट म्हणतात त्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित करू शकलो तर आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स चांगल्या प्रमाणे घेतल्यात म्हणता येतील. आणि ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे अर्थात त्यांच्यासाठी तर आपण एक प्रोग्रामच करू शकतो की त्यांचा फॉलोअप अतिशय महत्वाचा आहे, की त्यांनी वेळोवेळी डॉक्टरकडे जाणं, ती औषधं घेणं, सो दॅट पुढे परत असं होऊ नये म्हणून ते महत्वाचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आशिष नाबर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना हार्ट संबंधित आजाराची माहिती दिली. मुळात हा हार्टला काही आपल्या व्हायलाच नको म्हणून काय काळजी घ्यायची हे खूप मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. तर आपल्या आकाशवाणीतर्फे, सगळ्या श्रोत्यांतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नवी दिल्लीसह राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना एफडीएकडून पुन्हा निलंबित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, मुष्टीयुद्धात 4, महिला हॉकी आणि तिरंदाजीत 1-1 सुवर्णपदक. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजय घाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. मुंबईतल्या मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कुलाब्यातल्या इंदिरा डॉक इथं झालेल्या स्वच्छता अभियानात भाग घेतला. धारावी एक्सपिरियन्स सेंटरमुळे धारावीकरांच्या मनात पुनर्विकासाविषयी असलेल्या शंका, अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून विश्वासाचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या केंद्रात आजच्या धारावीच्या स्वरूपासह भविष्यातली घरं, कार्यस्थळं, रस्ते, खुली मैदानं आणि सामाजिक पायाभूत सुविधांचं प्रत्यक्ष तसंच डिजिटल दर्शन घडणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या आवडेल तिथं कोठेही प्रवास पास योजनेतला पास आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी प्रत्यक्ष आगारात जावं लागणार नाही. या योजनेअंतर्गत दिला जाणारा 4 आणि 7 दिवसांचा पास आता महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसंच मोबाईल ऍपवरून काढता येणार आहे. हा पास प्रिंट किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात दाखवता येईल. राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. त्यांना सचिव पदाचा कार्यभार अध्यक्षांच्या संमतीनं इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून राज्य सरकारच्या सेवेत रुजू होण्याचे आदेश सरकारनं काल रात्री जारी केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या सचिवांना हटवण्याचं आश्वासन दिलं होतं. देशासह राज्याच्या विविध भागात विविध पक्षांनी आणि संघटनांनी आज आंदोलनं केली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीनं मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह विविध मान्यवरांनी या आंदोलनात उपस्थिती नोंदवली. पोलिसांनी परवानगी नाकारूनही तरुणाई मोठ्या संख्येनं घोषणांचे फलक आणि तिरंगा ध्वज घेऊन इथं जमली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

0: जेन नेक्स्ट मुंबई या नावानं काही तरुणांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून मुंबईत मंत्रालयाजवळ आंदोलन केलं. आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करणं आणि संचालकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयआयटी मुंबईच्या काही विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. नीट पेपरफुटीचा मुद्दा मध्येच अर्धवट सोडून काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके इतर मुद्द्यांकडे वळल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटानं आंदोलन केलं. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्याला पाठिंबा दिला आहे. यवतमाळमध्ये दुष्काळाची मदत ताबडतोब देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनीही उपवास ठेवला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना आणि आम आदमी पक्षानं नवी दिल्लीत आंदोलन केलं. पोलिसांनी जंतरमंतरवरून सुमारे 700 जणांना ताब्यात घेतलं.
1: सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातल्या वडकी इथल्या गोदामाचा औषध विक्री आणि वितरण परवाना पुन्हा रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली. यापूर्वी 27 ऑगस्ट रोजी एफडीएनं रिएक्टिंग प्लस या गोळ्यांच्या पॅकेजिंग, साठवणूक, दस्तऐवजीकरण आणि औषधं परत मागवण्याच्या प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यानं या गोदामावर कारवाई केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत विभागानं यापूर्वीची कारवाई मागे घेतली. त्यानंतर एफडीए पुणे विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी काल हा नवीन आदेश जारी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह 2 मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली. या प्रकरणात आणखी दोघांचा शोध सुरू आहे. हत्येमागचा उद्देश आणि हत्याराचा शोध पोलीस घेत आहेत. नाशिक पोलिसांनी आज 2 बांगलादेशी पुरुषांना अटक केली आहे. हे दोघे 5 ते 7 वर्षांपासून पंचवटीतल्या फुलेनगर परिसरात राहत होते. मजुरी करणाऱ्या या दोघांकडे बनावट आधार कार्डही आढळून आलं आहे. मुंबईतल्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेनं वायू प्रदूषण नियंत्रण आणि अंमलबजावणी कृती आराखडा 2026 तयार केला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागात किमान 10 प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करून त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. भारताकडे सध्या 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 76 पदकं असून पदकतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
0: हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात चीनला 1-0 हरवत सुवर्णपदक मिळवलं. या विजयामुळे भारताला 44 वर्षानंतर या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं असून हॉकी संघाचं 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थानही निश्चित झालं आहे. मुष्टियुद्धात भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्णपदकांची कमाई केली. लवलीना बोरगोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात, परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात, सुजित कलकल याने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात आणि अंकुश पंघाल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या तिरंदाजीत रिकव सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. मिश्र रिकव सांघिक तिरंदाजी प्रकारातही कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्यपदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्यपदक जिंकलं. सेपाक टॉकरा प्रकारात भारताने पुरुषांच्या क्वाडन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानची पडेल. हा सामना उद्या सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान आशियाई स्पर्धांच्या परवा होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नीरूने 2 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावलं आहे.
1: धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून आहेत. एकाचं अस्तित्व असेल तरच दुसऱ्याचं अस्तित्व टिकून राहतं असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मुंबईत केलं.

जग विविध विरोधाभास, संघर्ष आणि टोकाच्या विचारसरणींमुळे अनेक आव्हानांना सामोरं जात आहे. या परिस्थितीत मानवतेला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेत आहे, त्यामुळे जग आज भारताकडे आशेने पाहत आहे, असं ते म्हणाले. भारतानं आपल्या ज्ञानाचा प्रसार कधीही अन्य देशांवर आक्रमण करून किंवा सक्तीनं धर्मपरिवर्तन घडवून केलेला नाही, उलट मानव कल्याणाच्या निस्वार्थ भावनेतून भारतानं आपलं ज्ञान जगाला दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल. हिंगोली जिल्ह्यात असलेलं औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येत्या 5 तारखेपासून दुरुस्तीच्या कामासाठी 1 महिना बंद राहणार आहे. नाशिक महानगरपालिकेनं मॉल, मल्टीप्लेक्स हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप तसंच व्यावसायिक संकुलं आणि अन्य खासगी आस्थापनांमधली महिलांची स्वच्छतागृह विनामूल्य खुली करण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिला आणि मुलींसाठी स्वच्छ, सुरक्षित स्वच्छतागृहांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नवी दिल्लीसह राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA कडून पुन्हा निलंबित. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, मुष्टीयुद्धात 4, महिला हॉकी आणि तिरंदाजीत 1-1 सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज महात्मा गांधी यांची जयंती. हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही पाळला जातो. गांधीजींनी अहिंसेला केवळ हिंसा न करण्याचा मार्ग मानला नाही, तर संघर्षावर मानवी मूल्यांच्या आधारे तोडगा काढण्याचा मार्ग मानला. मात्र आज जग एका वेगळ्याच वास्तवाला सामोरं जात आहे. रशिया युक्रेन युद्ध, पश्चिम आशियात संघर्षाची धग आणि अण्वस्त्र सज्ज राष्ट्रांमधील तणावामुळे संपूर्ण जगाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्यानं संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्याची भूमिका मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर वसुधैव कुटुंबकम आणि अहिंसा या दोन विचारांच्या आधारे भारत जागतिक शांतता आणि कल्याणासाठी मांडत असलेल्या भूमिकेबाबतचा उहापोह आपण आज करणार आहोत. श्रोते हो, हिंसेनं विरोधकाचा पराभव करण्याऐवजी सत्य, प्रेम, संवाद आणि अहिंसेच्या मार्गानं संघर्षाचा तोडगा शोधावा हा महात्मा गांधींचा विचार आजच्या काळात खूपच महत्वाचा ठरतोय. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी यंदाच्या अहिंसा दिनाच्या संदेशातही वाढत्या तणावाच्या काळात संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून दरी कमी करण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही परराष्ट्र धोरणात संवाद आणि कूटनीतीवर सातत्यानं भर दिला आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेतही आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या संदर्भात संवाद, कूटनीती, संघर्ष प्रतिबंध आणि शांततामय तोडगा यावर भर देण्यात आला. भारताच्या या भूमिकेबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक हर्षद भागवत.
1: युक्रेन रशिया युद्ध हे आता चौथ्या वर्षात येऊन ठेपलेलं आहे आणि तरीही या दोन्ही शक्ती, एकीकडे रशिया असेल आणि दुसरीकडे युरोपीय राष्ट्र असतील जे युक्रेनला समर्थन करतात, ते कोणीही मागे हटायला तयार नाहीयेत. त्यामुळे क्रूड ऑइल, अनेक जीवनावश्यक वस्तू यांची स्थिती अतिशय विचित्र झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलांच्या किमती स्थिर न राहिल्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था आता डबघायला येण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे आपण आखाती देशांमध्ये बघितलं असेल की पॅलेस्टाईनच्या हमासपासून चालू झालेल्या युद्धाची सुरुवात आता इराण, अमेरिका यांनी घेतलेली आहे आणि आज चौथ्या महिन्यामध्ये हे युद्ध पोहोचलेले आहे. तरीही हे युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अनेक देशांनी मध्यस्थीचे प्रयत्न केलेले आहेत. या प्रदेशात शांतता नांदावी यासाठी भारत सुद्धा प्रयत्न करत आहेत. भारताचे माननीय पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी इस्रायल आणि इराण यांना सुद्धा संदेश देऊन सांगितलेला आहे की युद्ध हा अंतिम पर्याय नाही. आपण गेल्या महिन्यात सुंदर असे ब्रिक्स देशांची शिखर परिषद आपल्या नवी दिल्ली येथे आयोजित केली. या शिखर परिषदेच्या निमित्ताने जगातील महत्वाचे नेते, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष, संयुक्त अरब अमिरात यासारखे 17 ते 18 देशांचे मोठमोठे राजनैतिक नेते, अध्यक्ष आपल्या राजधानीमध्ये तळ ठोकून होते. आणि यावेळी सुद्धा भारताने अहिंसेचा पुरस्कार करून दहशतवादाला कोणत्याही प्रकारे खतपाणी घालता येणार नाही, दहशतवादाचं समर्थन करता येणार नाही आणि आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो आहोत, अशा प्रकारचा संदेश उर्वरित जगाला

0: दिलेला आहे. आता परवाच संपलेल्या युनोच्या म्हणजे संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सभेमध्ये आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी तर ठासून सांगितलं आहे, म्हणजे गांधीजींचंच वाक्य त्यांनी या परिषदेच्या समारोप प्रसंगी वापरलेलं आहे, ते म्हणजे देर इज नो वे टू पीस अँड पीस इज द ओनली वे. हे त्या प्रकारचं वाक्य त्यांनी संयुक्त राष्ट्रसभेच्या आमसभेत भाषण करताना उच्चारून ह्या सर्व जगाला एक संदेश दिलेला आहे की दहशतवाद किंवा युद्ध हे अंतिम पर्याय असू शकत नाही, तर शांतता हाच एक अंतिम पर्याय आहे.
1: श्रोते हो, महात्मा गांधींसाठी शांतता म्हणजे केवळ युद्ध नसणं नव्हतं. शांतता म्हणजे मनात द्वेष नसणं आणि मतभेद असले तरी संवादाची दारं खुली ठेवणं हे होतं. गांधीजींच्या विचारांचा केंद्रबिंदू होता अहिंसा. अहिंसा म्हणजे केवळ शस्त्र न उचलणं नव्हे तर अन्यायाला विरोध करतानाही हिंसेचा मार्ग न स्वीकारणं. गांधीजींचा हा संदेश भारतापुरता मर्यादित नव्हता, तो संपूर्ण मानवजातीसाठी होता. भारताकडून दिल्या जात असलेल्या विश्वकल्याणाच्या संदेशाबाबत अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने.
2: आज महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधींनी जी महत्वाची काही तत्व सांगितली त्यातलं विश्वशांती आणि विश्वकल्याण हे तत्व फार महत्वाचं आहे, आणि अर्थातच ते कोणत्याही प्रकारच्या युद्धाचा आक्रमणाचा एका अर्थाने निषेध करणारं तत्व आहे. या तत्वाच्या दृष्टीने भारताने गेल्या काही वर्षांमध्ये कशी वाटचाल केली आहे याचा जर आपण आढावा घेतला तर गेल्या 12 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कायमच जगामध्ये विश्वशांतीची भूमिका ठामपणे मांडलेली दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर जगामध्ये 3 मोठे सशस्त्र संघर्ष सुरू झाले, त्याच्यातला एक अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला, दुसरं रशिया आणि युक्रेन यांचं चालू असलेलं युद्ध आणि तिसरं इस्रायलने पॅलेस्टीनशी छेडलेलं युद्ध. या तिन्ही युद्धांच्या बाबत भारतानं कोणाचीही एकाची बाजू न घेता विश्वशांतीचा पुरस्कार केला, आणि ती भूमिका मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय ठामपणा दाखवला. रशियामध्ये त्यांनी जाऊन हे युद्धाचं युग नाहीये, हा काळ युद्धाचा नाहीये असं पुतीन यांनाही ऐकवलं, आणि त्याच वेळेला त्यांनी ट्रम्प यांनाही शांततेचं आवाहन केलं होतं की युक्रेनला होणारा शस्त्र पुरवठा मित्र राष्ट्रांनी आणि अमेरिकेने थांबवायला हवा. त्याचप्रमाणे अमेरिकेने इराणवर जो हल्ला केला त्याचाही भारताने वेळोवेळी निषेध केला. या भूमिकेमागची जी मूळ संकल्पना आहे ती जगा आणि जगू द्या हे जे महात्मा गांधींचं तत्व होतं त्या तत्वाला अनुसरून असणारी भूमिका आहे. वसुधैव कुटुंबकम हा जो मंत्र आहे तो भारतानं G20 अध्यक्षपदावरून सगळ्या जगाला पुन्हा एकदा दिला. G20 हा 20 देशांचा समूह आहे आणि त्या समूहाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना भारताचे प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की आता आपण एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. अर्थातच हा मंत्र महात्मा गांधींनी आपल्याला दिलेला आहे. दहशतवादाला विरोध करणं महत्वाचं असतं, याचं कारण दहशतवाद हा शांततेनं जगण्याचा अधिकार हिरावून घेतो. एका अर्थाने जर अहिंसेच्या तत्वाचं खरंखुरं पालन व्हायचं असेल तर कोणत्याही प्रकारचा दहशतवाद हा ठामपणे मोडून काढायला पाहिजे. हे भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद मोडून काढला त्यामागे सुद्धा हे शांततेचं आणि एका अर्थाने विश्वकल्याणाचं तत्व आहे की जर शांतता राखण्यामध्ये कोणी अडसर बनत असेल तर त्यांचा बंदोबस्त आपल्याला केला पाहिजे. पण त्याच वेळेला पाकिस्तानवरती ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपण कारवाई केली तेव्हा ती आवश्यक तेवढी कारवाई करून भारतानं ती कारवाई थांबवली, म्हणजे याच्यामध्ये युद्धखोरी भारतानं दाखवली नाही, मात्र योग्यता प्रमाणामध्ये विश्वशांती येण्यासाठी किंवा भारतीय उपखंडामध्ये शांतता आणण्यासाठी जे आवश्यक होतं ते मात्र केलं. भारतानं कायमच जगामध्ये विस्तारवादाला विरोध केलाय आणि विस्तारवाद हा नेहमी विश्वशांतीच्या विरोधात जाणारा, विश्वशांतीला धक्का लावणारा असा हा घटक असतो.
1: श्रोते हो, वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे. या भावनेत प्रत्येक व्यक्ती, समाज, देश आणि निसर्ग यांच्याशी आपलेपणानं वागण्याचा संदेश आहे. भेदभाव आणि संघर्ष बाजूला ठेवून परस्पर सहकार्य, करुणा आणि सर्वांच्या कल्याणाचा मार्ग स्वीकारणं हाच या विचाराचा खरा अर्थ आहे. भारत या विचारांचा खरा अनुयायी आहे. भारताच्या मानवतावादी धोरणाबद्दल अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने.
2: भारतानं कायमच जगामध्ये विस्तारवादाला विरोध केलाय आणि विस्तारवाद हा नेहमी विश्वशांतीच्या विरोधात जाणारा, विश्वशांतीला धक्का लावणारा असा हा घटक असतो. महात्मा गांधींची तत्व सांगताना या मोदी सरकारच्या काळामध्ये दोन ठिकाणी गांधीजींचं चांगलं स्मारक झालं.

0: आहे. त्याच्यातलं एक म्हणजे जपानमध्ये ज्या वेळेला G7 ही परिषद झाली त्या परिषदेच्या वेळेला महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण हिरोशिमा इथे झालं. तर हिरोशिमाचं ऐतिहासिक महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तिथे महात्मा गांधींचा शांततेचा संदेश देणारा पुतळा उभारणं हे महत्वाचं होतं. त्याचप्रमाणे आतापर्यंत युनोमध्ये महात्मा गांधींचा पुतळा नव्हता आणि तो पुतळा सुद्धा मोदी सरकारच्या काळामध्ये तिथे बसवण्यामध्ये आलेला आहे. अण्वस्त्र प्रसारबंदीबाबत भारताने जी भूमिका कायम घेतली की आम्ही अण्वस्त्राचा पहिल्यांदा वापर करणार नाही आणि एका अर्थाने ते केवळ एक डिटरंट म्हणून वापरू, आम्ही नो फर्स्ट यूज असं जे म्हणतात तो ते भारताने वारंवार जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा शांततेचाच विचार आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्या जगाचा जर आपण विचार केला तर ज्या देशांकडे विकसित देशांनी दुर्लक्ष केलंय त्या देशांमध्ये अशांतता निर्माण होणं हे सगळ्या जगाच्या दृष्टीने एका अर्थाने हानिकारक असतं किंवा धोकादायकही असतं. भारताने गेल्या काही वर्षांमध्ये आफ्रिका खंडाकडे ज्या पद्धतीने लक्ष दिलंय किंवा G20 या राष्ट्रसमूहामध्ये आफ्रिकेतल्या देशांना ज्या प्रकारे सहसदस्यत्व दिलंय ते सगळं एका अर्थाने विश्वशांतीची जी एकूण व्यापक संकल्पना आहे त्या संकल्पनेला मदत करणार असं आहे. आता आपण याच्या पलीकडे जाऊन मानवतावादी दृष्टिकोनातून भारताने जी पावलं टाकली त्यांच्याकडे बघूया. ज्या वेळेला साथीचे रोग आले त्यावेळेला भारताने 50 जास्त देशांना त्वरेनं मदत पाठवली. आज सुद्धा जगामध्ये कुठेही कोणतंही संकट आलं तर त्या संकटाच्या वेळेला धावून जाणारा पहिला देश हा भारत असतो. म्हणजे युद्धग्रस्त असलेल्या युक्रेन असो, सुदान असो, येमेन असो, या सगळ्या देशांमधून केवळ भारतानं भारतीय नागरिकांना वाचवलं नाही तर इतर अनेक देशांच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची कामगिरी भारतीय हवाई दलाने आणि भारतीय सैन्याने केलेली आहे. आता हा सगळा एकूण जर विचार केला तर भारताची जी पूर्वापार चालत आलेली भूमिका आहे किंवा एका अर्थाने महात्मा गांधींच्या तत्वप्रणालीमधून जी एक प्रकारची भूमिका अधोरेखित होते ती विश्वशांतीची, विश्वकल्याणाची, विश्वबंधुत्वाची, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची, सर्वांच्या अडचणीमध्ये मदत करण्याची आणि यत्र विश्वम भवती एकनिडम, म्हणजे जिथं सगळं विश्व हे एका घरट्यासारखं आहे, आपण सगळे एकमेकांचे बांधव आहोत, या प्रकारचं जे तत्व आणि तत्वज्ञान महात्मा गांधींनी सांगितलं त्याला अनुसरून भारत सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये आपली वाटचाल चालू ठेवली आहे आणि मला असं वाटतं की महात्मा गांधींना यापेक्षा जास्त चांगली कृती रूपानं आदरांजली वाहणं शक्य नाही आणि भारताची ही जी वाटचाल पुढच्या काळातली आहे ती गांधीजींनी घालून दिलेल्या सगळ्या विचारांच्या प्रकाशामध्येच चालू राहील अशी आशा वाटते.
1: श्रोते हो, महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार म्हणजे केवळ युद्ध टाळणं नाही, तो विचार आहे शांततेचा, साधेपणाचा, निसर्गाचा आदर करण्याचा आणि सर्वांच्या कल्याणाचा. गांधीजींच्या याच विचारांनाच भारत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या स्वरूपात जगासमोर मांडत आहे. पर्यावरणाचं रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाणी आणि वीज जपून वापरणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, गरजेपुरत्याच वस्तू वापरणं, अशा छोट्या सवयीतूनही आपण निसर्गाचं रक्षण करू शकतो. हाच संदेश मिशन लाईफ मधून जगाला दिला जात आहे. तसंच योगच्या माध्यमातून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची शिकवण दिली जात आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या पौष्टिक आणि पारंपरिक धान्याचं महत्व पुन्हा जगासमोर आणण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आयुषच्या माध्यमातून आयुर्वेद आणि भारतातील पारंपरिक आरोग्य पद्धतींची ओळख जगाला करून दिली जात आहे. महात्मा गांधी यांनी अंगीकारलेल्या या गोष्टी प्रधानमंत्री मोदी धोरणात्मक स्वरूपात मांडत असून त्यांचं अनुकरण करण्याचा संदेश जगाला देत आहेत. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: श्री कृष्णप्रिय गोसंवर्धन कांडगाव यांचा जातिवंत कपिला खिल्लार गरम रक्ताचा आणि दुधाळ वंशावळीतील खोंड खास खिल्लार पैदाशीसाठी उत्तम आहे.
2: ब्रीडिंग साठी उपलब्ध तसंच देशी गाईचं दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर फिनेल गांडूळ खत आणि पंचगव्य उत्पादनं मिळतील श्री कृष्णप्रिया गोसंवर्धन कांडगाव इथं.
1: संपर्क ऋषिकेश पाटील, फोन नंबर 9370215576.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍप वर. मंडळी, आता वेळ झालीये कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
3: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार आणि दर शुक्रवारी आपण गीतसंवाद हा कार्यक्रम ऐकत असतो. तर आजच्या गीतसंवादमध्ये आपण मूल्यवर्धित शेणखत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. पण मंडळी, त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2, 3 व 4 ऑक्टोबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये 1 व 2 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच मध्य व पूर्व भागामध्ये 2 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 4 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 72 ते 79%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 46 ते 62%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 1 ते 3 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 2, 3 व 4 ऑक्टोबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 4 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 66 ते 82%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 37 ते 53%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 4 ते 5 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 2, 3 व 4 ऑक्टोबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 4 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 73 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 44 ते 63%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 3 ते 5 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा खरीप पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. फळे तसेच भाजीपाला पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. जनावरांमध्ये जंत निर्मूलन झालेले असल्यास लाळ खुरकत या रोगाच्या प्रतिबंधासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. धन्यवाद.
0: शेतकरी मित्र हो, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतला. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे गीतसंवादची आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण मूल्यवर्धित शेणखत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया काही सुमधुर गीतं आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीतसंवाद.
2: गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि

सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, जमिनीची दीर्घकालीन सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर किती महत्वाचा आहे हे आपण सर्वांनाच माहिती आहे. प्रत्येक वेळी पीक लागवडीच्या वेळी आपण शेणखताचा मुबलक प्रमाणामध्ये वापर करत असतो, पण हेच शेणखत जर मूल्यवर्धन करून वापरलं गेलं तर त्याचा जमिनीला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होतो. तर आजच्या आपल्या गीत संवाद कार्यक्रमामध्ये मूल्यवर्धित शेणखत याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणेच एक छानसं गाणं,

गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, रासायनिक खतांबरोबर चांगलं कुजलेलं शेणखत वापरणं हे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि शाश्वत उत्पादनासाठी अत्यावश्यक असतं. परंतु ताजं शेणखत किंवा अपूर्ण कुजलेलं किंवा अयोग्य पद्धतीनं साठवलेलं शेणखत असेल तर त्यातील नत्रासह इतर अन्नद्रव्यांची हानी होत असते आणि त्याचा पिकाला जमिनीला अपेक्षित असा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेणखताचं योग्य पद्धतीनं मूल्य संवर्धन आणि प्रक्रिया करणं आवश्यक असतं. तर याविषयीच आजच्या आपल्या गीत संवाद या कार्यक्रमात आपण माहिती घेऊया. शेणखताचं मूल्य संवर्धन म्हणजे त्याचं कुजवणं, पोषक घटकांची हानी कमी करणं, उपयुक्त सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढवणं या सगळ्याचा समावेश यात होतो. योग्य प्रक्रिया केलेल्या शेणखतामध्ये सेंद्रिय पदार्थ अधिक स्थिर स्वरूपात उपलब्ध होतात.

त्याची दुर्गंधी कमी असते, तणांच्या बिया किंवा काही रोगकारक घटकांचं प्रमाण कमी होण्यास सुद्धा याची मदत होते आणि जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची भर पडते. यामुळे जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक सुपीकता अधिक सुधारते. शेणखताचं कंपोस्टिंग करत असताना शेण, गोठ्यातील कचरा, पिकांचे अवशेष, पालापाचोळा या सगळ्या सेंद्रिय पदार्थांचं योग्य आर्द्रता, हवा, तापमान आणि सूक्ष्मजीवांच्या क्रियाशीलतेच्या सहाय्यानं नियंत्रित विघटन करून उत्तम दर्जाचं कंपोस्ट खत तयार करता येतं. ताजं शेण, गोठ्यातील कचरा, गोमूत्र मिश्रित माती, ऊस पाचट, वाळलेलं गवत, पालापाचोळा आणि इतर सेंद्रिय अवशेष एकत्र करावेत. प्लास्टिक, काच, धातू किंवा इतर असेंद्रिय पदार्थ वेगळे करावेत. पाण्याचा निचरा चांगला होणाऱ्या सावलीच्या आणि पाणी साचणार नाही अशा ठिकाणी कंपोस्ट खड्डा किंवा ढीग तयार करावा. साधारणपणे 1.5 ते 2 मीटर रुंद आणि आवश्यकतेनुसार 1 ते 1.5 मीटर उंच ढीग ठेवणं सोयीचं पडतं. त्याचबरोबर लांबी सुद्धा उपलब्ध जागेनुसार आपल्याला ठेवता येते. पहिल्यांदा तळाशी पिकांचे अवशेष किंवा कोरड्या सेंद्रिय पदार्थांचा थर द्यावा, त्यावर शेणाचा थर द्यावा. अशा प्रकारे कोरडे पदार्थ, शेण आणि ओलसर सेंद्रिय पदार्थ यांचे थर तयार करावेत. प्रत्येक थरावर थोडं थोडं पाणी शिंपडावं. कंपोस्टिंगसाठी शिफारस केलेले जैविक विघटक सूक्ष्मजीव वापरले तर विघटनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक होऊ शकते. कंपोस्टिंगसाठी पदार्थांमध्ये साधारणपणे 50 ते 60% आर्द्रता असणं योग्य असतं. पदार्थ हातामध्ये घट्ट दाबल्यावर तो ओलसर वाटला पाहिजे, मात्र पाणी गळता कामा नये अशी काळजी आपण घ्यायला पाहिजे. ढीग कोरडा झाला असेल तर पाणी शिंपडावं आणि अति पाणी साचणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर हा कंपोस्टचा ढीग अतिशय घट्ट दाबू नये. 15 ते 20 दिवसांनी एकदा ढीग उलट पालट करून आतील पदार्थ बाहेर आणि बाहेरील पदार्थ आत येतील अशा पद्धतीनं ते मिसळावेत. त्यामुळं समान विघटन होण्यास मदत मिळते. सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे सुरुवातीला कंपोस्ट ढिगाचे तापमान वाढतं. या उष्ण अवस्थेमुळं अनेक तणांच्या बिया किंवा रोगकारक घटक नष्ट होण्यास मदत होते. तापमान कमी झाल्यानंतर ढीग उलटपालट करून पुन्हा हवा उपलब्ध करून द्यावी. योग्य आर्द्रता आणि हवा राखली तर साधारणपणे 2 ते 3 महिन्यांमध्ये चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत तयार होतं. वापरलेल्या पदार्थांनुसार कालावधी कमी जास्त मात्र होऊ शकतो. तयार कंपोस्ट गडद तपकिरी ते काळसर, भुसभुशीत आणि मातीसारखं दिसतं. मूळ शेण किंवा पिकांचे अवशेष सहज ओळखू येत नाहीत आणि तीव्र दुर्गंधी राहत नाही. तापमान सुद्धा सामान्य वातावरणाच्या जवळ आलेलं दिसतं. हे तयार झालेलं कंपोस्ट खत पावसापासून सुरक्षित सावलीच्या ठिकाणी आपण साठवायला पाहिजे. उघड्यावर पावसात ठेवलं तर त्यातील विद्राव्य अन्नद्रव्यांची हानी होते. अशा पद्धतीनं मूल्यवर्धित शेणखत आपण तयार करू शकतो. मंडळी, शेणखताच्या मूल्य संवर्धनासाठी गोमूत्र सुद्धा अत्यंत फायद्याचं ठरतं. तर गोमूत्राचं संकलन करून त्याचा वापर कसा करायचा याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. पण आता इथं ऐकूया एक मस्त गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात. मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमात मूल्यवर्धित शेणखत कसं तयार करावं याविषयी आपण माहिती घेत आहोत. मंडळी, गोमूत्र हे शेणखताच्या मूल्य संवर्धनासाठी खूप उपयुक्त मानलं जातं. यामध्ये नत्र, पालाश तसंच काही विद्राव्य अन्नद्रव्य असतात. गोमूत्र गोठ्याच्या फरशीवरून वाहून गेल्यास किंवा उघड्यावर साचून राहिलं तर त्यातील अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामुळे मूत्र वाया न जाता ते शेणखत, पिकांचे अवशेष किंवा इतर शोषक सेंद्रिय पदार्थांमध्ये शोषलं जाईल अशी व्यवस्था करणं आवश्यक आहे. गोमूत्राचं संकलन करण्यासाठी गोठ्याची फरशी किंचित उताराची ठेवावी, जेणेकरून गोमूत्र एका निश्चित दिशेनं वाहून जाईल. गोठ्याच्या शेवटी मूत्र संकलनासाठी नाली किंवा बंदिस्त टाकी आपण तयार करू शकतो. नालीमध्ये गळती होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. त्याचबरोबर शोषक पदार्थांचा वापर करून सुद्धा गोमूत्राचं संकलन आपण करू शकतो. गोठ्यात शेणासोबत पिकांचे अवशेष, ऊस पाचट, वाळलेलं गवत, भुसा, पालापाचोळा किंवा इतर सेंद्रिय पदार्थ हे आपण अंथरू शकतो. हे पदार्थ गोमूत्र शोषून घेतात आणि त्यातील विद्राव्य अन्नद्रव्य सेंद्रिय पदार्थांमध्ये धरून ठेवली जातात. गोमूत्र शेणखतामध्ये मिसळून सुद्धा आपण त्याचा उत्तमरित्या वापर करू शकतो. गोठ्यातून संकलित केलेलं गोमूत्र थेट कंपोस्टच्या ढिगावर किंवा शेणखतावर योग्य प्रमाणामध्ये शिंपडता येतं. त्यामुळं गोमूत्रातील अन्नद्रव्य कंपोस्टच्या सेंद्रिय पदार्थांमध्ये मिसळतात. गोमूत्र उघड्यावर साठवून ठेवण्यापेक्षा ते शेणखताच्या ढिगात शोषून घेणं अधिक फायदेशीर ठरतं. कंपोस्ट ढिगामध्ये योग्य आर्द्रता गोमूत्राचा वापर करून आपल्याला राखता येते. पण अधिक ओलसर असलेल्या ढिगावर मोठ्या प्रमाणावर गोमूत्र एकाच वेळी टाकू नये. आवश्यकतेनुसार थोड्या प्रमाणामध्ये शिंपडून सेंद्रिय

0: पदार्थांमध्ये ते समान रीतीने आपण मिसळू शकतो. गोमूत्र मिसळलेलं शेण आणि सेंद्रिय पदार्थांचं कंपोस्ट करताना ढिगामध्ये पुरेशी हवा खेळती राहण्यास वेळोवेळी उलटापालट आपण करायला पाहिजे. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचं समान विघटन होतं आणि गोमूत्रातील अन्नद्रव्य तयार होणाऱ्या कंपोस्टमध्ये सुद्धा समान मात्रेमध्ये मिसळण्यास मदत होते. योग्य पद्धतीनं गोमूत्र, शेण आणि सेंद्रिय पदार्थ कुजवल्यामुळं तयार होणाऱ्या कंपोस्टमध्ये सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश आणि दुय्यम तसंच सूक्ष्म अन्नद्रव्य मुबलक प्रमाणामध्ये असतात. मंडळी, मूल्यवर्धित शेणखत तयार करण्यासाठी ऊस पाचट त्याचबरोबर इतर पीक अवशेषांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. त्याविषयी आपण आणखी माहिती घेऊया, पण आता इथे ऐकूया एक मस्त गाणं.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

मंडळी, गीत संवाद या कार्यक्रमात आज आपण मूल्यवर्धित शेणखत कसं तयार करावं याविषयी माहिती घेत आहोत. ऊस तुटून गेल्यानंतर सर्वसाधारणपणे 8 ते 10 टन प्रति हेक्टरी पाचट शेतामध्ये शिल्लक राहतं. शेतकऱ्यांचा कल पाचट जाळून टाकण्याकडे दिसतो, त्यामुळे सेंद्रिय पदार्थांची मोठी हानी होऊन जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता सुद्धा कमी होते. यासाठी पाचट जाळण्याऐवजी शेणासोबत योग्य पद्धतीनं कंपोस्टिंग जर केलं तर या पाचटाचा किंवा पिकाच्या अवशेषांचा प्रभावी वापर आपण मूल्यवर्धित शेणखत तयार करण्यासाठी करू शकतो. प्रथम ऊस पाचट आणि इतर जाड सेंद्रिय अवशेष शक्यतो बारीक करून लहान तुकडे केल्यानं सूक्ष्मजीवांकडून विघटनाची प्रक्रिया जलद होते. त्यानंतर शेण, ऊस पाचट, पालापाचोळा, कडबा इतर सेंद्रिय पदार्थांचे एक आड एक थर तयार करून प्रत्येक थरावर आवश्यकतेनुसार नेहमीप्रमाणे पाणी शिंपडावं. पाचट कुजवणारे जीवाणू वापरले तर सेंद्रिय अवशेषांच्या विघटनाला चालना मिळण्यास सुद्धा मदत होते. कंपोस्ट ढिगामध्ये साधारणपणे 50 ते 60% आर्द्रता आपण राखायला पाहिजे आणि पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. सेंद्रिय पदार्थांचं जलद समतोल आणि कार्यक्षम विघटन करण्यासाठी योग्य जैविक विघटकांचा वापर करता येतो. जैविक विघटकांमध्ये सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव असतात. सूक्ष्मजीव शेण, पिकांचे अवशेष, ऊस पाचट, पालापाचोळा आणि इतर सेंद्रिय पदार्थांवर कार्य करून त्यांचं विघटन जलद करतात. त्यामुळे कठीण आणि तंतुमय पदार्थांचं विघटन होऊन ते अधिक स्थिर सेंद्रिय पदार्थांमध्ये रुपांतरित होतात आणि अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होण्यास मदत मिळते. मंडळी, ट्रायकोडर्मा हे सेंद्रिय पदार्थांच्या विघटनास चालना देण्याबरोबरच मुळांच्या परिसरातील काही रोगकारक बुरशींचं नियंत्रण करण्यास मदत करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. त्याचबरोबर अझॅटोबॅक्टर वातावरणातील नत्राचं जैविक स्थिरीकरण करून पिकाला उपलब्ध होणाऱ्या नत्राच्या पुरवठ्याला हातभार लावतात. स्फुरद उपलब्ध करून देणारे जीवाणू जमिनीत अल्प विद्राव्य स्वरूपात असलेला स्फुरद विद्राव्य स्वरूपात आणून तो पिकांना उपलब्ध करून देण्यास मदत करतात. त्याचबरोबर पोटॅशियम विरघळवणारे जीवाणू जमिनीतील अविद्राव्य पालासचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर करून पिकांना ते उपलब्ध करून देतात. अशा वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचा वापर आपण मूल्यवर्धित शेणखत तयार करण्यासाठी करू शकतो. आणि अशा प्रकारचं मूल्यवर्धित शेणखत जर जमिनीला आपण देऊ शकलो तर जमिनीचा पोत सुधारतो, सेंद्रिय गर्भाची वाढ होते, त्याचबरोबर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते आणि एकूणच जमिनीचं आरोग्य चांगलं होण्यास मदत होते. तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये मूल्यवर्धित शेणखत कशा पद्धतीनं तयार करावं याविषयी आपण सविस्तर अशी माहिती घेतली. तर आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार. शेतकरी मित्र हो, गीत संवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि आजच्या गीत संवाद मध्ये आपण मूल्यवर्धित शेणखत याविषयीची माहिती जाणून घेतली. शेतकरी मित्र हो, कार्यक्रमात आता वेळ झालीये निरोपाची, पण जाता जाता एक नजर आपल्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषीवार्तामध्ये लाळ खुरकत रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयीच्या माहितीचा भाग पहिला, आणि उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणीमध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याविषयी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर इथल्या उपकृषी अधिकारी स्मिता नावलगी यांची जयश्री पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण मंडळी,

0: आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी ठीक 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभारला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. माझं शेत माझं शिवार. निवेदन रश्मी कुंभार. सहभाग रेश्मा गुरव आणि सायली चौधरी. सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनिलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: वनस्पति तेल, स्टार्च इत्यादि वापरून तयार केलेले ॲनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: आता राष्ट्रीय मराठी बातम्या
1: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTAच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं. पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी. महिलांना मिळणाऱ्या मातृत्व आणि बालसंगोपनाच्या लाभांची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महिला आयोगानं असंघटित क्षेत्रातल्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार महिलांनाही या लाभांच्या कक्षेत आणण्याची शिफारस केली आहे. देशातल्या 90% अधिक महिला कामगारांना सध्या या लाभाचं प्रभावी संरक्षण मिळत नसल्याचं आयोगानं नमूद केलं आहे. बालसंगोपन रजा फक्त आईपुरती मर्यादित न ठेवता दोन्ही पालकांमध्ये समान विभागली जावी. सध्याची 730 दिवसांची बालसंगोपन रजा एकाच संस्थेत काम करणाऱ्या दोन्ही पालकांना प्रत्येकी 365 दिवस दिली जावी असं आयोगानं सुचवलं आहे. 2030 पर्यंत टप्प्याटप्प्यानं खासगी क्षेत्रातही बालसंगोपन रजा आणणं, पगारी पितृत्व रजा सक्तीची करणं आणि पाळणाघरांची संख्या 5 लाखांवर नेणं या शिफारसींचाही यात समावेश आहे. मूल दत्तक घेतलेल्या मातांसाठीची रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्याची शिफारसही आयोगानं केली आहे. फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृह मंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं. कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला. स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली.
2: स्मिथ नमस्ते.
3: नमस्ते सर.
2: कैसे हो? अभी तबियत कैसी है?
3: सर सब ठीक है. सर सब ठीक है.
2: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है. महामृत्युंजय का जाप सब दिन चल रहे हैं. आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सुलबुल ने यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग.
1: यावेळी स्मिथ यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले. केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम राज्य सरकारनं आधीच हाती घेतलं होतं. तो केंद्राकडे सादर करून आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रिकाना नागरिकांना अत्यानंद होतो आहे असं ते म्हणाले. आसाम, बंगाली, पाली आणि प्राकृत भाषेचं अभिजात केंद्र स्थापन करायलाही केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. प्रधानमंत्र्यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंच्या 8व्या ई लिलावाला 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या लिलावात दिल्लीच्या विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या 30 स्मृतिचिन्हांचा समावेश आहे. यात फोटोफ्रेम, मूर्ती, शिल्प, दिल्ली मेट्रोच्या प्रतिकृती, क्रीडा स्मृतिचिन्ह आणि इतर कलात्मक वस्तूंचा समावेश आहे. या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. मिठी नदीतला गाळ काढण्याच्या दृष्टीनं नदीतला गाळ काढण्याच्या कथित 65 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया याची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं दिलेल्या कंत्राटातल्या आर्थिक अनियमिततेसाठी त्याला चौकशी

0: चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पालिकेनं कोची इथल्या मॅटप्रॉप नावाच्या कंपनीकडून घेतलेल्या उपकरणांच्या मदतीनं गाळ काढण्यासाठीचा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र या प्रकरणातला मुख्य आरोपी केतन कदम यानं या उपकरणांची बनावट बिलं तसंच वाढीव दर दाखवून 65 कोटी रुपये वसूल केले होते. कदम याची चौकशी करताना त्याचा अभिनेता दिनो मोरिया याच्याशी अनेकदा फोनवरून संवाद झाल्याचं समोर आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या निकषांवर आधारित पर्याय काढण्याचं आवाहन केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं. अमेरिकेत G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या परिषदेत ते बोलत होते. व्यापारात निर्माण झालेल्या अडथळ्यांना काही देशांकडून केल्या जात असलेल्या मदतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गरीब देशांमध्ये मनमानी किमतीवर हा माल विकला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. चंडीगढच्या लवली प्रोफेशनल विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 7 विद्यार्थ्यांसह 9 जणांना अटक केली आहे. यापैकी 1 जण अल्पवयीन आहे. या प्रकरणात जाळपोळ, लुटालूट, दंगल करणं, मालमत्तेचं नुकसान, पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ, पोलिसांवर हल्ले करणं आणि राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्याप्रकरणी 2 FIR दाखल केल्याची माहिती जालंधर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवीन सिंगला यांनी दिली. पतियाळा जिल्ह्यातल्या चितकारा विद्यापीठात 2 विद्यार्थिनींनी कथितरित्या आत्महत्या केल्यावरून गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलिसांच्या वाहनांची तोडफोड झाली होती. यात समाज माध्यमावरून खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि विविध करांमुळे परवडणारी घरं बांधणं शक्य होत नाही, त्यामुळे स्वस्त घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं प्रोत्साहनात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी क्रेडाईनं केली आहे. केंद्र सरकारनं परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलावी अशी मागणी क्रेडाईचे अध्यक्ष शेखर पटेल यांनी कोलकाता इथं आयोजित पत्रकार परिषदेत केली. सध्याची प्रतिसदनिका 45 लाख रुपयांची कमाल किंमत मर्यादा हटवावी असंही ते म्हणाले. सरकार या मागण्यांवर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 6 सुवर्णपदकं, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली. भारताकडे सध्या 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्यपदकांसह 76 पदकं असून पदक तालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात चीनला 1-0 हरवत सुवर्णपदक मिळवलं. या विजयामुळे भारताला 44 वर्षानंतर या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं असून हॉकी संघाचं 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थानही निश्चित झालं आहे. मुष्टियुद्धात भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्णपदकांची कमाई केली. लवलीना बोरगोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात, परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात, सुजित कलकल याने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात आणि अंकुश पंघाल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या तिरंदाजीत रिकव सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. मिश्र रिकव सांघिक तिरंदाजी प्रकारातही कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्य पदक जिंकलं. सेपाक तॉकरा प्रकारात भारताने पुरुषांच्या क्वाडन स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानशी पडेल. हा सामना उद्या सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान आशियाई स्पर्धांच्या परवा होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा हिची निवड करण्यात आली.

0: आहे. या स्पर्धेत मेरूने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावले आहे.
1: आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या हॉकी संघातल्या प्रत्येक खेळाडूला 11 लाख रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5.5 लाख रुपये पुरस्कार जाहीर केला आहे. हॉकी इंडिया हा पुरस्कार देणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTOच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं. पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीताचा कार्यक्रम. देवयानी कांबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीतं.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. भावधारा कार्यक्रम श्रोतेहो आता आपण ऐकत होता. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणार हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या न्यूज ऍट 9 स्पॉटलाईट करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि ठीक 10 वाजता जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

सुदूर जापान येथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

0: शुद्ध महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वती मंडळ यांचं गायन, त्यांनी गायलेला राग जोग. त्यांना तबल्यावर साथ केली आहे अभय दातार यांनी. विलंबित गत 3 तालात निबद्ध आहे आणि द्रुतगतही 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात शाश्वती मंडळ यांचं गायन राग जोग.

अच्युत नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शाश्वती मंडळ यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जोग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती अभय दातार यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

संशोधन यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.